नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, आज सोमवार, भारतीय सौरतिथी 9 भाद्रपद शके 1948, दिनांक 31 ऑगस्ट 2026. श्रोते हो, आता पहाटेचे 5:56 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेमध्ये मी आपणा सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आमच्या प्रथम प्रसारण सभेच्या कार्यक्रमांना आता आरंभ करत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं सनई वादन श्रोते हो आपण ऐकत आहात. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे श्रोते आता 6 वाजत आहेत. हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही

श्रोते हो, शुभ नमस्ते। आपण सारे प्राणी आकाराने जरी वेगळे, पण त्यातही लहान मोठे असलो तरी विचार आणि बुद्धीचे वैभव मात्र लाभल्या कारणाने मानवाची ओळख मात्र वेगळी आहे। बुद्धी सामर्थ्यामुळे हा माणूस मोठा गणला जातो, पण बुद्धी नसेल तर सर्व काही व्यर्थ। प्रत्येक कामाच्या साफल्यामागे बुद्धीचा वरचष्मा असतो। गेलेले धनवैभव मिळवता येते ते बुद्धी कौशल्याने, तुटलेले नाते व दुभंगलेली मने जुळविता येतात ते बुद्धी सामर्थ्याने, शत्रूला परास्त करण्याचे सामर्थ्य लाभते बुद्धीनेच। इतकेच काय तर त्या शत्रूला देखील आपला मित्र बनविण्याचे सामर्थ्य कुठे असेल, कशामुळे असेल, तर त्या बुद्धीच्या वापराने। आणि म्हणून शास्त्रकारांनी म्हटले आहे, मतिरेव बलाद गरियसी, अर्थात बळापेक्षा बुद्धी हीच महान आहे, श्रेष्ठ आहे। बुद्धिर यस्य बलम तस्य, ज्याच्याकडे बुद्धी असते ना त्यालाच तर बळ असते, तोच तर बलवान मानला जातो। वेदांनी बुद्धीचा महिमा अगदी मोठ्या गौरवाने गायला आहे। म्हणून तर पवित्र गाशा गायत्री मंत्रामध्ये आपण देवाकडे हेच मागणे मागितली आहे, हे ईश्वरा आम्हाला बुद्धी तर आहे, पण त्या बुद्धीला तेज मात्र मिळाले नाही, ती बुद्धी विकसित झालेली नाही। बुद्धी असली म्हणून काय झाले, पण त्या बुद्धीला चमत्कृत अर्थात प्रकाशित द्योतित ज्योतिष्मान बनवण्याचे कार्य होणे गरजेचे आहे। आणि म्हणून तुझ्याकडे आम्ही बुद्धीला प्रेरणा देण्याची मागणी करतो आहोत, प्रार्थना करत आहोत। धियो योनः प्रचोदयात्। जर उत्तम बुद्धी परिष्कृत शुद्ध आणि तेजोमय असेल तर सर्व कामे सफल ठरतात, पण बुद्धीमध्ये बिघाड आला, बुद्धी जर या ठिकाणी अतिशय हीन विचारांची असेल, नाना प्रकारच्या दोषांनी ग्रस्त असेल, तर मग मात्र चांगली कामे देखील वाईट ठरतात। चांगली कामे सुद्धा करताना माणूस सतत निराश आणि हताश दिसतो, आणि म्हणून त्याची बुद्धी पालडते, तो चांगली कामे करू शकत नाही। यासाठी माणसाला सद्बुद्धीची कामना करण्यासाठी ऋग्वेद हे प्रेरणा देतात। कोणती बुद्धी हवी आहे, कशा प्रकारची बुद्धी हवे, ज्या बुद्धीची उपासना, ज्या बुद्धीची आराधना आमच्या महापुरुषांनी, देवगणांनी, ऋषीमुनींनी केली होती, अशाच महापुरुषांच्या ऋषीमुनींच्या बुद्धीचे वैभव आम्हाला लाभू दे, ती बुद्धी आज आम्हाला प्राप्त होऊ दे। हे अग्निदेवता, त्या बुद्धीमुळे आम्ही मेधावी बनावेत, ज्ञानवान गुणवान बनावेत, केवळ अक्षर ज्ञानाने नव्हे आंतरिक ज्ञानाने परिपूर्ण व्हावेत। या मेधाम देवगणाः पितरशोपासती, अर्थात ज्या बुद्धीची कामना दिव्य तत्वांनी महापुरुषांनी केली, पितर लोकांनी केली, तीच बुद्धी आम्हाला हवी आहे। मेधा सतत मागावी, कोणत्या प्रसंगी कोणते विचार येतात ते सांगता येत नाहीत, म्हणूनच अथर्वेद म्हणतो, मेधा बुद्धी आम्हाला सतत दे देवा। मेधाम सायं, मेधाम प्रातः, मेधाम मध्यम दिनम परी, हे ईश्वरा सायंकाळी मेधा बुद्धी दे, प्रातःकाळी मेधा बुद्धी दे, आणि दुपारी मेधा बुद्धी दे। सूर्याच्या किरणांसोबतच आम्ही आमच्या वाणीने सतत मेधा बुद्धीची कामना करीत राहावी। तोम विष्णो सुमतीम विश्वजन्याम, हे ईश्वरा तू आम्हाला सुमती दे आणि कुमतीपासून आम्ही दूर राहावेत। प्रत्येकाने आपल्या मानवी जीवनामध्ये जर श्रेष्ठ आणि उत्तम प्रकारचे काम करावयाची इच्छा बाळगण्याचा प्रयत्न करत असतील, त्यासाठी

बुद्धीची कामना हवी, पवित्र बुद्धीची याचना हवी, यासाठी बुद्धी पवित्र मंगलमय आणि कल्याणकारी असावी याच बुद्धीची कामना वेदांनी केली आहे।

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महर्षी दयानंद वैदिक विचार मंच.
1: श्रोते हो, आत्ताच आपण बुद्धी महात्म याविषयी डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार ऐकलेत. सद्विचारांची रुजवण करणारा विचार शलाका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आता सकाळचे 6:10 झालेली आहेत. ऐकूया मन प्रसन्न करणाऱ्या भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात.

श्रोतेहो, प्रत्येक मंगल कार्यारंभी ज्याचं स्मरण, त्या गणेशाचं आपण ऐकलं स्तवन वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांच्या स्वरात. गीतरचना मधुसूदन कालेलकर यांची होती आणि संगीत होतं अनिल अरुणी यांचं. श्रोतेहो, भक्तिगीतांचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

श्रोते हो, हाती त्रिशूळ भाळी चंद्रकळा गणेशाचा जाला लळा। श्रोते हो, अजित कडकडे यांच्या स्वरात हे भक्तिगीत आपण ऐकलं, तर प्रवीण दवणे यांचं, आणि संगीत होतं नंदू होनप यांचं।

श्रोतेहो समूह स्वरात राष्ट्रभक्तीपर गीत आपण ऐकलत. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया. हरिओम शरण यांनी गायलेली ही हिंदी भक्तिगीत रचना.

0: श्रोतेहो हरी ओम शरण यांनी गायलेली ही हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत आणि या गीताबरोबरच आजचा आपला भक्तिगीतांचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आता इथे संपला. मध्यम लहरी 229.9 meters अर्थात 1305 kilohertz श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण. सकाळचे आता 6:40 झालेली आहेत.
1: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घर

0: होणार आणि गाडी ही येणार।
1: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध। आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या। महाराष्ट्र ग्रामीण बँक, सात विश्वासाची वाट विकासाची।
2: श्रोतेहो, आमच्या शेतकरी बांधवांसाठी आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम। आज या कार्यक्रमामध्ये ऐकूया सोयाबीनवरील किडींचे रासायनिक पद्धतीने व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेंद्र जाधव यांनी दिलेली माहिती।
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर राजेंद्र जाधव, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ, सोयाबीन संशोधन केंद्र वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी। शेतकरी बंधूंना, सोयाबीन अतिशय जिव्हाळ्याचं पीक आहे आणि या पिकावर आपल्याला विविध किडींचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो, ज्यामध्ये खोड किडींमध्ये चक्रीभुंगा, खोडमाशी यासारख्या किडी पाहायला मिळतात। पाने खाणाऱ्या अळ्यांमध्ये तंबाखूरील पाने खाणाऱ्या अळी, उंटाळ्या, त्यानंतर घाटे अळी अर्थात शेंगा पोखरणारी अळी यासारख्या किडींचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो। आणि या व्यतिरिक्त आपल्याला जे काही रसशोषण करणाऱ्या किडी आहेत त्यामध्ये पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फुलकिडे यांचा देखील प्रादुर्भाव पाहायला मिळतो। आज आपण थोडक्यात जाणून घेऊया की रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून या किडींचं व्यवस्थापन कसं करावं। तर शेतकरी बंधूंनो, महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेला प्रादुर्भाव कमी असतो, म्हणजे काही शेतकऱ्यांनी अजून देखील फवारणी केलेली नाही किंवा कुठेतरी निंबोळी अर्क किंवा दशपर्णी अर्काची फवारणी केली, अशा ठिकाणी जिथं प्रादुर्भाव कमी आहे त्या ठिकाणी प्रोपेनोफॉस 50% EC 20 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आपल्याला फवारणी करता येते, किंवा इंडॉक्साकार 15.80% EC 7 मिली प्रति 10 लिटर पाणी या दोन कीटकनाशकांपैकी एका कीटकनाशकाची फवारणी त्या ठिकाणी घेता येईल। परंतु बाजारामध्ये अजून काही कीटकनाशकं आहेत की जे आपल्याला पाने खाणाऱ्या अळ्यांसाठी आपल्याला त्यांचा वापर करता येतो, ज्याच्यामध्ये आहे फ्लुबेंडामाइड 39.35% EC 3 मिली प्रति 10 लिटर पाणी, इमामेक्टिन बेन्झोएट 1.90% EC 8.50 मिली प्रति 10 लिटर पाणी। तर अशा पद्धतीने तंबाखूर पाने खाणाऱ्या अळीसाठी देखील वेगळे कीटकनाशकं त्यामध्ये पाहायला मिळतात, ज्यामध्ये स्पिनोटर्म 11.70% EC 9 मिली प्रति 10 लिटर पाणी, त्यानंतर टेट्रानिलप्रो 18.18% SC 6 मिली प्रति 10 लिटर पाणी यासारखी काही कीटकनाशकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत। या व्यतिरिक्त एक कीटकनाशक असं आहे की ज्याचा शेतकऱ्यामध्ये फार लोकप्रिय आहे आणि ज्याचा वापर शेतकरी करतात, जे आहे क्लोरॅन्टानिलप्रो 18.50% SC 3 मिली प्रति 10 लिटर पाणी, जे कोराजेन नावाने शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहे। तर ते 3 मिली प्रति 10 लिटर पाणी असं त्याचं प्रमाण आहे आणि ते पाने खाणाऱ्या अळ्या तसेच तुम्हाला चक्रीभुंगा असेल किंवा खोडमाशी असेल याचं देखील व्यवस्थापन करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। तर शेतकरी बंधूंनो, या व्यतिरिक्त आता सध्या बाजारामध्ये काही संयुक्त कीटकनाशकं उपलब्ध आहेत ज्यांचा वापर करून आपण एकाच वेळेला म्हणजे खोडमाशी, चक्रीभुंगा म्हणजे या खोडकिडी तसेच पाने खाणाऱ्या अळ्यांचं देखील व्यवस्थापन करू शकतो, ज्यामध्ये एक प्रचलित असलेलं संयुक्त कीटकनाशक आहे अलिका, थायमेथोक्झॅम 12.60% अधिक लॅम्बडा सेरोथिन 9.50% याचं प्रमाण आहे 2.5 मिली प्रति 10 लिटर पाणी। यानंतर आहे क्लोरॅन्टानिलिप्रोल 9.30% अधिक लॅम्बडा सेरोथिन 4.60% 4 मिली प्रति 10 लिटर पाणी, याचं मला वाटतं नाव आहे एम्प्लिगो। त्यानंतर बीटा सायक्लोथिन 8.49% अधिक इमाडेक्लोप्रिन 19.81% 7 मिली प्रति 10 लिटर पाणी। या व्यतिरिक्त आपल्याला आहे नोव्हॅलुरॉन 5.25% अधिक इंडॉक्झाकार्ब 4.50% AC 17 मिली यासारखी काही कॉम्बिनेशन प्रोडक्ट किंवा संयुक्त कीटकनाशकं बाजारामध्ये आहेत ज्यांचा वापर देखील आपल्याला करता येतो। मग हे झालं चक्रीभुंगा असेल, खोडकिडी असतील किंवा पाने खाणाऱ्या अळ्यांविषयी। मग पांढरी माशीचा देखील प्रादुर्भाव आपल्याला किंवा रस शोषण करणाऱ्या किडींचा देखील प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो, ज्यामध्ये मागच्या वर्षापर्यंत रासायनिक कीटकनाशकं फारशी शिफारस केलेली नव्हती, पण सध्या एक कीटकनाशक आहे जे आपल्याला विविध किडींसाठी म्हणजे खोडकिडींसाठी पण वापरता येतं, त्यानंतर तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळ्या असेल किंवा इतर पाने खाणाऱ्या अळ्या त्यांच्यासाठी देखील वापरता येतं, आणि आपल्या पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला तर त्यासाठी देखील वापरता येतं। ते म्हणजे आहे ॲसॅटॅमेप्रिड 25% अधिक बायोफेंथिन 25% WG म्हणजे ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये येतं, तर ते 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याचा वापर करून देखील आपल्याला या किडींचं व्यवस्थापन करता येतं। त्या व्यतिरिक्त पांढरी माशीचा प्रादुर्भाव वाढला असेल तर डायफेंथ्रॉन 47.80% SC 10 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा फ्लोनिकॅमिड 50% WG 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी। या व्यतिरिक्त अजून एक संयुक्त कीटकनाशक आहे पायरीप्रॉक्झिफेन 10% अधिक बायफेंथिन 10% EC 20 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे देखील आपण फवारणी घेऊ शकतो। तर अशा पद्धतीने आपल्याला विविध किडींचा प्रादुर्भाव म्हणजे खोडमाशी असेल, पाने खाणाऱ्या असेल, त्यानंतर पांढरी माशी अर्थात विविध रसशोषण करणाऱ्या किडी असतील, तर यांचं व्यवस्थापन रासायनिक पद्धतीने करता येतं। फक्त काळजी ही घ्यायची आपल्याला की विविध रासायनिक कीटकनाशके एकत्रित मिक्स करायची नाहीत किंवा कीटकनाशके, बुरशीनाशके, त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची एकत्रित फवारणी घ्यायची नाही, कारण त्यावेळेला बऱ्याच वेळा आपल्याला परिणाम योग्य मिळत नाहीत। तर

0: या सर्व रासायनिक कीटकनाशकाचा वापर आपण करून किडींचं व्यवस्थापन कराल. धन्यवाद.
1: सोयाबीनवरील किडींचे रासायनिक पद्धतीने व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेंद्र जाधव यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकलीत कृषीवाणी या कार्यक्रमातून. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 6:45 होत आहेत. लगेचच आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. त्यानंतर ठीक 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: सर, मागच्या भागात आपण अन्नपचन व्यवस्थित होऊन पोट साफ होण्याबद्दल किंवा अन्न चावून खाण्याबद्दल माहिती सांगत होतात.
2: व्यवस्थितरित्या चर्वण करून जर फायबर खाल्लं तर ते फायबर पाणी शोषून घेतात आणि ते पाणी शोषून घेतल्यामुळं ते थोडेसे फुगल्यासारखे होतात आणि मग आपल्या ज्या मालाचा जो एकंदरीत भाग आहे तो मग व्यवस्थित फॉर्म होतो. आणि त्याचबरोबर व्यवस्थित भरपूर पाणी पिणं पण गरजेचं आहे. ते जर व्यवस्थित आपण साधारणतः जे ॲडल्ट म्हणतो आपण त्यांनी एक साधारण 3 लिटर पाणी असं गणलं जातं ते दिवसभरामध्ये व्यवस्थित घेतलं पाहिजे टाईम टू टाईम, हेही महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याबरोबर मग बाकी लाईफस्टाईल हे तर आहेच, कारण पचन व्यवस्थित असेल तर मल व्यवस्थित होतो. पचन व्यवस्थित झालं तर मलाचं फॉर्मेशन म्हणजे त्याचं जे बनणं आहे ते व्यवस्थित होतं. आणि त्याचबरोबर तुमचे सर्व स्ट्रेस कमी असतील तर आपले सर्व पाचकरस व्यवस्थित पाजरतात आणि ते व्यवस्थित पाजरली तरच व्यवस्थित पचन होतं. पाणी व्यवस्थित असेल तर त्याला जो लुब्रिकेशन म्हणतो आपण तर ते लुब्रिकेशनही व्यवस्थित होतं. फायबर व्यवस्थित असतील तर मल व्यवस्थित फॉर्म होतो. मनाचं स्वास्थ्यही चांगलं असेल, व्यवस्थित तुम्हाला व्यायाम असेल आणि रेस्ट विश्रांती व्यवस्थित येईल, या सर्वांचा त्याच्यामध्ये अंतर्भूत होतो आणि मग आपला हा संडास होतो. पेशंटचं बऱ्याच वेळेला कसं होते की साप होण्यासाठी तेवढी गोळी द्या, साप होण्यासाठी तेवढं औषध द्या, तर हे असं आहे की फक्त मला या मुलांना उद्या परीक्षा आहे पास होण्यासाठी काही सांगा, अशातला प्रकार आहे. तर तो असा चुटकीसारशी आणि नुसती एक गोळी घेऊन प्रश्न तेवढ्यापुरता कसा तरी सुटल्यासारखा वाटेल पण तसा तो पूर्णपणे सुटलेला नसतो.
1: बरोबर आहे. मल निस्सारण व्यवस्थित न होणं आणि मूळव्याध आणि फिशर वगैरे हे जे प्रकार आहेत ते होणं, तर यांचा कसा संबंध असतो?
2: हल्ली ते खूपच प्रमाण वाढलेलं आहे. तर ज्या वेळेला आत्ताच मी सांगितलं की या खाण्यापिण्याच्या गोष्टी याच्यामध्ये थोडासा बिघाड होतो, थोडंसं पाणी कमी असेल, फायबर कमी असेल तर मग संडास, पाणी कमी असेल तर घट्ट होण्याची शक्यता असते, त्याचा व्हॉल्यूम कमी असतो, व्हॉल्यूम कमी घट्ट संडास मग तो पास होत नाही, मग आपण खूपच स्ट्रेन करतो म्हणजे कुतलं जातं आणि कुतल्यानंतर बऱ्याच वेळा खालच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत कुतल्यामुळं त्याच्यावर प्रेशर येतं आणि त्या थोड्या थोड्या फुगायला लागतात आणि त्या फुगून काही वेळेला त्याच्यावर प्रेशर येऊन ते संडास मग ते दररोज जरा जरा जरा फुगून त्यांचा मग असा बंच तयार होतो. आणि फुगलेल्या रक्तवाहिन्यांचा बंच म्हणजेच खरं तरी आपण त्याला मूळव्याध म्हणतो. आणि मग हे मूळव्याध संडास रोज स्ट्रेनिंग होऊन मूळव्याध होतं. काही वेळेला ब्लड वेसलचं एखाद्याना नाही म्हणलं तरी जेनेटिक पण एखाद्याचा जे बरीच कारणं आहेत मूळव्याधासाठी, पण त्यातलं हे एक प्रमुख कारण आहे. मी सांगितलं हे जेनेटिक कारण हे जरा थोडंसं खूप कमी आहे पण ते काही जणांना होऊ शकतं. म्हणजे जसं की जे वेसल्स आहेत त्या वॉलमधला जो टोन असतो तो एखाद्याचा कमी असतो, त्या पेशंटमध्ये स्ट्रेनिंग फार नसेल तरी पण एखाद्याला होऊ शकतं, नाही असं नाही. आणि दुसरा भाग तुम्ही सांगितला तो म्हणजे फिशर. फिशर याचे मूळ कारण असे की संडास घट्ट असेल, खूप स्ट्रेन केलं, ते संडास घासून गेला, स्ट्रेनिंगमध्ये काय वेळेला तिथल्या रक्त सप्लाय एखाद्या आर्टरीचा कमी होतो आणि तिथल्या भागाला जरा रक्त सप्लाय कमी पडलं की नकळत बारीक जखम तयार होते. या संडास घासून गेला तर जखम तयार होते आणि ती जखम म्हणजेच त्याला फिशर म्हटलं जातं.
0: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धन संपदा हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल आज दुपारी 2:05 आपल्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकत आहात. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया पर्यावरण पूरक सण कसे साजरे करावेत याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. सध्या सणांचे दिवस आहेत, तर हे सण आपण पर्यावरण पूरक पद्धतीनं कशा प्रकारे साजरे करू शकतो याविषयी सांगा.
2: मुळात आपले जे सण जे साजरे केले जातो आपण भारतीय म्हणून ते सगळे पर्यावरणाशी निगडित आहेत. आता जो बैलपोळा झाला तो का झाला, तर आता मेहनतीची कामं झाली त्यांना थोडी विश्रांती, त्यांच्या प्रती आपण धन्यवाद म्हणून तो त्यांचा उत्सव साजरा करतो. मग त्यावेळेस काही वेळा आपण घर सजवतो, तर त्या घर सजवण्यासाठी आपण आंब्याच्या पानाची तोरणं, झेंडूची फुलं आणि एक तो आनंद पण असतो की बाबा मी आज माझ्या हाताने गजरा केला किंवा माझ्या हाताने तोरण केलं. तो आपला आनंद आपण पण घेतला पाहिजे आणि आपल्या मुलांना पण ते शिकवलं पाहिजे. आणि त्याच्यातून बाहेरचा जो प्लास्टिक किंवा नको असलेले पेपर, नको असलेल्या गोष्टी की ज्याचा पुन्हा रिसायकलला जाईल की नाही ही जी शंका येते त्या होणार नाहीत. पिंपळाच्या पानांचं तोरण दिसताना पण सुंदर दिसतं आणि पुन्हा त्याचं काम झालं की ते कंपोस्टिंग मध्ये जाऊ शकतं. 15 ऑगस्टला आपण जिलेबी आणायला जातो, तर जाताना स्टीलचा डबा घेऊन जायचा, एक छानशी पिशवी घेऊन जायची, तिथलं प्लास्टिक वाचलं आपलं. मग अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल केला. गणपतीच्या वेळेस आपण केळीचे खुंट वापरून सजावट करू शकतो, कर्दळी असते. मौसम असा असतो की ह्या दरम्यान हळूहळू पाऊस कमी होतो, त्यामुळे झाडांची वाढ छान, फुलांची वाढ छान होत असते, त्यामुळे बऱ्याच गोष्टी सहज मिळत असतात. पत्री वाहिल्या जातात, त्या पत्री स्वतःच्या हाताने जर खुडल्या तर त्याच्यातून जो रस बाहेर येतो पण तो आपल्या शरीरासाठी आवश्यक असतो. ह्याला पर्यावरणाचे जोड आहे ह्या ज्या आपल्या सणवारांना आहे. गौरी बसवतो आपण, गौरीच्या वेळेस तुम्ही गौरीचे बी पेरले, त्याचं झाड झालं तर ते तसंच कुंडीसह जपू शकता. तिचं विसर्जन करायची गरज नाहीये, ती तुमच्याजवळच राहणार आहे. काय म्हणतात, भावना म्हणून तुम्ही थोडंसं तिला बाजूला करून एक पूजा करू शकता आणि बाहेर पूर्ण ती दारात आहेच तुमच्या. छान फुलं देत उभी राहते. साधा चिरमुऱ्याचा पेपर मिळायचा जो विरघळला जातो सहज, तो लावायचा. त्याच्या पुढे गौरींची सजावट असायची. त्या सजावटींना शेतात जो त्यावेळेस उगवलेला मका, ज्वारीची कणसं, सूर्यफुल, मूग ह्याची सगळ्याची की फांद्या तोडून आणून त्याची सजावट केली जायची. काकडी वगैरे ह्याच्यापासून गौरींची सजावट केली जायची. तर ते इतकं पर्यावरण पूरक आणि इतकं ते मनाला प्रसन्न करणार असायचं आणि त्याच्यात आणखीन तुम्ही कलात्मकता दाखवू शकता. तयार फुलं किंवा पानं आणायचं आणि ते चिकटवायची किंवा लाइटिंग चिकटवायचं, ह्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये इतकी क्रिएटिव्हिटी छान आहे. किंवा मुलांना पण तुम्ही छान छान पेपर पासून फुलं बनवायला शिकवू शकता. वनस्पती आणि फुलांपासून जे सजावट करू त्याची ती समस्या येत नाही. अगदी. संक्रांतीचं पण मला सांगायचंय की संक्रांतीला पण वाण वाटताना आपण ज्याचा उपयोग होईल, पुनर्वापर होईल अशा गोष्टी देऊया. तो वापरात येणाऱ्या पिशव्या, छोटी रोपं देऊ शकतो, गुळ देऊ शकतो, साखर देऊ शकतो, प्लास्टिकचे डबे किंवा प्लास्टिकचे चमचे की ज्याच्यामध्ये आपण उष्ण पदार्थ घातले तर ते पुन्हा त्या प्लास्टिकमधले काही केमिकल घटक आपल्या त्या अन्न पदार्थात मिसळतात. तर ते नको. तसं पर्याय काढायला गेलं तर खूप आहे, थोडस विचार केला पाहिजे, यूज अँड थ्रो पासून थोडस बाजूला आलं पाहिजे. पण हे लोकांना कळायला पाहिजे की हा तात्पुरता पर्याय यूज अँड थ्रो. पूर्वी पण कार्यक्रम होत होते घरात, खरं नवं ते जरी हवं असलं तरी जुन्यांपासून काही गोष्टी आपण शिकून त्याच्यात मिसळावं असं मला वाटतं. तर आता बऱ्याच संस्थांनी स्टील बँक वगैरे सुरू केलेल्या आहेत की ज्याच्यामुळं तुमच्या घरात जर कार्यक्रम असेल तर तुमच्या कार्यक्रमासाठी 50-100 जे काही लोक असतील त्यांच्यासाठी लागणारे स्टीलचे पेले, ताटं, वाटे हे मिळू शकतं. बऱ्याच ठिकाणी वनस्पतींपासून पत्रावळ तयार करायला लागले. बरोबर. तर त्या सहज बाजारात मिळतात. तर हे जर डोळेसपण जर आपण मार्केटमध्ये गेलो तर दिसतात, मिळतात, स्वस्त मिळतंय किंवा दिसलं म्हणून घेतलं असं नको. आपण सुजाण नागरिक जर व्हायचं असेल, सुशिक्षित स्वतःला जर म्हणवून घ्यायचं असेल तर ह्या गोष्टींचा थोडा विचार व्हायला

0: पाहिजे. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण पर्यावरणपूरक सण कसे साजरे करावेत याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, आता ऐकूया संस्कृत मधून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून ठीक 6:55 मिनिटांनी.

मध्यम लहरी 229 अंश नऊ मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आता सकाळचे 7 वाजलेले आहेत. जाणून घेऊया आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

श्रोतेहो, सकाळी रूपरेषेनंतर 7:10 मराठीतून प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. भावगीतांचा भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी 7:40.

सकाळी 8:40 मेहराब हा गझल गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 9:10 सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, सकाळी 9:35 लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये पुंडलिक बापूराव काजगुंडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं आम्ही प्रसारित करू. सकाळी ठीक 10:00 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:15 एक ही फिनके गीत, यामध्ये सिर्फ तुम या चित्रपटातील समीर यांच्या काही गीतांचा आज आपण आनंद घेणार आहोत. 10:30 श्रोत्यांचा लाडका कार्यक्रम गाता रहे मेरा दिल सादर करू. 11:05 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा आपकी पसंद हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 11:30 हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये बाळाचं लसीकरण याविषयी बालरोगतज्ञ तथा नवजात शिशुतज्ज्ञ डॉक्टर प्रसाद यादव यांनी श्रोत्यांशी दूरध्वनीवरून साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. निवेदन आहे सिमंतिनी कुंडीकर यांचं.

श्रोतेहो दुपारी 12 वाजता महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला महिला भगिनींसाठीचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 1:05 गीतबहार हा कार्यक्रम, 1:45 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आपण ऐकाल. 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 2:10 परिसर कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आणि 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, किडनी विषयक आजारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि किडनी विकार तज्ञ डॉक्टर राहुल टेंगसे सरांशी दूरध्वनीवरून थेट संवाद साधा आणि जाणून घ्या किडनी विषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तर. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकू शकाल दिनांक 3 सप्टेंबर 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारती

0: इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या.
1: श्रोतेहो, कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेत आहोत. श्रोतेहो, सायंकाळी 5:30 वाजता युवक मित्र मैत्रिणींसाठीचा यो आणि हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:15 वृत्त विशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 वाजता आमच्या शेतकरी बांधवांसाठीच्या शेतशिवार या कार्यक्रमामध्ये एल निनो आणि सिंचन व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सुमंत जाधव यांची वैशाली वांगेकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. आणि श्रोतेहो, रात्री ठीक 10 वाजता नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तेव्हा श्रोतेहो, असे आहेत आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे आमचे विविध कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा आपण जाणून घेतलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 7:10 होत आहेत. मराठीतून प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: अत्याचाराला बळी पडलेल्या वंचित भगिनींच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारे पुण्यातील जिव्हाळा फाउंडेशन, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत जिव्हाळा फाउंडेशनच्या सर्वे सर्वा ऍडव्होकेट शर्वरी मुठे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

0: जुग जुग जीव अभियान 2026
1: आपल्या एका निर्णयामुळे एखाद्याला मिळू शकते नवीन आयुष्याची संधी.
0: अवयव आणि उतीदानाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या वतीने 3 ऑगस्ट 2026 पासून जुग जुग जीव अभियान 2026 या वर्षभराच्या जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
2: अवयव दान म्हणजे केवळ जीवनदान नाही तर आपल्या पश्चातही आपली जीवनदायी परंपरा पुढे नेण्याचा एक महान संकल्प आहे. आपल्या अवयव आणि उतींच्या दानामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला नवजीवन मिळू शकतं.
0: म्हणूनच चला अवयव दानाचा संकल्प करूया आणि जीवनाची ही अमूल्य देणगी पुढे देऊया.
1: इच्छुक नागरिक आधार प्रमाणीकरणाद्वारे ऑनलाइन अवयव दानाची प्रतिज्ञा करू शकतात.
0: अवयव दान करा, जीवन दान द्या.
2: युग युग जीव अभियान 2026
0: तुमचा संकल्प
1: कुणाचं तरी नवजीवन.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी अंमली पदार्थमुक्त युवा पिढी आणि अंमली पदार्थमुक्त भारत साध्य करण्याचं उद्दिष्ट, पंतप्रधानांचं मन की बात मधून प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेसाठी किर्गिस्तानची राजधानी बिश्केक इथं दाखल. नेपाळमध्ये अजूनही 275 भारतीय नागरिक बेपत्ता, नागपूरचे 102 यात्रेकरू परतले. मराठा समाजाला सरसकट कुणबी घोषित करावं आंदोलकांची मागणी, तर कायदेशीर मागण्यांबाबत राज्य सरकार चर्चेला तयार, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि महिला आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा थायलंडवर विजय. आता सविस्तर बातम्या. विकसित भारतासाठी अंमली पदार्थमुक्त युवा पिढी आणि अंमली पदार्थमुक्त भारत साध्य करण्याचं उद्दिष्ट असून, यात मोठ्या संख्येनं देशाची युवा पिढी सहभागी होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते देशवासियांशी संवाद साधत होते. या मालिकेचा 137वा भाग काल प्रसारित झाला. अंमली पदार्थांच्या व्यसनाचे परिणाम संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही भोगावे लागतात असं सांगत पंतप्रधानांनी अंमली पदार्थांविरुद्ध जनजागृती करणाऱ्या आणि व्यसनाशी झुंजणाऱ्या व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांची प्रशंसा केली. अंमली पदार्थ मुक्त भारतासाठी प्रभावी घोषवाक्य बनवावं, याबाबत नशा मुक्त युवा हा हॅशटॅग वापरून समाज माध्यमावरून त्याचा प्रसार करण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा ही मोहीम देशाच्या अभिमानाच्या भावनेला अजून बळकट करते असं सांगून, यातून 8 कोटीहून जास्त तिरंगा सेल्फी आपल्याला प्राप्त झाल्याचं पंतप्रधान म्हणाले. भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण मिशन शक्तीसॅट उपक्रमाची त्यांनी यावेळी माहिती दिली. या माध्यमातून विद्यार्थिनींना उपग्रह तंत्रज्ञान आणि नवोन्मेष शिकण्याची संधी मिळत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
1: आज हमारी बेटियों के सपनों की उड़ान धरती से निकलकर अंतरिक्ष तक पहुंच रही है और आपको यह जानकर गर्व होगा कि भारत ऐसे सपने देखने वाली दुनिया की हजारों बेटियों को एक साथ जोड़ रहा है. इस प्रयास का नाम है मिशन शक्ति सेट. इसके माध्यम से 108 देशों की 12,000 छात्राओं को सैटेलाइट टेक्नोलॉजी सीखने और इनोवेशन के क्षेत्र में आगे बढ़ने का अवसर मिल रहा है.
0: आपले सण आणि उत्सव आपल्या परंपरांसोबतच आपल्याला एकमेकांशी जोडले जाण्याची संधीही देतात असं सांगून, या सणासुदीच्या काळात आपण पुन्हा एकदा स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारताचा आत्मनिर्भर बनण्याचा मार्ग हा भारतीय वस्तूंच्या गर्वानं स्वीकार करण्यानंच विस्तारात जाईल असंही ते म्हणाले. पीएम स्वनिधी योजना, महिला सक्षमीकरण, स्वच्छता अभियान, नागालँडमधली फुलशेती, ओडिशातलं निसर्ग पर्यटन आणि जंगल संवर्धन, तसंच विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात मुलींचा सहभाग, यांचाही पंतप्रधानांनी मन की बातमध्ये विशेष उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानचा दौरा आटोपून किर्गिस्तानची राजधानी बिश्केक इथं पोहोचले. आज आणि उद्या बिश्केक इथं आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या उझबेकिस्तान दौऱ्यात भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान 11 महत्वपूर्ण करारांवर काल स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. भूविज्ञान आणि खनिज संसाधन, आयुर्वेद आणि पारंपरिक चिकित्सा प्रणाली यासह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांनी भर दिला. पंतप्रधानांचा उझबेकिस्तानच्या दोस्तालिक ऑर्डर ऑफ हायेस्ट डिग्री या सर्वोच्च सन्मानानं काल गौरवण्यात आलं. ताश्कंदमध्ये उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान 140 कोटी देशवासियांचा सन्मान असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. नेपाळमधल्या अचानक आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 768 पोहोचली असून जवळपास 2,500 लोक अद्याप बेपत्ता आहेत. पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 108 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली असून 50 नागरिकांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. 275 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं. काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू काल सुरक्षित राज्यात परतले. राज्यातल्या शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी

0: आणि युवकांच्या पाठीशी केंद्र आणि राज्यातलं डबल इंजिन सरकार खंबीरपणे उभं राहील आणि विकासकामांकरता निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते काल परभणी इथं शेतकरी आणि युवा संवाद मेळाव्यात बोलत होते. सरकारच्या तिजोरीवर सर्वसामान्य शेतकऱ्यांचा पहिला हक्क आहे असं नमूद करत शिंदे यांनी महायुती सरकारने आपल्या कारकिर्दीत सातत्यानं शेतकरी हिताचेच निर्णय घेतल्याचं सांगितलं. परभणीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसंच परभणीत नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यात येईल असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित करावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केली आहे. ते काल आंतरवाली सराटी इथं उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी वार्ताहरांशी बोलत होते. ही मागणी पूर्ण नाही झाली तर मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा आणि आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. मराठा समुदायाच्या मुख्य समितीची बैठक 12 सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटी इथं होणार असून मुंबईत उपोषण करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेतला जाईल. तोपर्यंत सरकारनं आपल्या मागण्या मान्य कराव्यात असं त्यांनी सांगितलं. जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे सदस्य मोठ्या प्रमाणात आंतरवाली सराटी इथं जमले आहेत. दरम्यान मराठा समाजाच्या प्रश्नांवर याआधीही मार्ग काढला होता, यातूनही मार्ग काढू. सरकारचे प्रतिनिधी जरांगे यांच्याशी चर्चा करतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले,
2: ज्या काही मागण्या कायदेशीर असतील, संविधानाच्या अंतर्गत असतील आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं त्या ठिकाणी उल्लंघन करणाऱ्या नसतील अशा सगळ्या मागण्यांकरता आम्ही चर्चेची दारं खुली ठेवली.
0: आज तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी मध्यरात्रीपासून गर्दी केली आहे. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथल्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक दाखल होत आहेत. काल रात्रीपासून ब्रह्मगिरीला महाप्रदक्षिणा म्हणजेच फेरीला प्रारंभ झाला. तिसऱ्या श्रावणी सोमवारी या ज्योतिर्लिंगाचं विशेष महत्व असल्यानं यंदा 3 लाखाहून अधिक भाविक दाखल होतील असा अंदाज आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या 280 अतिरिक्त बसगाड्या त्र्यंबकेश्वरसाठी सोडण्यात आल्या आहेत. अहिल्यानगर ते बीड डेमू रेल्वेच्या वेगात वाढ करण्यात आली असून 1 सप्टेंबरपासून मध्य रेल्वेचं सुधारित वेळापत्रक लागू होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ 1 तास 35 मिनिटांनी कमी होणार आहे. ही रेल्वे अहिल्यानगरहून सकाळी 7:45 सुटून 12:15 बीडला पोहोचेल. परतीची रेल्वे बीडहून दुपारी 12:00 सुटून 4:00 अहिल्यानगरला पोहोचेल. प्रवाशांनी नव्या वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहन खासदार बजरंग सोनवणे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि इंटॅक या संस्थेच्या वतीनं काल शहरातल्या गोमुख इथून हेरिटेज वॉक घेण्यात आला. मलिक अंबरनं तत्कालीन खडकी शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना देत नहरे अंबरीच्या माध्यमातून प्रभावी जलपुरवठा व्यवस्था निर्माण केली होती. सुमारे 4 शतकांपूर्वी विकसित झालेल्या जलव्यवस्थेचं ऐतिहासिक महत्व आणि तिच्या मागील अभियांत्रिकी कौशल्य याविषयी इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी आणि आदित्य वाघमारे यांनी माहिती दिली. महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर इथं अतिरिक्त शेंद्रा औद्योगिक क्षेत्राच्या उभारणीसाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाला वेग आला आहे. सटाणा इथल्या 138 हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाचा दर अखेर निश्चित झाला असून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 93,14,000 रुपयांचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या उच्चाधिकार समितीनं या दराला अंतिम मंजुरी दिली असून यावर आता शेतकऱ्यांची मंजुरी घेण्यासह अन्य कारवाईला वेग येईल. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत काल दुबईत झालेल्या पहिल्या साखळी सामन्यात भारतानं थायलंडचा 94 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय महिलांनी निर्धारित षटकात 9 बाद 159 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आलेला थायलंडचा संघ 16व्या षटकात 65 धावांवर सर्वबाद झाला. हवामान. मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तर मराठवाड्यात हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

0: शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विकसित भारतासाठी अंमली पदार्थमुक्त युवा पिढी आणि अंमली पदार्थमुक्त भारत साध्य करण्याचं उद्दिष्ट, पंतप्रधानांचं मन की बात मधून प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेसाठी किर्गिस्तानची राजधानी बिश्केक इथं दाखल. आणि नेपाळमध्ये अजूनही 275 भारतीय नागरिक बेपत्ता, नागपूरचे 102 यात्रेकरू परतले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: एफ एम बँड 102 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण.
2: श्रोते हो, किडनी विषयक आजारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल टेंगसे सरांशी दूरध्वनीवरून थेट संवाद साधा आणि जाणून घ्या किडनी विषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकू शकाल दिनांक 3 सप्टेंबर 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात.
1: श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमाविषयी जाणून घेऊया. आज दुपारी ठीक 12:30 ते 1 या दरम्यान हॅलो आकाशवाणी या फोन इन कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. तरीही श्रोतेहो, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर दुपारी 12:30 ते 1 दरम्यान नक्की फोन करा आणि आपल्या आवडीचं हिंदी चित्रपटातलं गाणं ऐका. श्रोतेहो, फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 220-890 आणि 223-599. तसंच श्रोतेहो, मोबाईलवरून फोन करताना श्रोत्यांनी 0-24-52 हा STD कोड जरूर लावावा. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल बुधवारी सकाळी 11:05 ते 12:00. तेव्हा श्रोतेहो, नक्की फोन करा दुपारी 12:30 ते 1 या वेळेत.
3: खूप घाम येतोय का तुम्हाला?
4: हो हो, खूप घाम येत आहे.
3: चक्कर पण येते का?
4: चक्कर पण येत आहे आणि अस्वस्थ पण वाटत आहे. काय करावं ना हेच कळत नाही आहे.
3: थांबा थांबा, यासाठी तुम्ही आकाशवाणीच्या हॅलो डॉक्टरला फोन करा.
4: काय म्हणताय?
3: हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर या विषयी आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी येत आहेत कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रमेश राठोड. विषय लक्षात आला ना तुमच्या?
4: होय, ब्लड प्रेशर.
3: हा, तर श्रोते हो, दूरध्वनी करा आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
1: मध्यम लहरी 229 मीटर्स अर्थात 1305 KHz. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे आता 7:25 झालेले आहेत. दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क विभाग निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी पूनम चांदोकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, पाणी ही जीवनाची मूलभूत गरज आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण, बदलतं हवामान आणि पाण्याची मर्यादित उपलब्धता या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसंपत्तीचं योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रातील जलसंपत्तीचं समन्वयी, पारदर्शक आणि शाश्वत व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या विशेष मालिकेत आपण महाराष्ट्रातील जलसंपत्तीचं नियमन, पाणी हक्कदारी, जलशुल्क, पाणी वाटप, जलगुणवत्ता, पाणी वापर संस्थांचा सहभाग आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जलव्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या विविध पैलूंवर जाणून घेणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आणि इतक्या व्यस्त शेड्यूल मधून तुम्ही आज इथे आला आहात आणि इतकी छान माहिती आम्हाला देणार आहात, सविस्तर चर्चा करणार आहात, त्यासाठी पुन्हा एकदा खरंच खूप आभार.
1: मी मनापासून आपलं धन्यवाद देते की आपण मला इथे बोलवलं आणि या मार्फत आम्ही अवेअरनेस सुद्धा पोहोचवू शकू तर ही आम्हाला खूप सुंदर उपलब्धी मिळाली आहे, त्यासाठी सुद्धा माझे धन्यवाद आपल्या सर्वांना.
0: नक्कीच. खर तर पाण्याचा कोटा आणि पाण्याची हकदारी यात नेमका फरक काय असतो किंवा पाणी वापर संस्थांची भूमिका नक्की काय आहे? जेव्हा एखाद्या पाण्यावर शुल्क आकारलं जातं त्याच्यासाठी कुठले निकष वापरले जातात आणि आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण पाण्यासाठी सक्षम साठा कसा उपलब्ध करू शकतो, या सगळ्यांविषयी आज आपण मॅडमकडून जाणून घेणार आहोत. कार्यक्रमाला सुरुवात करूया. मॅडम, पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. कारण आजचा जो विषय आहे, आपण असं म्हणतो की अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या प्रमुख गरजा आहेत. पण कमीत कमी एक वेळ एका वस्त्रावर आपण काही दिवस काढू शकतो, निसर्गात राहू शकतो, पण जर आपल्याला पाणी, जल, जलसंपत्ती ही जे आपण म्हणतो ते नाही मिळालं तर कदाचित आपण जगू शकत नाही. आणि या महत्वाच्या विषयावर इतकं मोठं काम प्राधिकरण आहे, त्या सगळ्यांविषयी आपण जाणून घेऊया. पण महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या स्थापनेमागची मुळात भूमिका काय होती?
1: 21व्या शतकाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणामध्ये बरेचसे चॅलेंजेस महाराष्ट्र सरकारला फेस करायला लागले. जर तुम्हाला ऑडिटचं एक प्रिन्सिपल माहिती असेल, आर्क, म्हणजे अथॉरिटी, रेकॉर्ड किपिंग आणि कस्टडी, तर अथॉरिटी, रेकॉर्ड किपिंग आणि कस्टडी तिन्ही जलसंपदा विभागाकडे होती. मग त्या अंतर्गत जे पण त्यांना बदल करून आणायची होती आणि ज्या पण प्रस्तावित सुधारणा करायच्या होत्या त्याच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारचं प्राधिकरण हे महाराष्ट्राकडे नव्हतं. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे की पाणी किती आहे आपल्याकडे, तर 308 लाख हेक्टर एवढी एरिया महाराष्ट्र अंतर्गत येते, त्यातलं 225 लाख हेक्टर हे कल्टिवेबल आहे, कल्चरेबल आहे. त्यातनं 172 लाख हेक्टर सध्या क्रॉप पॅटर्न मध्ये येतं आणि ग्रॉस क्रॉप होते तुमचं 229 लाख हेक्टर. मग याचं नियोजन कसं करायचं? आपल्याकडे 132 बिलियन क्युबिक मीटर पाण्याचं आपल्याला जलव्यवस्थापन करायचं असतं. हे दोन महत्वाचे मुद्दे होते. महाराष्ट्र सरकारला वर्ल्ड बँकेकडनं फंड्स देखील अवेलेबल होणार होते आणि त्यांची एक होत होती की आम्हाला प्राधिकरण हवे आहेत म्हणून. आणि समन्यायिक इक्विटेबल वॉटर अवेलेबल करून देण्याकरिता ज्या पण काही प्रावधान होते त्याच्या अंतर्गत एक प्राधिकरणाची एक निकड मोठ्या प्रमाणामध्ये भासली आणि मग MWRRA म्हणजे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण हे 2005 साली

0: याची स्थापना झाली.
1: अगदी खरं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या आता जसं तुम्ही सांगितलं की त्या कारणाने महाराष्ट्राला एका वेगळ्या प्राधिकरणाची गरज भासली आणि हा पल्ला किंवा हा प्रवास खूप मोठा होता. 21 वर्षांचा हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्याच्या जलक्षेत्रात कोणती महत्वाची अशी पायाभरणी केली आहे काय सांगू शकाल? आणि या सगळ्या प्रवासाकडे कसं बघाल?
0: सुरुवातीला बघायला गेलं तर आपल्याला थोडंसं महाराष्ट्राची जिओग्राफी बघायला लागेल पुन्हा, की वेस्ट साईडला जे आहे त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, तर 200 नद्या आहेत त्या, त्यातलं सगळं पाणी अरेबियन सीला जातं. नंतर आपल्याकडे 5 मुख्य खोरे आहेत, म्हणजे वरती नर्मदा आहे, त्याच्या खाली तापी, मग सगळ्यात मोठी गोदावरी आणि सगळ्यात खालती कृष्णा. याच्यामध्ये आपण काय करतो, ॲव्हरेजिंग करतो. ॲव्हरेजिंग करताना दिसतं की आपल्याला एक्स अमाऊंट ऑफ वॉटर मिळतं, पण त्याचं 50% पाणी जे देतं, म्हणजे बेसिकली 45% जे पाणी आहे ते कोंकण रिजनमध्ये आहे. ते पश्चिम वाहिनी नद्यांनी ते जे आहे ते अरबी सागरामध्ये मुख्यतः ते 35 ते 40% वाहून जातं. आता एक महत्वाकांक्षी जो आता प्रकल्प येतोय त्याच्यामध्ये हे पाणी आपण गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये घेऊन जाण्याचं प्रयोजित केलेलं आहे. नंतर हे जे 4 आहेत ना, नर्मदाचं फक्त 0.06% एवढंच पाणी आपल्याला मिळतं. तापी खोऱ्यामध्ये थोडंसं ते पण तुटीचं खोरं पडतं आणि गोदावरीमध्ये 50% पाणी आपण तिथनं घेत असतो. तर साधारणपणे समजून घ्यायला की 45% पाणी हे मोस्टली त्यातलं वाहून जातं आणि 55% पाण्यावर महाराष्ट्र आधारित असतो. म्हणून आपण इक्विटेबल डिस्ट्रिब्युशन जे म्हणतोय ते करण्यासाठी एन्टायटलमेंट इश्यू करायला लागतात. तर एन्टायटलमेंटचे निकष जे आहेत ते सर्वप्रथम महाराष्ट्राने आणलेत 2007 साली. 2005 साली आपली स्थापना झाली आणि 2007 साली पहिल्यांदा एन्टायटलमेंट म्हणजे हक्कदारीचे निकष काढण्यात आले. सुरुवातीला हक्कदारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच इश्यू करत होते, पण तदनंतर लक्षात आलं की ही एक्झिक्युटिव्ह बॉडी नाही आहे, हे नियमन प्राधिकरण आहे. तर मग IDC ला म्हणजे इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे मग इश्यू करू लागले 2011 सालापासनं. याच्यामध्ये अधिनियमामध्ये त्याच्यामध्ये अपडेट करण्यात आले. एन्टायटलमेंट इश्यू करणं फार महत्वाचं असतं, त्याच्यावर आपण एक विस्तृत चर्चा करू. पण आपला जो प्रश्न आहे की फर्स्ट म्हणजे एन्टायटलमेंट इश्यू करणं, नंतर हे पाणी जेव्हा आपण तुम्हाला पोहोचवतो त्याच्या पाठी एक खर्च येत असतो, तर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मग त्या खर्चाची पडताळणी कशी करणार आणि खर्चाचं कसं नियोजन करून त्याला आपण वसूल करायची की नाही, हा महत्वाचा मुद्दा सगळ्यांच्या डोक्यात येतो आणि त्याला उत्तर देतं ते आपलं राष्ट्रीय धोरण. तर राष्ट्रीय धोरणामध्ये लिहिलेलं आहे की जितका पण आपला रेव्हेन्यू कॉस्ट आहे ती रेव्हेन्यू कॉस्ट ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉस्ट जी असते ती, तो जो खर्च आहे तो खर्च पाणी वापरकर्त्यांकडनं तो परावर्तित करून त्या रेटमध्ये आपण घ्यायला हवा. मग तो कसा घ्यायला हवा, तो आपल्या ऍक्टमध्ये दिलेला आहे. तर तो महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणामध्ये त्याची एक क्लिष्ट पद्धती दिलेली आहे आणि ती पद्धत तुम्हाला पूर्ण करायला कमीत कमी 1 ते 6 वर्षाचा कालावधी लागतो. कारण पुन्हा सांगायचं मला अभिमान वाटतो की आपण म्हणतो की पार्टिसिपेटरी अप्रोचनी आपल्याला जायला लागतं आणि जेव्हा आपण पार्टिसिपेटरी अप्रोच म्हणतो त्यावेळेस लोकांकडनं, लोकांशी सल्ला मसलत करणं, त्यांच्याकडनं सूचना घ्यायच्या, त्याचे विविध स्तर असतात, तर त्याला देखील बऱ्यापैकी कालावधी लागत असतो. तर या सल्ला मसलत प्रक्रियेला आपण करून नॅशनल वॉटर पॉलिसी आणि कायद्यांच्या अंतर्गत आपण जे दर लावतो तर त्याचा सुद्धा निकष आपण काढलेला आहे. तर त्याला म्हणतात क्रायटेरिया फॉर टॅरिफ, त्याचं सुद्धा आपण नियमन केलेलं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये जे पाण्याचे प्रकल्प येत असतात त्यांना अप्रुव्हल देत असतो आणि त्याचे सुद्धा आपण क्रायटेरिया 2015 आणि 2017 बनवलेले आहेत. त्याचे सुद्धा खूप मायक्रो डिटेल्स आहेत आणि ते फार महत्वाचे असते की प्रोजेक्टला का आपण कुठल्या कन्फर्मिटीमध्ये आणि कुठले कन्फर्मेशन झाल्यानंतर त्याला अप्रुव्हल देता येतात याचे सुद्धा निकष आम्ही बनवलेले आहेत. आम्ही चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्याकडे क्वाझी ज्युडिशियल बॉडी असल्यामुळे त्याला कशा प्रकारे निर्णय द्यायचे आणि त्याचे कुठले रूल्स आणि रेग्युलेशन आहेत ते सुद्धा नियमन प्राधिकरणाने बनवले आहेत. आणि आता नुकतंच म्हणजे वॉटर क्वालिटीला घेऊन बरेच संभ्रम जे निर्माण होतात आहे, कारण आपल्याला दिसतं एक आणि आपल्याला डॉक्युमेंट्स जे दुसरे मिळतात, तर त्यातून ही जी द्विधा मनस्थिती आमच्या IDC मधल्या कर्मचाऱ्यांची झालेली होती, जी आमची रेग्युलेटरी अथॉरिटी एज अ मॉनिटरिंग एजन्सी म्हणून झाली होती, त्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही आता वॉटर क्वालिटी

0: ऑर्डर दिलेले आहेत, तर हे ऑर्डर्स आपण टाइम टू टाइम इश्यू केले आणि नंतर त्याला 3 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये रिव्ह्यू करून त्याला अपडेट केल्या जातात. तर असे विविध नियमन प्राधिकरणाने मागल्या 21 वर्षामध्ये पारित केले.
1: हा जो प्रवास, जो म्हणजे आता ह्या वेळ कमी आपल्याकडे असतो, पण हा इतका मोठा प्रवास जो तुम्ही सांगत आहात, आणि नक्कीच ज्या पद्धतीने त्याची वर्गवारी केलेली आहे किंवा जशी जबाबदारी दिलेली आहे, तर आव्हानं तर खूपच आलेली असतील.
2: श्रोतेहो, आजच्या भागात आपण महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची स्थापना, त्यामागची भूमिका आणि राज्याच्या जलक्षेत्रातील प्राधिकरणाच्या जबाबदाऱ्यांविषयी महत्वाची माहिती जाणून घेतली. पाण्याचे योग्य नियोजन, समन्वयी वाटप आणि उपलब्ध जलसंपत्तीचा कार्यक्षम वापर यासाठी प्रभावी जलनियमन किती आवश्यक आहे हे आजच्या संवादातून स्पष्ट झालं. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमनाच्या या महत्त्वाच्या विषयावरील आपल्या संवादाचा पुढील भाग आपण लवकरच ऐकणार आहोत. त्यामध्ये आपण पाणी हकदारी आणि पाण्याचा कोटा यातील फरक तसेच पाणी वाटपाच्या नियमाबाबत जाणून घेणार आहोत. आजच्या भागासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार की त्यांनी इतकी सविस्तर आणि छान माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. श्रोतेहो, पुन्हा भेटूया दिलखुलासच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
0: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका.

0: स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता.
1: मध्यम लहरी 229°C अर्थात 1305 KHz आणि FM बँडच्या 102 MHz. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आता सकाळचे 7:41 झालेली आहेत. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया एक जाहिरात.
2: थांब, खऱ्या नोटेशी का खेळतोयस
3: ब्रो? ही फाटलेली आहे.
2: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
4: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
3: वाव, नवी नोट मिळेल.
2: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
4: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
5: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
6: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
7: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास साची वाट विकासाची.

श्रोतेहो आशा भोसले यांच्या स्वरात शांता शेळके यांची भावगीत रचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोतेहो आज दुपारी ठीक 12:30 ते 1 या दरम्यान हॅलो आकाशवाणी या फोन इन कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. तरीही श्रोतेहो या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर दुपारी 12:30 ते 1 या दरम्यान नक्की फोन करा आणि आपल्या आवडीचे हिंदी चित्रपटातील गाणं सांगा. श्रोतेहो फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 220-890 आणि 223-599. तसंच मोबाईलवरून फोन करताना श्रोत्यांनी 0-24-52 हा STD कोड जरूर लावावा. श्रोतेहो या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल बुधवारी 11:05 तेव्हा. श्रोतेहो नक्की फोन करा 12:30 ते 1 या दरम्यान आणि कळवा आपल्या

श्रोते हो, आशा भोसले यांच्या स्वरात नितीन आखवे यांची ही गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. भावगीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

श्रोते हो, आशा भोसले यांच्या स्वरात नितीन आखवे यांची ही गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. भावगीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात कवी ग्रेस यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत श्रीधर फडके यांचं होतं. आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपला भावधारा हा कार्यक्रम इथे संपला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 8 वाजत आहेत. सुरुवातीला समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. तसंच त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 8:30 झाली आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान प्रदान. 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र

मोदी किर्गिजिस्तानमध्ये दाखल. भारताचा विकासदर पुढील आर्थिक वर्षात 7% अधिक राहील असा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा विश्वास. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 794 पुन्हा पूर येण्याचा इशारा. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा पराभव करत भारताची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. किर्गिजिस्तानमध्ये होणाऱ्या 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिजिस्तानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर काल बिश्केक इथं पोहोचले. आज आणि उद्या किर्गिजिस्तानमध्ये ही शिखर परिषद होत आहे. पंतप्रधान मोदी उद्या राष्ट्रप्रमुखांच्या सत्राला उपस्थित राहतील. किर्गिजिस्तानमध्ये पोहोचल्यावर विमानतळावर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शांघाय शिखर परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष सादिर झपारोव्ह यांच्या निमंत्रणावरून मोदी किर्गिजिस्तानच्या भेटीवर गेले आहेत. तत्पूर्वी भारत आणि उझबेकिस्तान दरम्यानचे संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शावकत मिर्झियेव यांच्या चर्चेनंतर घेण्यात आला. यावेळी पंतप्रधानांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च राज्य सन्मान ऑर्डर ऑफ ओली दराजली दोस्तलिक प्रदान करण्यात आला. द्विपक्षीय संबंधांना बळकटी देण्यासाठी खनिज आणि युरेनियम तसंच विविध क्षेत्रातील व्यापार, संरक्षण, डिजिटल पेमेंट्स आणि शिक्षण अशा 11 करारांवर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली. मध्य आशियाई देशात हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी मोदींनी उझबेक विद्यार्थ्यांसाठी 100 लाल बहादूर शास्त्री शिष्यवृत्ती आणि ताशकंद स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ ओरिएंटल स्टडीजमध्ये संस्कृत मंचाची स्थापना करण्याची घोषणा यावेळी केली. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशातल्या युवा पिढीच्या आरोग्य, आनंद आणि उज्ज्वल भविष्याचा एकत्रित निर्धार आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमात बोलत होते. जास्तीत जास्त संख्येनं युवक युवती यामध्ये सहभागी होत आहेत याचं आपल्याला समाधान आहे असं मोदी म्हणाले. आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांनी स्थानिक उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्ली इथं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या संयुक्त दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. देशभरातील 18 NIFT संस्थेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. याप्रसंगी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग हे देखील उपस्थित असतील. 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकासदर 7% किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर शिकागो इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना त्या बोलत होत्या. अमेरिका इराण संघर्ष आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद पडल्यामुळे निर्माण झालेली भूराजकीय अनिश्चितता तसंच पुरवठा साखळीतील व्यत्यय असूनही भारत आपली विकासाची गती कायम राखेल असंही त्या म्हणाल्या. दरम्यान G20 आणि संबंधित बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज दक्षिण कॅरोलिना इथं पोहोचले आहेत. आज आणि उद्या ऍशविले इथं ही बैठक होत आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या नीट PG या प्रवेश परीक्षेच्या पेपरसंबंधी जयपूरमध्ये परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा करणारा समाज माध्यमावरील संदेश दिशाभूल करणारा असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोणतीही प्रश्नपत्रिका फुटलेली नाही असंही परीक्षा विभागानं सांगितलं आहे. राजस्थानमधील जयपूर इथं सीतापुरा परीक्षा केंद्रावर अंतर्गत वीजपुरवठ्यातील समस्यांमुळे तांत्रिक अडचण निर्माण झाल्या होत्या. या केंद्रावरील प्रभावित विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पुढील महिन्याच्या 5 तारखेला घेतली जाईल असंही NBEML नमूद केलं आहे. देशभरातील इतर ठिकाणी ही परीक्षा यशस्वीपणे पार पडली. निपुण हे पाणबुडी सहाय्यक जहाज अर्थात डायव्हिंग सपोर्ट व्हेसल आज नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे. निस्तार श्रेणीतील या जहाजाचं मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये अनावरण करण्यात येणार आहे. या जहाजामुळे समुद्रातील आव्हानात्मक परिस्थितीत काम करणाऱ्या पाणबुड्यांना सातत्याने मदत मिळणं शक्य होणार असून पाणबुडी बचाव मोहिमांना सहाय्य करण्याच्या भारतीय नौदलाच्या क्षमतेतही या जहाजामुळे वाढ होणार आहे. छत्तीसगडमधील बेलपोचा गोंपड जंगल भागातून स्थानिक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. नुकतंच आत्मसमर्पण

0: समर्पण केलेल्या एका नक्षलवादी गटाने दिलेल्या माहितीवरून विविध सुरक्षा दलांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेच्या लष्कराने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणच्या रॉकेट लॉन्चरवर हल्ला केल्याची माहिती एका अमेरिकन अधिकाऱ्याने आज दिली. गेल्या एका महिन्यातील ही पहिलीच लष्करी कारवाई आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील लडाख बेटाजवळ स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणमधील काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. लडाख बेटावर झालेल्या अमेरिकन हल्ल्यात इराणचे अनेक सैनिक आणि काही नागरिक मारले गेले असून काही जण जखमी झाले असल्याचं इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्सनं म्हटलं आहे. याला प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशाराही आयआरजीसीनं दिला आहे. भारताचा आघाडीचा स्क्वॅश खेळाडू अभय सिंग यानं मलेशियातील सेरेमबान इथं झालेल्या तुआंकू मुरीज अजिंक्यपद चषक स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात अभयने हाँगकाँग चीनच्या हेनरी लुंग याचा 3-2 असा पराभव केला. अभयने आतापर्यंत 3 वेळा या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. श्रीलंका क्रिकेटच्या प्रशासनात सरकारी हस्तक्षेप झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2027 होणाऱ्या महिला अजिंक्यपद स्पर्धेचं यजमानपद श्रीलंकेकडून काढून घेतलं आहे. यजमान देशासह एकूण 6 संघांचा समावेश असलेल्या या महिलांच्या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीचं यजमानपद श्रीलंकेकडे होतं. दुबईत सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषकाच्या 20 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत भारताने थायलंड संघाचा 94 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 9 बाद 159 धावा केल्या. यात शफाली वर्माच्या 64 धावांचा मोलाचा वाटा आहे. भारतीय महिला गोलंदाजांनी केलेल्या भेदक कामगिरीमुळे थायलंडचा डाव 17व्या षटकात 65 धावात आटोपला. भारताच्या नंदनी शर्माने 3, श्रीचरणीने 2 तर दीप्ती शर्माने 7 चेंडूत 1ही धाव न देता 3 बळी घेतले. शफाली वर्मा हिला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना येत्या 3 सप्टेंबर रोजी हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. नेपाळ प्रशासनाकडून भोटेकोशी नदीत पुराचा धोका असल्याचा नवीन इशारा काल जारी करण्यात आला. रसुवा, नुवाकोट आणि धाडिंग या जिल्ह्यांमधील नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्यानं नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं सावधानतेचा इशारा दिला आहे. बुधवारी नेपाळ तिबेट सीमेवर अचानक आलेल्या पुरामुळे जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यामध्ये अडकलेल्या शेकडो लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. भारत आणि चीनमधील तज्ञांसह बचाव पथकं या नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. बेपत्ता असलेल्या 2500 नागरिकांपैकी शेकडो लोक नेपाळच्या जलविद्युत प्रकल्पाचे कर्मचारी असल्याचं मानलं जात आहे. नेपाळमधील पुरात आतापर्यंत 794 जणांचा मृत्यू झाला आहे. तिबेटमध्ये मृतांची संख्या 16 असून 546 लोक बेपत्ता आहेत. नेपाळमधील बाधित 8ही जिल्ह्यात पूरस्थितीमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी बचाव पथकं शर्थीचे प्रयत्न करत आहेत. नेपाळमध्ये आरोग्यविषयक आणि इतर तातडीच्या गरजांच्या मदतीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन निधीतून 1,50,000 अमेरिकन डॉलर्सची रक्कम सुपूर्द केली आहे. दरम्यान नेपाळमधील भीषण पूर आणि पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे बिहारमधील गंडक आणि कोसी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी वाल्मिकीनगर बराजचे सर्व 36 दरवाजे आणि कोसी बराजचे 20 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तथापि गेल्या 24 तासात 2ही नद्यांची पाणी पातळी आणि विसर्गाचा प्रवाह कमी झाला आहे. ओडिशामध्ये आज पुन्हा अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान. छत्तीसगडमधील काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान प्रदान. 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिझिस्तानमध्ये दाखल. भारताचा विकासदर पुढील आर्थिक वर्षात 7% अधिक राहील असा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा विश्वास. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 794 पुन्हा पूर येण्याचा इशारा. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा पराभव करत भारताची विजयी सलामी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 229 अंश 9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण

आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, आता सकाळचे 8:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत मेहराब हा गझल गीतांचा कार्यक्रम.

0: श्रोतेहो, भूपिंदर सिंग यांनी गायलेली ही गझल आपण ऐकलीत. मेहराब हा गझल गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: खूप घाम येतोय का तुम्हाला?
2: हो हो, खूप घाम येत आहे.
1: चक्कर पण येते का?
2: चक्कर पण येत आहे आणि अस्वस्थ पण वाटत आहे. काय करावं ना हेच कळत नाही आहे.
1: थांबा थांबा, यासाठी तुम्ही आकाशवाणीच्या हॅलो डॉक्टरला फोन करा.
2: काय म्हणताय?
1: हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर याविषयी आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी येत आहेत कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रमेश राठोड. विषय लक्षात आला ना तुमच्या?
2: होय, ब्लड प्रेशर.
1: हा तर श्रोते हो, दूरध्वनी करा आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात.
0: श्रोते हो, आज दुपारी ठीक 12:30 ते 1 या दरम्यान हॅलो आकाशवाणी या फोन इन कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. तरीही श्रोते हो, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर दुपारी 12:30 ते 1 दरम्यान नक्की फोन करा आणि आपल्या आवडीचं हिंदी चित्रपटातलं गाणं सांगा. श्रोते हो, फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 220-890 आणि 223-599. तसंच श्रोते हो, मोबाईलवरून फोन करताना 0-24-52 हा STD कोड जरूर लावा. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल बुधवारी 11:05 तेव्हा नक्की फोन करा दुपारी 12:30 ते 1 या दरम्यान.

कतील राजस्थानी यांची ही गीतरचना आपण ऐकलीत मिताली सिंग यांच्या स्वरात. श्रोते हो मेहराब हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता ऐकूया पंकज उदास यांचा स्वर.

जिया अमरोही यांचं हे गीत आपण ऐकलं पंकज उदास यांच्या स्वरात. आणि याबरोबरच मेहराब हा कार्यक्रम आता इथेच संपला. मध्यम लहरी 229 अंश अर्थात 1305 kHz आणि FM बँड 102 MHz श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो आता सकाळचे 9 वाजत आहेत. उर्दूतून प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: ऐकूया काही जाहिराती.
1: थांब, खऱ्या नोटेशी का खेळतोयस?
2: ब्रो, ही फाटलेली आहे.
1: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
3: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
2: वाव, नवे नोट मिळेल.
1: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
3: आरबीआय सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.

0: साजन चले ससुराल या चित्रपटातलं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं समीर यांचं, आणि या गीताला संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी. श्रोते हो, लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: आजच पुना गाडगे आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.

श्रोतेहो, सोनू निगम यांच्या स्वरात साथिया या चित्रपटाचं शीर्षक गीत आपण ऐकलं. गीतरचना गुलजार यांची होती आणि संगीतबद्ध केलं होतं ए आर रहमान यांनी.

श्रोतेहो, सैनिक या चित्रपटातून समीर यांचं गीत आपण ऐकलं कुमार सानू आणि आशा भोसले यांच्या स्वरात. संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी. आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपला लखलख चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता इथेच संपला. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरसुद्धा.

0: खूप घाम येतोय का तुम्हाला?
1: हो हो, खूप घाम येत आहे.
0: चक्कर पण येते का?
1: चक्कर पण येत आहे आणि अस्वस्थ पण वाटत आहे. काय करावं ना हेच कळत नाही आहे.
0: थांबा थांबा, यासाठी तुम्ही आकाशवाणीच्या हॅलो डॉक्टरला फोन करा.
1: काय म्हणताय?
0: हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये

0: दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर याविषयी आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी येत आहेत कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रमेश राठोड. विषय लक्षात आला ना तुमच्या?
1: होय, ब्लड प्रेशर.
0: हा तर श्रोते हो, दूरध्वनी करा आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. श्रोते हो, किडनी विषयक आजारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल टेंगसे सरांशी दूरध्वनीवरून थेट संवाद साधा आणि जाणून घ्या किडनी विषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकू शकाल दिनांक 3 सप्टेंबर 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात.
2: श्रोते हो, आज सोमवार रोजी दुपारी 12:30 ते 1 या दरम्यान हॅलो आकाशवाणी या फोन इन कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. तरीही श्रोते हो, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर दुपारी 12:30 ते 1 दरम्यान नक्की फोन करा आणि आपल्या आवडीचे हिंदी चित्रपटातील गाणी सांगा. श्रोते हो, फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 220-890 आणि 223-599. तसंच श्रोते हो, मोबाईलवरून फोन करताना 0-24-52 हा STD कोड जरूर लावा. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल बुधवारी सकाळी 11:05 तेव्हा जरूर फोन करा 12:30 ते 1 या दरम्यान हॅलो आकाशवाणी या फोन इन कार्यक्रमासाठी.
0: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
2: मध्यम लहरी 229.9 meters अर्थात 1305 kHz आणि FM बँडच्या 102 MHz श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आता सकाळचे 9:35 झालेली आहेत. ऐकूया लोकसंगीत. पुंडलिक बापूराव काजगुंडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली काही लोकगीतं आम्ही आजच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत.
3: संगीत या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात पुंडलिक बापूराव काजगुंडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं.

0: श्रोते हो, लोकसंगीत या कार्यक्रमात आज आपण पुंडलिक बापूराव काजगुंडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं ऐकलीत.
1: श्रोते हो, लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण FM बँडच्या 102 MHz. श्रोते हो, आता ऐकूया काही निवेदनं.
2: खूप घाम येतोय का तुम्हाला?
3: हो हो, खूप घाम येत आहे.
2: चक्कर पण येते का?
3: चक्कर पण येत आहे आणि अस्वस्थ पण वाटत आहे. काय करावं ना हेच कळत नाही आहे.
2: थांबा थांबा, यासाठी तुम्ही आकाशवाणीच्या हॅलो डॉक्टरला फोन करा.
3: काय म्हणताय?
2: हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर याविषयी आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी येत आहेत कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रमेश राठोड. विषय लक्षात आला ना तुमच्या?
3: होय, ब्लड प्रेशर.
2: हा, तर श्रोते हो, दूरध्वनी करा आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. श्रोते हो, किडनी विषयक आजारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये जरूर कॉल करा. दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आणि किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल टेंगसे

0: सरांशी दूरध्वनीवरून थेट संवाद साधा आणि जाणून घ्या किडनी विषयक आजारांविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकू शकाल दिनांक 3 सप्टेंबर 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आकाशवाणी परभणी केंद्राचे रंगतदार बहारदार कार्यक्रम आता आपण ऐकू शकता FM बँड 102 MHz वर. ऐकत रहा परभणी आकाशवाणी.
1: श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार कार्यक्रम आता तुम्ही ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.
0: श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार आणि रंगतदार असे

0: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार कार्यक्रम आता तुम्ही ऐकू शकाल FM बँड 102 मेगा हर्ज वर। तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र।
1: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार आणि रंगतदार असे कार्यक्रम आपण आता ऐकू शकाल FM बँड 102 मेगा हर्ज वर। तेव्हा जरूर आनंद घ्या आकाशवाणी परभणी केंद्रावरील कार्यक्रमांचा।
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम। तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम। तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून। प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर। आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात। त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा।
3: करुणी कष्ट गाळून घाम
0: असा आहे आपला शेतकरी महान।

0: शेतकरी बंधूंनो, अवघ्या 5 मिनिटांमध्ये भरपूर अशी माहिती देऊन जाणारा आमचा कृषीवाणी कार्यक्रम
1: ऐकू शकाल दररोज सकाळी 6:40 आणि पुनःप्रसारण सकाळी 11:05।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका माहितीपूर्ण असा कृषीवाणी कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।
2: श्रोतहो, अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण अशा कार्यक्रमांसह मनोरंजनही करणारं आपलं आकाशवाणी परभणी केंद्र आता आपण ऐकू शकाल FM Band 102 MHz वर। तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण।
3: श्रोतहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण। श्रोते, आता सकाळचे ठीक 10 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम।
4: मैं 5 लाख का सौदा करने आया हूं और मेरी जेब में 5 फूटी कौड़ियां भी नहीं है।
5: रील लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते।
6: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध। आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या। महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास साची वाट विकासाची।

श्रोते हो अनुराधा कुबेर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. तर संगीत होतं नंदा पाठक यांचं. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया कोळी गीत.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं ययाति देवयानी या नाटकातलं कुसुमाग्रज यांचं नाट्यपद.

श्रोते हो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच आजचा आपला मिश्र संगीताचा कार्यक्रम इथे संपला. मनोरंजनाच्या या मैफिलीत आता श्रोते हो वेळ झाली आहे एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाची. आज या कार्यक्रमामध्ये सिर्फ तुम या चित्रपटातील समीर यांच्या काही गीतांचा आनंद आपण घेणार आहोत. ऐकूया सुरुवातीचं गीत.

श्रोते हो, अमीन साबरी आणि फरीद साबरी यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया शीर्षक गीत.

श्रोतेहो, अनुराधा पौडवाल आणि हरिहरन यांनी गायलेलं चित्रपटाचं हे शीर्षक गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच आजचा आपला एक ही फिल्म की गीत हा कार्यक्रम इथेच संपला. सिर्फ तुम या एकाच चित्रपटातील समीर यांच्या काही गीतांचा आज या कार्यक्रमामध्ये आपण आनंद घेतला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोतेहो, आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात मध्यम लहरी 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो, आता मनोरंजनाच्या या मैफिलीत वेळ झाली आहे गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची.

नमस्कार रसिक श्रोते हो, गाता रहे मेरा दिलिया आपल्या सर्वांच्या आवडत्या लाडक्या कार्यक्रमात मी विभा वसमतकर सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, रोज आपण कोणत्या ना कोणत्या वेगळ्या विषयावर माहिती आणि माहिती जाणून घेत असतो आणि मनोरंजनही होत असतं आपलं. तर आजही वेगळ्या आवाजात एकच गाणं या विषयावर आपण काही किस्से जाणून घेणार आहोत आणि सुंदरशा गीतांचा आनंदही घेणार आहोत. ऐकूया कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत.

हां श्रोते हो, समजलाय का आजचा विषय? आज जी गाणी आपण ऐकणार आहोत ती गाणी अशी आहेत, मेल व्हर्जन आणि फिमेल व्हर्जन. श्रोते हो, अलग अलग या चित्रपटातलं हे किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आणि त्याच चित्रपटात लता मंगेशकर यांच्या स्वरातलंही हेच गीत. श्रोते हो, 1985 राजेश खन्नाचा स्टारडम थोडा उतरतीला लागला होता. तो होता जमाना अमिताभ बच्चनचा आणि त्यानंतर अलग अलग हा किशोर, अलग अलग हा राजेश खन्नाचा कमबॅक या वेळी समजला जातो. श्रोते हो, टीना मुनीम तेव्हा त्यांची खरी आयुष्यातली मैत्रीण होती. या गाण्यात राजेश खन्ना खरंच रडलाय असं लोक म्हणतात, कारण पडद्यामागे त्यांचं नातं तुटत होतं, त्यामुळे हे गाणं ॲक्टिंग नाही तर हे खरं दुःख वाटतं. आणि श्रोते हो, खरा किस्सा तर हा आहे की हे गाणं जेव्हा किशोर कुमार यांनी गायलं तर तो थकवा आवाजातला, ती तळमळ या गाण्यात यावी यासाठी ते गाणं त्यांनी उपाशीपोटी गायलेलं आहे. ऐकूया हे सुंदरसं गीत किशोर कुमार यांच्या स्वरात.

श्रोते हो, गाणी सारखीच आहेत, आवाज फक्त वेगळा आहे, पण या दोन्ही गाण्यांमध्ये पावसाच्या वातावरणातला विरह आणि प्रेमाची भावना एकच आहे. श्रोते हो, असेच आणखी काही गीतं आपण ऐकणार आहोत आजच्या या आपल्या गाता रहे मेरा दिली या कार्यक्रमातून. श्रोते हो, ऐकूया या पुढचं गीत.

श्रोते हो, मंजिल या चित्रपटातले हे गीत किशोर कुमार यांनी पण गायलेलं आहे, लता मंगेशकर यांनी पण गायलेले आहे. पण किशोर कुमार थोडंसं मोकळं, सहज आणि रोमॅन्टिक गाताना आपल्याला जाणवत आहेत. आणि आता यानंतरचं मी फिमेल व्हर्जन आपल्याला ऐकवणार आहे ते अधिक हळवं, नाजूक आणि विरह असणारं आहे. तर श्रोते हो, ऐकूया याच गाण्याचं फिमेल व्हर्जन.

श्रुती हो, या गाण्याचा एक किस्सा आहे. अमिताभ बच्चन आणि मौसमी चटर्जी यांच्यावर हे गाणं मुंबईतल्या खऱ्या पावसात चित्रित करण्यात आलं आणि त्या काळात कृत्रिम पावसाऐवजी नैसर्गिक पावसाची वाट पाहून शूटिंग करण्यात आलेलं होतं. श्रोतेहो, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, फ्लोरा फाउंटन यासारख्या ठिकाणी कोणताही मोठा सेट न उभारता मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर हे चित्रीकरण झालेलं आहे. त्यामुळे गाण्यात दिसणारा ओलावा, पावसाचा आनंद आणि सहजपणा अतिशय नैसर्गिक वाटतो. आणखी एक रंजक बाग म्हणजे या गाण्याच्या दोन आवृत्त्यांचा मूड पूर्णपणे वेगळे आहे. किशोर कुमार यांच्या आवाजातली आवृत्ती अधिक आनंदी, प्रेमात हरवलेली वाटते आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातली आवृत्ती ही विरह, आठवणी आणि हळवेपणा त्यांच्या आवाजात अधिक जाणवतो. एकाच चालीतून दोन वेगवेगळ्या भावना उभ्या करण्याची ही गुलजार आणि पंचमदा यांच्या सर्जनशीलतेची खासियत मानली जाते. श्रोते हो, यामुळेच रिमझिम गिरे सावन हे केवळ पावसाचं गाणं नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक संस्मरणीय रोमॅन्टिक गीतांपैकी एक मानलं जातं. श्रोते हो, आणखी अशीच काही गाणी आपण ऐकणार आहोत, तर ऐकूया हे मेल वर्जनचं हे गीत.

श्रोतहो, मासूम चित्रपटातलं अनुप घोषाल यांनी गायलेलं हे गीत आहे अंतर्मुख करणारं, शांत आणि विचार करायला लावणारं. प्रेमगीतापेक्षा जीवनाशी संवाद साधणारं हे एक भावगीत आहे.

प्रेमात कधी रुसवा असतो, कधी तक्रार असते, पण आयुष्याशी असलेलं नातं मात्र खूप वेगळं असतं. काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला कधीच मिळत नाहीत, तरीही आपण आयुष्यावर नाराज होत नाही. अशी ही सुंदर आणि अंतर्मुख करणारी भावना या गीतातून व्यक्त होते. आत्ताच आपण मेल सिंगर मेल व्हर्जन या गाण्याचं ऐकलं. आता याच शब्दांकडे एका स्त्रीच्या हळव्या मनातून पाहूया.

शब्द तेच, पण भावना व्यक्त करण्याची छटा मात्र वेगळी आहे. श्रोते हो, मेल आणि फिमेल व्हर्जन यांची गाणी जरी सारखीच असली तरी भावना मात्र खरंच वेगळ्या आहेत. ऐकूया याच वेगळ्या भावनेचं आणखी एक गीत.

श्रोते हो, या हाकेच्या मागे असतो प्रेमाचा आधार, एकटेपणाची जाणीव आणि कोणीतरी आपल्यासोबत असावं अशी मनापासूनची इच्छा. श्रोते हो, या मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं सुरुवातीला मेल सिंगर किशोर कुमार यांच्या आवाजात. आता ऐकूया

विरह तोच आसतीच, पण स्त्रीच्या मनातून ते गाणं आणखीच भावनेशी जोडलं जातं. श्रोते हो, कधीकधी एकाच गाण्याचे दोन आवाज आपल्याला जाणून देतात की दुःख स्त्रीचं असो किंवा पुरुषाचं, भावना मात्र मनाचीच असते.

आणि श्रोतेहो, या संपूर्ण संगीत प्रवासाचा शेवट एका अशा भावनेने जी प्रत्येक प्रेमकथेच्या केंद्रस्थानी असते. प्रेम किती आहे हे कदाचित शब्दात सांगता येत नाही, पण कधीकधी एकच प्रश्न सगळं सांगून जातो, हमें तुमसे प्यार कितना.

श्रोतेहो, आता त्याच प्रेमाची कबुली एका स्त्रीच्या आवाजातून पाहूया. शब्द तेच, प्रेमही तेच आहे, पण भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे.

श्रोते हो, मेल व्हर्जनमध्ये हेच गाणं आपल्याला प्रेम, विरह आणि तरीही प्रश्न असणारं वाटतं, आणि फिमेल व्हर्जनमध्ये हेच गाणं हक्क आणि तरीही प्रश्न आणि प्रेम असणारं असतं. तर श्रोते हो, शब्द तेच, प्रेम तेच, पण भावना व्यक्त करण्याची पद्धत मात्र निराळी. आणि कदाचित म्हणूनच संगीत इतकं सुंदर आहे. एकच भावना पण प्रत्येक आवाजात तिचं एक नवं रूप. श्रोते हो, आज आपण या कार्यक्रमामध्ये श्रावणातला पाऊस अनुभवला, विरह अनुभवला, आयुष्यातला संवाद अनुभवला आणि शेवटी प्रेमही अनुभवलं. 5 गाणी 10 आवाज पण भावना मात्र एकच, आणि ती म्हणजे मनाची. श्रोते हो, आजच्या या सुंदरशा गीतासह आजच्या या गाता रे हे मेरा दिल

0: श्रोते हो, गात रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार?
2: अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
4: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
5: आजच पुना गाडगे आणि सन्स, रामनगर वसमत रोड, परभणी येथे भेट द्या.

मध्यम लहरी 229 नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो आता सकाळचे 11:05 झालेली आहेत. ऐकूया श्रोत्यांच्या पत्र पसंतीवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा आपकी पसंद हा कार्यक्रम.

श्रोतेहो, पत्र पसंतीवर आधारित आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये मी विभा सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, पाहूया या गीतासाठी आवड आमच्या कोणत्या कोणत्या श्रोत्यांनी कळवलेली आहे. मुक्काम हिप्परसोगा, तालुका औसा, जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाकीर शेख, इस्लामबी शेख, बाबा करिश्मा, सिमर, सानिया, शकील पठाण वळसंगीकर, बिस्मिल्लाबी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिप्परसोगा. तालुका बिलोली, जिल्हा नांदेडहून चांदणी अयूब सय्यद आणि बाळ राजे अमन सय्यद, माहिरा सय्यद. सुरेवाडी, औरंगाबाद इथून प्रकाश बोरगावकर, सुषमा प्रकाश, प्राजक्ता, प्रांजली, सोहम बोरगावकर, सुनील कांबळे, राजश्री अधाशे. जांभरुण तालुका अर्धापूर इथून आपले श्रोते आहेत दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज.

जोशी, साध्वी जोशी आणि परभणीचे गणेश हारगावकर. तेलंगणा निजामबाद इथून शेख अल्ला बख्श, बेगम राबिया शेख, शेख रहीमुन्ना, शेख वाहाब, नूर जहां बेगम, शेख इकबाल. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं विरासत या चित्रपटातलं हे गीत.

श्रद्धो विरासत या चित्रपटातलं कविता कृष्णमूर्ती आणि उदित नारायण यांच्या स्वरातलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अनु मलिक यांचं होतं. श्रद्धो या नंतरचं गीत हम आपके है कौन या चित्रपटातलं आहे आणि हे गीत ऐकायचं आहे आमच्या या श्रोत्यांना. गौतम नगर जिल्हा नांदेडचे प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे, संघमित्रा श्रोता संघ पोफाळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगणकर, दिशांतकुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त सिंगणकर परिवार, वाघेश्वर रेडिओ श्रोता संघाचे वाघाडी तालुका पैठण जिल्हा औरंगाबादचे बाबासाहेब काळे, पांडुरंग काळे, प्रेरणा वेदांत बद्रीनाथ पठाडे, गडी कारखाना तालुका गेवराई जिल्हा बीडचे दिनकर साळवे, गंगा साळवे, सचिन साळवे, संजय साळवे आणि प्राजक्ता, मुक्काम साडेगाव तालुका जिल्हा परभणीचे गोपाल नहातकर, विश्वेश नहातकर, पूजा नहातकर, किशोरी नहातकर. हेच गीत ऐकायचं आहे याही श्रोत्यांना. येताळा तालुका धर्माबाद जिल्हा नांदेडचे शंकरलाल जयस्वाल, रामलाल, गुलाबलाल, गणेशलाल, शुभम प्रात, मीनाक्षी, दुर्गेश्वरी, ज्योती, महेश, विभा, बागलपारडी तालुका वसमत, चंदनलाल जयस्वाल, विजयालक्ष्मी, श्रेया, आकाश, रोहन, दिशा. मुक्काम पोस्ट खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परभणीचे भगवान कुरे, गजानन कुरे, गोविंद कुरे, आदिनाथ कुरे, गोरखनाथ कुरे आणि समस्त कुरे परिवार, अंबिकानगर नांदेडहून राजेश दुडके यांनाही. छत्रपती शाहूनगर हिंगोलीहून पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिकू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले. नागेश्वरनगर माटेगाव तालुका पूर्णा

चे शेषराव बोबडे, सोनाजी, सीताराम वैष्णवी, सुवर्णा, वेणुताई, शुभम बोबडे, माधवराव देवराव, संदीप बोबडे, मारुतराव भुसारे नावकेकर, गणेश मोरे आहेरवाडीकर, शिवण्या शिवरूपा, साहेबराव लोखंडे। पांगरा शिंदे, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, हिंगोलीचे हॉटेलवाले पंडितराव शिंदे पाटील, टेलर रामचंद्र धोंडीबा इंगोले। दसमले चौक परतूर चे जयश्री दसमले, शिवानी दसमले, अर्चना काटे, आकांक्षा काटे, दसमले आणि काटे परिवार। तसंच दसमले चौक परतूर जिल्हा जालनाचे सुरेश आप्पा दसमले, सौरभ दसमले, सुधाकर दाजी सर्जे। याच गीतासाठी पसंती याही श्रोत्यांनी कळवलेली आहे। माळी वेस बीडहून आपले श्रोते किशोर उबाळे, मंगला उबाळे, सपना, शीतल, अभिजित उबाळे, बाळराजे, सचिन उबाळे। म्हातारगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोलीचे दत्तराव जाधव, रामप्रसाद जाधव, देवांशिष बोखारे, स्वराज जमधाडे। ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हम आपके है कोनिया चित्रपटातलं हे गीत।

श्रोते हो हम आपके है कौन या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. या पुढील गीताची

आवड कळवलेली आहे आपल्या या श्रोत्यांनी. मुक्काम पोस्ट वळसंगी तालुका अहमदपूर जिल्हा लातूरचे उमेशचंद्र नाळापुरे, वसुंधरा नाळापुरे, शीतल पार्थसारथी नाळापुरे, देवयानी धनश्री आणि आरुष नाळापुरे. मुक्काम पोस्ट डोंगरगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेडचे बंडूकुमार पाईकराव, ममता पाईकराव, सुभाष पाईकराव. पूर्णा रेल्वे जंक्शन गणेशनगर तालुका पूर्णाचे बळीराम भारती, शांताबाई भारती, नंदकिशोर भारती सर, आदित्यगिरी, पूजा भारती. राहणार सिरसीखुर्द तालुका कंधार जिल्हा नांदेडचे शशिकांत कदम, सुनीता कदम, अविनाश, गजानन, समीक्षा, सायली, सुयश, हिंदवी आणि कृष्णा कदम. हाडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूरचे नामदेव कलमे, आशा कलमे, नारागुडे, आकाश कलमे, यारबाग कर्नाटकचे प्रियंका, अविनाश रेड्डी. राहणार शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूरचे भिवाजी कांबळे, निर्मला कांबळे, यशवंत कांबळे, ज्योती कांबळे. जत जिल्हा सांगली इथून अल्ताफ हुजरे, सैफुल्ला, सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख. नखाते हदगाव तालुका पाथरीचे शिवाजी नखाते, जानवी नखाते, मानसी नखाते, मयूर कवळे, सोहम नखाते आणि मित्रमंडळी नखाते हदगाव. मुक्काम पोस्ट खानापूर चित्ताचे सदानंद मुळे, संजीवनीताई मुळे, साधनाताई मोगलकर, अर्चनाताई रोहिणकर, माहेश्वरी रोहिणकर, प्रियंकाताई सदानंद मुळे, संपूर्ण मित्रमंडळ आणि समस्त मुळे परिवार. खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोलीचे शहाजी बोडखे, नंदा बोडखे, हनुमान, सारिका, सुरेखा, सोनम बोडखे. सराफा लाईन लातूरचे श्रोते आहेत शिवराज घडीवाले, देवगाव तालुका पूर्णाचे सुभाष पोतेवार, पुष्पाताई पोतेवार, श्रुती, श्रावणी, श्रेया पोतेवार. शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूरचे जाफर साप चौधरी, हमीदाबी बागवान. राहणार आजनी खुर्द तालुका अहमदपूर जिल्हा लातूरचे राजेंद्र कांबळे, मणकर्णा कांबळे, विश्वजीत, बुद्धभूषण कांबळे, मायादेवी, लक्ष्मण ठाकरे, प्रणव, प्रणाली, प्रणिता ठाकरे. मस्तानपुरा पूर्णा जंक्शनचे अनंता भगत, अरुणा भगत, लोचना भगत, चेतन भगत आणि भगत परिवार.

श्रोते हो, याच गीतासाठी आवड कळवलेली आहे या श्रोत्यांनी. मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेडचे सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, सौ आशा, दीपांजली, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे, सारस रेडिओ श्रोता संघ तालुका माजलगाव जिल्हा बीडचे नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे, समर्थ उमरे, हाथीगेट राजपूर जिल्हा बडवानी मध्य प्रदेश येथून संतोष पाटील, लाडकी पाटील, संजू, भाग्यश्री, नेहा, बरखा, सावनी, पार्थ आणि हर्ष पाटील. मुक्काम पोस्ट गुंजोटी तालुका अहमदपूर जिल्हा लातूरचे प्रल्हादराव आलापुरे, सुशीलाबाई आलापुरे, रूपाली तुकाराम आलापुरे, जयश्री आणि श्रीकांत आलापुरे. ऐकूया या सर्वांच्या आवडीचं हे गीत.

श्रोतेहो 1942 ए लव्ह स्टोरी या चित्रपटातलं कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. या पुढील गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते असे आहेत बालम टाकळी जिल्हा अहमदनगर इथून नंदकुमार अद्वंत, उर्मिला अद्वंत, निलेश अद्वंत, मयूर अद्वंत, कल्पेश अद्वंत आणि संगीता अद्वंत. आंबेडकर चौक वाकोडी तालुका कळमनुरी इथून आपले श्रोते आहेत उत्तम जमधाडे, स्वराज जमधाडे, सोरीत पोपलवाड, दिदी संघर्षा, संविधान घोंगडे. बीड इथून श्रोते आहेत नंदकिशोर घटे, बालाप्रसाद करवा, रामनिवास अग्रवाल, निलेश शेटे. पाथरी जिल्हा परभणीचे दयानंद गोरे, शिवाजी नखाते, किशन गोपेगावकर, रामलिंग देवडे. मुक्काम पोस्ट तळेगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर, रघुनाथ ससाणे, सुशीलाबाई, यशवंत सुलभा, डॉक्टर प्रबुद्ध ससाणे, अजय वाघमारे, बबिता, विजय, सखुबाई आणि विराज वाघमारे. मुक्काम पोस्ट मुंगी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगरचे श्रोते आहेत बाबासाहेब कंगणकर, बाकराबाई कंगणकर, परमेश्वर कंगणकर, रोहिणी कंगणकर, श्रावणी कंगणकर.

दिल तो पागल है या चित्रपटातील हे गीत ऐकायचं आहे आपल्या याही श्रोत्यांना. रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालनाचे दिलीप हलगे, बंडू हलगे, छाया हलगे, मीरा हलगे, बायडाबाई, संजय, सुमित, संकेत, प्रेरणा, अपर्णा, दत्ता शिलवंत, अविनाश शिलवंत, समस्त हलगे परिवार. मुक्काम पोस्ट काळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालनाचे सुधाकर जाधव, प्रशांत जाधव, प्रणव देशमुख, संचित देशमुख, जगुताई जाधव, स्वातीताई देशमुख, वर्षाताई देशमुख, पूजाताई देशमुख, प्रणाली, ऋतुजा, समस्त जाधव आणि देशमुख परिवार. लक्ष्मी निवास हिप्परगाव माळ नांदेडचे राजेंद्र दासवाड, माधव दासवाड, शेषराव सुनील, गंगामणी दासवाड, सेलू बाजार वाशिमचे दत्तात्रय लकडे, वंदना लकडे, नांदेडचे राजेश दुडके. मुक्काम पोस्ट खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परभणीचे संतोष भाकरे, भारत भाकरे, साहेब भाकरे, उमाकांत भाकरे, प्रभाकर भाकरे आणि समस्त भाकरे परिवार. बीड इथून आपले श्रोते आहेत प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल, सरला प्रकाश, परीक्षा कोटेचा. मेहरनगर उमरखेडचे आपले श्रोते आहेत अभिजित गव्हाणकर, राही, सरिता गव्हाणकर, सिद्धांत गव्हाणकर, बंटी, प्रिन्स एकांश. विश्वकर्मानगर नागपूरचे श्रोते शैलेश गव्हाणकर, वैशाली गव्हाणकर, कुमारी ध्वनी गव्हाणकर. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं दिल तो पागल है या चित्रपटातलं हे गीत.

दिल तो पागल है या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं उत्तम सिंग यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला आपकी पसंद हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता इथेच संपला. मी या कार्यक्रमातून विभा आपला निरोप घेते. पुन्हा भेटूच येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: मध्यम लहरी 229 नॅनोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी. श्रोते हो आज सोमवार रोजी दुपारी 12:30 ते 1 दरम्यान हॅलो आकाशवाणी या फोन इन कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. तरीही श्रोते हो कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर दुपारी 12:30 ते 1 दरम्यान नक्की फोन करा आणि आपल्या आवडीचे हिंदी चित्रपटातील गाणी सांगा. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 220-890 आणि 223-599. श्रोते हो नक्की फोन करा आणि आपल्या आवडीचं गाणं सुचवा. श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण. सकाळचे आता 11:30 झालेली आहेत. हॅलो डॉक्टर हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत. बाळाचं लसीकरण याविषयी बालरोग तज्ज्ञ तथा नवजात शिशुतज्ज्ञ डॉक्टर प्रसाद यादव यांनी श्रोत्यांशी दूरध्वनीवरून साधलेला संवाद आता ऐकूया. निवेदन आहे सिमंतिनी कुंडीकर यांचं. ऐकूया हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: मैं 5 लाख का सौदा करने आया.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर प्रसाद यादव यांचे यादव बालरुग्णालय व क्रिटिकल केअर सेंटर परभणी. नमस्कार श्रोते हो. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी सिमंतिनी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो आजचा आपला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे बाळांचं लसीकरण आणि यासाठी आपल्या सोबत आहेत बालरोग तज्ज्ञ तथा नवजात शिशुतज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. डॉक्टर सर्वप्रथम आजच्या या फोन इन कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे.
3: धन्यवाद मॅडम मला बोलवल्याबद्दल.
2: डॉक्टर आजचा विषय आपला बाळांचं लसीकरण हा आहे. हा विषय तसा खूप सेन्सिटिव्ह आहे कारण लहान बाळ तान्ह बाळ घरात म्हटलं की त्याची जबाबदारी त्याची काळजी संपूर्ण परिवारावर येते आणि ते निरोगी कसं राहील त्याला पुढे कुठलीही रोगप्रतिकार शक्ती त्याची वाढून कुठल्याही आजारांची लागण त्याला होऊ नये यासाठी परोपरी प्रयत्न केले जातात आणि आपल्याकडे यासाठीच लसीकरण ही खूप छान सुविधा आहे. तर आपण अनेक वर्षांचा आपल्याला अनुभव आहे परभणीमध्ये आपण अनेक लहान बाळांचं अनेक आजारांचं निदान करता त्यांना उपचार देता तर काय सांगाल की खरंच बाळांना हे लसीकरण करणं इतकं महत्त्व

0: का आहे बरं? आता आपल्या परभणी शहरामध्ये बालरोग तज्ञ, नवजात शिशु तज्ञ आणि क्रिटिकल केअर तज्ञ उपलब्ध. होय, आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी एक विश्वसनीय सहवास आणि ते म्हणजे यादव बालरुग्णालय व क्रिटिकल केअर सेंटर. बालरोग तज्ञ व नवजात शिशु तज्ञांची अत्याधुनिक, सुरक्षित आणि सुलभ आरोग्य सेवा. आपल्या बाळाची काळजी आमची जबाबदारी. 24/7 सेवा उपलब्ध. आपल्या बाळाच्या सुरक्षित आरोग्यासाठी आणि आधुनिक उपचार पद्धतींसाठी कॉन्टॅक्ट करा 7058885820 आणि 9736633799 या नंबरवर. पत्ता: डॉक्टर प्रसाद यादव यांचे यादव बालरुग्णालय व क्रिटिकल केअर सेंटर, राणी लक्ष्मीबाई रोड, उड्डाणपुलाजवळ, परभणी.
1: इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजेच की तुम्ही जर का एखाद्या गोष्टीचं होण्या अगोदरच जर तिचं निराकरण करत असाल तर तुम्हाला ते आजार होऊन पुढे जे होणार नुकसान होतं ते वाचतं. तर त्यामुळेच मग आपण याला असं म्हणतो की जर आजार व्हायचाच नसेल तर लसीकरण गरजेचं आहे. म्हणजे सर्वात पहिल्यांदा भारतामध्ये जेव्हा पहिल्यांदा जे सार्वजनिक लसीकरण सुरू झालं होतं सरकारने, तेव्हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ठरवलेले 6 व्हॅक्सिन प्रिव्हेंटेबल आजार होते त्याच्याबद्दल आपण जास्त काम केलं होतं. ज्याच्यामध्ये तो पोलिओ, नंतर 2 नंबरला येतं डिप्थेरिया म्हणजे घटसर्प, पर्टोसिस म्हणजे डांग्या खोकला आणि टिटॅनस म्हणजे धनुर्वात. आता आपण भारताच्या इतिहासामधलं सगळ्यात मोठं जर का काही जर सक्सेस म्हणू शकतो तो आहे की आपण पोलिओवर आणि देवीवर पूर्णपणे उच्चाटन करून आज आजार आपल्याला दिसत नाही. हे आपल्या भारतासाठीचं सगळ्यात मोठं सक्सेस आपल्याला म्हणता येईल, यश आहे. तर ते यश काय होऊ शकलं? कारण आपण बाळांना लसीकरण करू शकलो म्हणून.
0: वा, खूपच छान डॉक्टर. बाळाला थोडीशी शिंका येतात, सर्दी होते किंवा एखाद्यास थोडंसं अंग गरम असतं, मग तेव्हा आईला किंवा बाबाला असं वाटत असतं की नको बाबा, आता बाळाला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की थोडं जर बाळ आजारी असेल तर आणू नका. परंतु असं नॉर्मल ताप वगैरे असताना आपण ही लस देण्याची वेळ टाळायला नको आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त सांगितलं डॉक्टर. बऱ्याचदा या बाबतीत खूप गैरसमज असतात, तर आपण ते गैरसमज तर असे दूर करणारच आहोत. तत्पूर्वी एक कॉल आलाय, तो कॉल घेऊयात आपण. हॅलो डॉक्टर कार्यक्रम, कोण बोलताय?
2: मी रांजणी तालुका घनसांगे जिल्हा जालनावरून विजय कुमार सनक कुमार खुळे बोलतो. मॅडम
0: नमस्कार, स्वागत आहे आपलं हॅलो डॉक्टर कार्यक्रमात. आज बाळांचं लसीकरण हा विषय आहे, तर काय प्रश्न आहे आपला?
2: बाळांचे लसीकरण केव्हापासून करावे व किती वर्षापर्यंत करावे, आणि त्याचप्रमाणे नवजात बाळ असतं तर त्या नवजात बाळाला कोणती लस द्यायला पाहिजे?
0: अच्छा,
2: आणि लसीकरणाचं महत्व काय याबद्दल मला माहिती सांगा. कारण माझी भाची, तिला पण बाळ आहे, ती सध्या इथंच आहे.
0: अच्छा.
2: आणि ते बाळ नेहमी रडत रात्री.
0: 3 प्रश्न विचारलेत आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्या स्टुडिओ मध्ये आहेत नवजात शिशुतज्ञ, बालरोग तज्ञ परभणीतले डॉक्टर प्रसाद यादव. आपण त्यांनाच विचारूया. डॉक्टर काय सांगाल, प्रश्न तुम्ही ऐकलेत?
1: प्रश्न ऐकलाय. सगळ्यात पहिलं तर नवजात बालकाला म्हणजे जन्मले जे आपण लस देतो तिला 0 डोस म्हणतात. त्यामध्ये एक असतं पोलिओ जे की आपण ड्रॉप्सद्वारे देतो, दुसरं असतं हिपॅटायटिस बी जे मांडीवर इंट्रामस्क्युलर म्हणजे स्नायूमध्ये देतात, आणि तिसरे असतं जे BCG लस. 1.5 महिना, 2.5 महिना आणि 3.5 महिन्याला सरकारी आणि प्रायव्हेटला जरी गेले तरी पंचगुणी. त्यानंतर पोलिओचं इंजेक्टेबल म्हणजे इंजेक्शनच्या स्वरूपात पोलिओची लस, निमोकॉकल म्हणजे जे निमोनियासाठी जी लस दिली जाते निमोकॉकल ती, आणि रोटाव्हायरस म्हणजे जे की डायरियासाठी देतो आपण, म्हणजे त्याच्यामध्ये 3 टोचायच्या आणि 1 तोंडाने द्यायची. आणि जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये घ्याल तर त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन करूनही असतात, म्हणजे एकच 2 टोचायच्या होतील आणि 1 तोंडाने द्यायची, म्हणजे ते इंजेक्शन्स कमी होतात.
0: त्यांनी आपल्याला दुसरा एक प्रश्न विचारलेला आहे डॉक्टर, किती वर्षापर्यंत त्यांनी
1: लसीकरण किती वर्षापर्यंत करावं याला काही लिमिट नाही. म्हणजे आपण
2: 5 वर्षापर्यंत
1: नॉर्मली तर जे सरकारी शेड्यूल आहे तो 4.5 वर्षाला संपतो, म्हणजे 4.5 ते 5 वर्षाला. 5 वर्षाला आपण टेटॅनसची म्हणजे धनुर्वाताची लस घ्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता लसीकरणाचा पार्ट आहे की प्रेग्नन्सीमध्ये पण जे आपण टेटॅनस देतो समजा, म्हणजे धनुर्वाताची लस देतो, हाही एक लसीकरणाचाच पार्ट आहे. म्हणजे त्याला काही वय नाहीये असं सांगायला की ह्या वर्षापर्यंत घ्यावं म्हणून.
0: आणखी एक त्यांनी बोलता बोलता म्हणाले होते खुळेजी की त्यांचं भाचीचं जे बाळ आहे ते रात्री खूप रडतं

0: तर
1: हो
0: काय
1: मॅडम.
0: त्याचं काही थोडक्यामध्ये तुम्ही निराकरण करू शकता डॉक्टर?
2: आता बाळ रडणं हे खूप कॉमन आहे. बाळ जेव्हा पोटात असतं तर त्याला आईच्या गर्भात असताना ते पाळण्याचा फील येतो. आई दिवसभर काम करते त्याच्यामुळे ते पोट हलल्याने ते पाळण्यामध्ये असल्यासारखं राहतं, आणि जेव्हा बाहेर येतं तेव्हा तीच त्याची सायकल असती. तर याच्यामध्ये सगळ्यात जे महत्त्वाचं आहे, पुढचे 6 ते 9 आठवडे म्हणजे 1 ते 2 महिने तुम्हाला पेशन्स पाहिजे. बाळ रडणार आहे, रडत असेल तर ते बघा का रडतंय, त्याचं फिडिंग करा, डायपर ओढला असेल तर ते बदला. तिसरी गोष्ट असते की कधी कधी बाळांना ना पोटात गॅस वगैरे होऊन पण रडतात, त्यामुळे दरवेळेस फीड केल्यानंतर त्याला ढेकर काढणं गरजेचं आहे. एकदा त्याची स्लीप सायकल म्हणजे जी रेग्युलर झाली तर पुढे तुम्ही 1-1.5 महिन्याच्या एजपासून त्याला फक्त रात्री एकदाच 12 वाजता फीड केलं, सकाळी 6 वाजता 6 तासाचा गॅप देऊ शकता तुम्ही फीडमध्ये, मग ते झोपायला लागतं. तर हे रडणं पार्ट अँड पार्सल आहे, त्याला आपण काही हे करू शकत नाही.
0: बरोबर आहे खोळेजी, डॉक्टरांनी आता आपल्याला प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, आपलं समाधान नक्की झालं असेल नाही का?
1: हो हो हो मॅडम.
0: बोला.
1: आणि डॉक्टर साहेब यादव यांचं खूप खूप धन्यवाद, कारण की माझ्या प्रश्नाची सर्व उत्तरं मला मिळाली आणि माझं समाधान झालं.
2: धन्यवाद सर. धन्यवाद सर.
1: हो खूप खूप धन्यवाद सर.
0: धन्यवाद. गैरसमजाबद्दल बोलत होतो डॉक्टर आपण, की बऱ्याचदा असं होतं की लसीकरणाबाबत खूप जणांमध्ये गैरसमज असतात, जसं की बाळ आजारी असेल म्हणजे अगदी थोडा ताप असेल तरी टाळतात. तर काय सांगाल? माझ्या मनात असा प्रश्न येतो की समजा वेळापत्रकानुसार एखादी लस देणं राहिलं तर आपण काय करायला हवं, या प्रश्नाचं उत्तर आपण नंतर घेऊयात. आधी फोन आलाय, तो फोन घेऊयात आपण.
3: हॅलो
0: हॅलो
3: डॉक्टर,
0: कार्यक्रम नमस्कार.
3: नमस्कार, मी संगीता बोलत आहे. मला डॉक्टरांना विचारायचं आहे की लहान मुलांना समजा एखाद्या वेळेस काही कारणास्तव लस देण्यासाठी वेळ झाला तर ती लस नंतर देता येते का, आणि त्यासाठी किती कालावधी आवश्यक असतो?
0: अच्छा, वा, खूपच छान प्रश्न आहे संगीताताई. डॉक्टर आपणही याबद्दलच चर्चा करत होतो की एखाद्या वेळी वेळापत्रकानुसार लस देणं राहिलं तर काय करावं, यांचा पण तोच प्रश्न आहे. डॉक्टर यादव आपल्या सोबत आहेत, बालरोग तज्ञ. डॉक्टर काय सांगाल आपण?
2: असं आहे की जर एखाद्या कारणामुळे जर एखादी लस राहिली तर ती पुढे आपण एक ठराविक कालावधीपर्यंत देऊ शकतो, म्हणजे प्रत्येक लसीचं ते एक वेगळं हे आहे. फॉर एक्झाम्पल आता जर समजा उदाहरणार्थ आपली 1.5 महिन्याची जी लस असते DPT ची, ती जर राहिली आपली द्यायची तर ती आपण 5 वर्षापर्यंत पण देऊ शकतो. फक्त त्याच्यामुळे शेड्यूल चेंज होतात, म्हणजे जे सुरुवातीला आपण 3 देतो त्याच्या जागी आपल्याला 2च द्याव्या लागतात. तर फक्त याच्यामध्ये नुकसान असं होऊ शकतं की कधी कधी आपण जर लस वेळेवर दिली नाही तर तो आजार होऊनच मग कधी कधी नुकसान होऊ शकतं. समजा निमोकॉकलचं व्हॅक्सिन आपलं राहून गेलं तर त्यामुळे बाळाला जर समजा निमोनिया झाला तर नुकसान होऊ शकतं. मग आता ह्या जे हे बनवलेले आहेत, जे शेड्यूल बनवले आले आहेत, जे वेळापत्रक बनवले, ते या हिशोबाने बनवलेलं असतं की बाळाला त्या एजला जास्त ससेप्टिबल असतं बाळ, की त्या याला जास्त त्याला होण्याची शक्यता असते हा आजार, आणि ते झाल्यानंतर जास्त नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळं आपण लसी ज्या आहेत त्या वेळच्या वेळेवर दिल्या पाहिजेत, आणि जरी हे झालं तरी डॉक्टरच्या सल्ल्यांनी रेग्युलर शेड्यूल मध्ये आपण सगळ्या लसी घेऊ शकतो.
3: अच्छा, आणखी एक सर, की जसं ताप किंवा सर्दी असेल बाळाला तर या सर्दी खोकला ताप असताना सुद्धा लसीकरण करावं का?
2: तर असं आहे की छोटा आणि साधा जर आजार असेल, थोडी सर्दी आहे, थोडा खोकला आहे, थोडीशी अंग गरम लागते, तर लसीकरण टाळायला नाही पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्यांनी किंवा ज्या आपल्या अंगणवाडीमध्ये ताई असतात त्यांच्या सल्ल्यांनी व्यवस्थित डोस घेतले पाहिजेत. जर कधी जर मेजर आजार असतील, म्हणजे जसं की खूपच निमोनिया झाला आहे, बाळाला ऑक्सिजनच लागतोय, किंवा बाळाला झटके येत आहेत, बाळाला ताप खूप जास्त आहे, ज्याला की ॲडमिट करावं लागण्यासारखा ताप आहे, तर अशा ह्याच्यामध्येच आपण टाळायला पाहिजे किंवा लांबवता येऊ शकतं. आणि मी जसं सांगितलं की शेड्यूल थोडा पुढं ढकलता येतो, त्यामुळं शक्यतो मायनर आजार जे आहेत, थोडे थोडे क्षुल्लक आजार, त्याच्यासाठी आपण लसीकरण टाळायला नाही पाहिजे.
3: खूप छान माहिती सांगितली सर. आणखी एक थोडं, एक की जसं खासगी दवाखान्यामध्ये लसीकरण केलं जातं आणि आपल्या शासकीय रुग्णालयांमध्ये सुद्धा लसीकरण केलं जातं, तर या लसीकरणांमध्ये काही फरक असतो का?
2: हा, तर फरक असा म्हणजे की सरकारने जे लसीकरण ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये जे सार्वजनिक आरोग्यासाठी जे धोकादायक आजार आहेत त्यांसाठी ठेवलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काही काही लसी ज्या प्रायव्हेटमध्ये दिल्या जातात त्या गव्हर्नमेंटमध्ये अवेलेबल नाहीत. जसं की उदाहरणार्थ प्रायव्हेटमध्ये आपण इन्फ्लुएन्झाचं व्हॅक्सिन देतो, त्यानंतर आपण प्रायव्हेटमध्ये मिझल मम्स रुबेला हे तिन्ही देतो MMR, पण गव्हर्नमेंटमध्ये फक्त MR देतात, मिझल्स आणि रुबेला. त्यानंतर प्रायव्हेटमध्ये मेनिंगोकॉकल व्हॅक्सिन दिलं जातं, प्रायव्हेटमध्ये तुम्हाला जे

0: पोलिओचं जे व्हॅक्सिन मिळतं त्याचा डोस वेगळा असतो, पण इन जनरल जे गव्हर्नमेंटमध्ये जे व्हॅक्सिन मिळतात तेच व्हॅक्सिन जे प्रायव्हेटमध्ये मिळतात त्यांची इफिकसी म्हणजे त्यांचा जो परिणाम असतो तो सेम असतो. फक्त प्रायव्हेटमध्ये काही एक्स्ट्रा म्हणजे जे शेड्यूल आहे जो इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स म्हणतो, जे बालरोग संघटना आहे त्यांनी बनवलेल्या शेड्यूलनुसार आपण एक्स्ट्रा व्हॅक्सिन दिले जातात त्याच्यात.
1: वा छान सर, खूप खूप धन्यवाद, आपण खूप छान मोलाची माहिती दिली. धन्यवाद डॉक्टर.
0: धन्यवाद मॅडम.
2: थँक्यू सो मच संगीताताई.
1: धन्यवाद मॅम.
2: आता आपल्या परभणी शहरामध्ये बालरोग तज्ज्ञ, नवजात शिशुतज्ज्ञ आणि क्रिटिकल केअर तज्ज्ञ उपलब्ध. होय, आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी एक विश्वसनीय सहवास आणि ते म्हणजे यादव बालरुग्णालय व क्रिटिकल केअर सेंटर. बालरोग तज्ञ व नवजात शिशुतज्ञांची अत्याधुनिक सुरक्षित आणि सुलभ आरोग्य सेवा. आपल्या बाळाची काळजी आमची जबाबदारी. 24/7 सेवा उपलब्ध. आपल्या बाळाच्या सुरक्षित आरोग्यासाठी आणि आधुनिक उपचार पद्धतींसाठी कॉन्टॅक्ट करा 7058885880 आणि 9766633799 या नंबरवर. पत्ता डॉक्टर प्रसाद यादव यांचे, यादव बालरुग्णालय व क्रिटिकल केअर सेंटर, राणी लक्ष्मीबाई रोड, उड्डाणपुलाजवळ, परभणी. आपण याबद्दलच बोलत होतो डॉक्टर की एखाद्या वेळी जर वेळापत्रकानुसार लस देणं चुकलं तर आपण काय करायला हवं, तर खूप छान आपण समाधान केलं या श्रोत्यांचं. मला वाटतं आजचा जो विषय आहे हा आकाशवाणी परभणी व केंद्रावरून हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून देण्याचा आपला उद्देशच हा आहे की बऱ्याचदा असं होतं की काही काही जणांना खूप छोटे छोटे प्रश्न पडलेले असतात पण तेवढ्यासाठी डॉक्टरांकडे ते जाऊ शकत नाहीत, तर यासाठी हा कार्यक्रम खूप मोलाचा ठरतोय. आणखी एक कॉल येतोय, आपण तो कॉल घेऊया. हॅलो.
3: हॅलो. हां नमस्कार, मी दीपाली बोलत होती. हॅलो डॉक्टर कार्यक्रमात फोन लागला ना माझा.
2: येस, हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम आहे मॅम आणि आजचा विषय आहे आपला बाळांचे लसीकरण. तर कोणता प्रश्न आहे आपला?
3: माझा मुलगा ना 4 वर्षाचा आहे. मी सर्व लसी त्याला गव्हर्नमेंटच्या दिलेल्या आहेत, त्या व्यतिरिक्त अशा कोणत्या लसी आहे की ज्या आता त्याला देणं आवश्यक आहे की ज्या म्हणजे गव्हर्नमेंटला नाही मिळत, असा माझा प्रश्न होता मॅडम.
2: अच्छा, यासाठी आपल्याकडे आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. परभणीमध्ये अनेक वर्षांपासून ते लहान बाळांचं आजारांचं निदान करतात. डॉक्टर काय सांगाल की अशा कोणत्या लस आहेत ज्या शासकीय रुग्णालयांमध्ये दिल्या जात नाहीत, त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दिल्या जातात, हा प्रश्न आहे ताईंचा, काय सांगाल?
0: सर्वात प्रथम तर त्यांचं अभिनंदन, त्यांनी पूर्ण लसीकरण केलं बाळाचं. भरपूरदा लोक काय होतात की 1.5 वर्षानंतर विसरून जातात. आता हे पुढच्या लसीमध्ये ज्या याच्यामध्ये नाही आहेत आपल्या सरकारी शेड्यूलमध्ये त्या द्यायच्या, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो की आहे इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन, जे की आपण आता बघतोय की जे खोकला सर्दी आजार वगैरे होतात जे इन्फ्लुएन्झामुळे होतात, ते एक व्हॅक्सिन आपण देऊ शकतो. ते दरवर्षी द्यावं लागतं. 8 वर्षापर्यंत 2 डोस म्हणजे 1 महिन्याच्या गॅपने द्यायचे आणि नंतर दरवर्षी हा सीझन सुरू व्हायच्या अगोदर म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये डोस देऊन टाकायचा. त्यानंतर दुसरा असतात हिपॅटायटीस ए. हिपॅटायटीस ए म्हणजे कावीळ अ, ज्याच्यामुळं की मुलांना जो कावीळ होतो जो खाण्यामधून जे व्हायरस जातो आणि त्यामुळे होतो तो एक व्हॅक्सिन आहे. त्यानंतर जॅपनीज एन्केफलायटीस म्हणजे जपानी मेंदूज्वर, जे की मागच्या वर्षी आपल्या इथं परभणीमध्ये शाळांमध्ये देण्यात आलं आहे, त्याच्यामुळं आता त्यांना जर मिळालं असेल शाळांमध्ये तर घ्यायची गरज नाही. तिसरं आहे समजा टायफॉइड व्हॅक्सिन, जे की खूप गरजेचं आहे. आपल्याकडे जे पाण्यामधून जे आजार होतो टायफॉइड, त्याच्यातला एक मेन आजार आहे, ते एक आहे. हा आणि एक आहे मेनिंगोकॉकल व्हॅक्सिन, पण ॲक्च्युली त्याचं गरज अशी आहे की जर कुठं बाहेर जाणार असतील अमेरिकेला वगैरे तर विजाची रिक्वायरमेंट म्हणून ती लागते भरपूरदा. तर हे एवढे व्हॅक्सिन्स आहेत की जे तुम्ही घेऊ शकता समजा. धन्यवाद मॅडम.
2: खूप मोलाचा प्रश्न होता आणि असे पण काही जागरूक आपले श्रोते आहेत डॉक्टर की ज्यांनी आत्ता सांगितलं की 4 वर्षांचा मुलगा आहे आणि संपूर्ण लसीकरण झालेलं आहे, हे अगदी खूपच खरंच तुम्ही कौतुक केलं. आणि मला वाटतं की आपण जसं बोलत होतो की आकाशवाणी परभणी केंद्रावरून आपण असे विषय यासाठीच घेतोय की छोटे छोटे प्रश्न असतात ते प्रत्येक वेळी डॉक्टरांना विचारणं शक्य नसतं, तर या फोनच्या माध्यमातून हा उपक्रम आपण जो सुरू केलेला आहे याला चांगला प्रतिसादही मिळतोय. आणि मला वाटतं बाळांचं लसीकरण हा खूपच सेन्सिटिव्ह विषय आहे, प्रत्येक पालक ह्याच्याबद्दल खूप जागृत असतात, थोडीशी मनात भीती असते, लहान बाळांचं संगोपन कसं करावं याविषयी खूप धाकधूक असते, बऱ्याचदा अनुभवी कोणी घरात नसतं आणि मग अशा वेळी डॉक्टर खूप अगदी देवासारखे या पालकांना वाटत असतात.

0: आणि आपणही तेच काम करता की वेळोवेळी लहान बाळांच्या पालकांना मार्गदर्शन करणं असेल, झालेल्या आजारांबद्दल त्यांना थोडीशी पूर्वकल्पना देणं असेल किंवा जागरूकता निर्माण करणं असेल, हे मोलाचं काम आपण वेळोवेळी करतच असता. डॉक्टर, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की लसीकरणादरम्यान बऱ्याचदा असं होतं की लस दिल्यानंतर बाळ खूप रडतं, ताप येतो किंवा थोडंफार वातावरणानुसार त्याच्या तब्येतीवर काहीतरी परिणाम जाणवतो, तर लस दिल्यामुळं हा परिणाम होतो का, हा परिणाम झालेला नॉर्मल आहे, याबद्दल काय सांगाल बरं?
1: तर लस दिल्यानंतर जे काही म्हणजे आपण म्हणू शकतो की परिणाम होऊ शकतो, म्हणजे ताप ही खूप कॉमन परिणाम आहे त्याच्यातलं.
0: बर
1: ताप
0: बर
1: हे ॲक्च्युली एक चांगलं लक्षण आहे की जर त्या
0: अच्छा.
1: लस दिलेली आहे तर आपली इम्युनिटी काम करते की त्याला बिल्डअप करण्यासाठी, त्यामुळे थोडी ताप येते. हां, तर ताप ही तात्पुरती असते,
0: बर बर
1: त्याच्यासाठी अंग पुसणे, नंतर पुन्हा त्याला बाळाला तापेचे जे औषध असतं पॅरासिटामॉलचे आपण जे देतो ती देणे, याच्यापेक्षा व्यतिरिक्त काही करायची गरज पडणे.
0: बर बर
1: दुसरा एखादा परिणाम होऊ शकतो की ज्या ठिकाणी लस दिली त्या ठिकाणी तिला पेन होणं म्हणजे दुखणं, त्यामुळे बाळ रडतं
0: हो
1: भरपूरदा.
0: हो हो
1: त्यासाठी काय की घरामध्ये जे बर्फ असतो आपला तो त्याच्याने शेकणं, त्याने फिरवणं किंवा कपड्यात घालून त्याचं शेकणं हे करू शकतो आपण. दुसरं असतं की कधी कधी बाळांना काही काही याचे थोडे मेजर साईड इफेक्ट होऊ शकतात, पण ते खूप कमी आणि लाखात एखादा होऊ शकतं. त्याच्यासाठी आपण टाळणं हे जास्त चुकीचं आहे. म्हणजे होणारे जे परिणाम आहेत त्यापेक्षा जे होणारे फायदे आहेत ते जास्त आपण वे केले पाहिजेत. म्हणजे वजन, त्याचं वजन जास्त आहे समजा.
0: थोडक्यात असं म्हणता येईल डॉक्टर की लहान बाळाला वाढवताना आपल्याला मध्ये थोडेसे पेशन्स असणं खूप महत्त्वाचं, नाही का? बाळावर होणारे जे परिणाम आहेत, अर्थात बाळाचं थोडंसं अंग गरम राहिलं, सर्दी झाली, उलटी केली, बाळ खूप जास्त झोपतंय, बाळ खूप शी करतंय, अशा सगळ्या गोष्टी जेव्हा बाळामध्ये आपल्याला वाढत असताना होत राहतात, ह्या थोड्याशा नॉर्मल आहेत आणि हे कमी जास्त प्रमाण झालं तर न घाबरून जाता आपण बाळाचं जास्तीत जास्त निरीक्षण करणं.
1: आपल्याकडे याचं एक खूप चांगलं उदाहरण आहे की
0: अच्छा.
1: म्हणजे आपण जेव्हा 1980 आणि 90 मधच्या दशकांमध्ये पाहायचो की खूप मुलांना पोलिओ व्हायचा,
0: हो.
1: त्यांचं जीवन एक प्रकारे डिपेंडेंट होतं दुसऱ्यांवर.
0: अच्छा.
1: आता जसं आपण पोलिओच्या लस देऊन आपण पोलिओ जवळपास उच्चाटन, म्हणजे जवळपास काय आता उच्चाटनच झालंय,
0: हो
1: आपल्याकडे
0: हो
1: नाहीच आहे
0: नाहीच
1: पोलिओ,
0: आहे. हो.
1: तर मग ते जे ज्यांना अपंगत्व यायचं ते प्रमाण झिरो झालंय. ती जी लाईफ जी झाली आहे समजा बदलली आहे
0: हाँ.
1: ती किती महत्त्वाची, म्हणजे किती परिणामकारक राहू शकते ते आपण आता पाहायला मिळते
0: नक्की
1: आपल्याला.
0: नक्की बरोबर आहे. डॉक्टर, काय सांगाल, लस दिल्यानंतर काही जणांना असा प्रश्न पडतो की माझ्या बाळाला मग थोडंसं अंग गरम आहे तर आंघोळ घालू का नको, हा पण एक थोडासा प्रश्न येतो मनामध्ये, तर काय सांगाल, हे नॉर्मल आहे का आंघोळ घालणं वगैरे?
1: लसीकरण हे तुम्ही असं समजा की आपल्या जीवनाचा नॉर्मल पार्ट आहे, त्यामुळे लसीकरण दिलं म्हणून स्पेशली काही करण्याची गरज नाही. ताप आली तर औषध द्या, अंग पुसा, अंग म्हणजे शेड्यूलनुसार तुम्हाला अंघोळ, म्हणजे त्याच्या जर काही वेळापत्रकानुसार त्याची आंघोळ असेल तर
0: हो
1: आंघोळ.
0: हो

0: साक्षी, इतक्या छान कविता तू सादर करतेस, इतकं छान गाणी आपण ऐकतोय, तर मग आता यापुढे कोणती कविता सादर करशील आपल्या श्रोत्यांसाठी?
1: यापुढे माझी जी कविता आहे ती आपल्या मनावर आधारित आहे.
0: बरं.
1: आता बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या मनाला नक्की काय हवंय हे आपल्याला कळत नाही. कधीतरी मनाला हे हवं असतं, कधी ते हवं असतं, आणि कधी दोन्ही हवं असतं, असं आपण कन्फ्युज असतो.
0: बरोबर.
1: सो हेच जे काही मनाचं कन्फ्युजन आहे तेच व्यक्त करणारी आता पुढची कविता आहे.
0: बरं.
1: कवितेचं नाव आहे खेळ. मना आज शांततेची, मना आज शांततेची, मन मागे गोंगाटही, सांग साथ देशी मजला, मी मागते एकांतही. जीवाची होत असे बेचैनी, काय होते ते कळेना. आसवांचा पूर लागे, कधी ओठांवर हास्य जागे. मन द्वाड होई मध्यात, परी जाणीव त्यासी वयाची. मन द्वाड होई मध्यात, परी जाणीव त्यासी वयाची. विरुद्धांचा खेळ आज आयुष्य माझे, विरुद्धांचा खेळ आज आयुष्य माझे.
0: वा वा, खरंच ही जी काही दुविधा अवस्था असते ना मनाची, ती इतकी सुरेख एक्सप्लेन केली आहेस तू, इतकी छान मांडली आहेस तू. कारण अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण ही दुविधा मनस्थिती होत असते आपली, म्हणजे अगदी काय वस्तू विकत घ्यायची आहे यापासून ते एखादा कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तिकडेही, म्हणजे कुठेही काहीही होऊ शकतं मनाच्या बाबतीत, हे तितकंच खरं आहे. आता मनावर तर इतकी सुरेख कविता तू सादर केलीच आहेस, तर मग आता श्रोत्यांसाठी आणखी काय पर्वणी आहे तुझ्या लेखणीतनं साकारलेली?
1: नंतरची माझी जी कविता आहे ती मृत्यूवरती आहे. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की मृत्यू म्हणजे नेमकं काय, आणि त्यामुळे एक आपण ना मनामध्ये भीती घेऊन जगत असतो की त्यानंतर आपलं काय होणार, तो नक्की कसा असतो, आणि त्या सगळ्या गोष्टीनंतर आपलं नक्की काय होतं. सो त्यावरतीच बेस आता ही पुढची कविता आहे.
0: वा.
1: कवितेचं नाव आहे मृत्यू. तो दिसतोय एक अंधार, अस्वस्थ पोकळी असलेला. तो दिसतोय एक अंधार, अस्वस्थ पोकळी असलेला. मन अगदी विषण्ण होतं त्यात. कुणी पोकळी म्हणतं त्याला, कुणी म्हणतं साक्षात्कार. माणूस मात्र सदैव त्याला कोसत राहतो फार. तो म्हणे माणसाची सगळी यश गिळतो. तो म्हणे माणसाची सगळी यश गिळतो. हे माझं ते माझं असं म्हणणाऱ्या माणसाला तो घेऊन जातो. पार पैल तीरावर असतो म्हणे, पापपुण्याचा हिशोब ठेवतो. ऐल तीरावर असणाऱ्याला जाणीवांची पुंजी देतो. हल्ली तो स्वस्थ झालाय असं म्हणतात खरं. हल्ली तो स्वस्थ झालाय असं म्हणतात खरं. एखाद्याला झोपेतून उठवतो, कधी आनंदावर विरजण घालतो. एखाद्याला गळा भेट देतो, तर कधी एखाद्याचा मित्रही होतो.
0: वा, वा.
1: तो कोण कसा हे मात्र आजपर्यंत कळलं नाही. तो कोण कसा हे मात्र आजपर्यंत कळलं नाही. तो आला की माणूस संपतो, सगळं इथेच ठेवूनही जातो. शेवटपर्यंत त्याला भिणारा शेवटाला निर्विकार होतो. आयुष्यभराचे रुसवे फुगवे, लोभ राग हाव

0: निंदा, आयुष्यभराचे रुसवे फुगवे लोभ राग हाव निंदा आता सगळं त्याच्यासोबतच जातं. मग मात्र प्रश्न पडतो, सोडून द्यायचं असतं सगळं तर माणूस आयुष्यभर हे का जपतो? मग मात्र प्रश्न पडतो, सोडूनच द्यायचं असतं सगळं तर माणूस आयुष्यभर हे का जपतो?
1: साक्षी, तुला हे इतके छान गहन विषय सुचतात कुठून? कारण किती सुरेख लिहिलंयस, किती छान आहे. म्हणजे खरंच आपण अशा एखाद्या गोष्टीचा इतका विचार करतोय की जी आयुष्यात पुढे घडणारच आहे, पण त्या विचारांनीच आपण बऱ्याचदा स्वतःला संपवत असतो आणि ते नाही घडलं पाहिजे. आणि मुख्यतः आपली जी तरुणाई आहे, त्यांनी कितीही संकट आली, कितीही आव्हानं आली, तरी त्यांना कायम चिकाटीने जिद्दीने तोंड दिलं पाहिजे. आणि तुम्हाला जे अचीव करायचंय त्या गोष्टीसाठी अविरत प्रयत्न हे चालूच ठेवले पाहिजेत. अल्टिमेटली म्हणजे जे अंतिम सत्य आहे ते आहेच, पण त्या सत्यापर्यंत पोहोचताना आयुष्यातले सगळे यशाचे टप्पे पार करता आले पाहिजेत.
0: खरी गोष्ट आहे, आणि आनंदही घेता आला पाहिजे.
1: खरंय खरंय, खरंच खूप खूप सुंदर लिहिलंयस. म्हणजे कमाल कमाल. साक्षी, आता इतक्या सुरेख कविता तू सादर करतेस आणि ही काव्य मैफल संपूच नाही असं वाटतंय, पण आपल्याकडे कार्यक्रमाला थोडीशी मर्यादा असल्यामुळे थांबावं लागणार आहे. तर कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना तू कोणती कविता सादर करशील आपल्या श्रोत्यांसाठी?
0: आता ही आपली शेवटची कविता जी आहे ती एकटेपणावर आहे.
1: बरं.
0: बऱ्याचदा आपल्याला उगीच एकटं वाटतं, म्हणजे असतात आपल्या बरोबर सगळेजण, पण ती आतून ना एक पोकळी जाणवत राहते.
1: खरंय खरं.
0: आणि आपण उदास होत, पण आपल्या आसपासच्या गोष्टी आणि अगदी निसर्गातही ती सोबत आपल्याला गवसते आणि आपल्याला अगदी शांत वाटायला लागतं.
1: खरंय.
0: आता यावरच ही एक कविता आहे, एकटीचे वाण मजला. एकटीचे वाण मजला आहे साम्य आमच्यातले. एकटीचे वाण मजला आहे साम्य आमच्यातले, परी दुःख ना उरले काही, सवयीचे आपुले आहे झाले. आज अखेर अंतर मिटले, जाणीव झाली स्वत्वाची. आज अखेर अंतर मिटले, जाणीव झाली स्वत्वाची. माणसे असूनही सारी जवळी, स्पर्शास मनाच्या न पोहोचती. त्याचेही असेच काहीसे, तरी फरक ना पडे त्याला. त्याचेही असेच काहीसे, तरी फरक ना पडे त्याला. ताऱ्यांतरी दुनिया त्याची, नभात विसावे अकेला.
1: वा, वा.
0: तुझा माझा गाभा एकतो, अनंत काळे दिसतो मजला. तुझा माझा गाभा एकतो, अनंत काळे दिसतो मजला. अंतरे असुनी अनेक आपल्यात, एकटेपणाचा समान धागा. उगीच नाही म्हटले कोणी, हा चंद्र आहे साक्षीला. उगीच नाही म्हटले कोणी, हा चंद्र आहे साक्षीला. साथ हा आता त्याचीच मजला, शशीने एकटेपणा दूर केला. साथ आता त्याचीच मजला, शशीने एकटेपणा दूर केला.
1: वा वा वा. म्हणजे ही कविता पण एकदा पुन्हा, की आपण कितीही एकटं वाटत असलं, कितीही तुम्हाला लो फील होत असेल, तरीही ती पोकळी भरून काढण्यासाठी कोणी ना कोणी कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या आयुष्यात उपस्थित असतं. फक्त ते आपल्याला समजलं पाहिजे, आपल्याला त्या गोष्टीची, त्या व्यक्तीची असण्याची ती जाणीव होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आता आयुष्यात चढ उतार हे नेहमी येतातच, पण त्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जर आपण कायम सकारात्मक ठेवला तर आयुष्य खरंच खूप सुंदर आहे.
0: खरी गोष्ट आहे.
1: नाही खरंच साक्षी, तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख गहन सुंदर विषयांना हात घालणाऱ्या कविता तू आज सादर केल्यास त्याबद्दल खरंच तुझे मनापासून आभार. तर मंडळी, अशा भरपूर गप्पा मारायच्या आहेत, माहिती शेअर करायची आहे, गाणी ऐकायची आहेत, पण कार्यक्रमात आता थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: श्रोते हो गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमे निमित्त विशेष रूपक
0: बंध प्रेमाचे वंदन सागराला.
1: लेखिका आहेत सुचिता लाडे.
0: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं.
1: संचालन रोहिणी सूर्यवंशी.
0: आणि सादर करते आहेत आशिष बिनश्याम सातपुते.
2: आजी आज घरात दोन ताट का सजवली आहेत, एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ.
3: अग आज दोन सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा. प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन.

0: आपल्याला नाती जपायला शिकवतं. नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
1: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव.
2: नारळी
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
3: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
3: नारळी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
0: बंध प्रेमाचे
3: वंदन सागराला.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात 7.8% वाढ. वस्त्र आणि वस्त्र प्रावरण क्षेत्रामुळं लाखो नागरिकांना उपजीविका, राष्ट्रपतींचं प्रतिपादन. नेपाळच्या पुरात अजूनही 4,000 अधिक नागरिक बेपत्ता. मदत आणि बचाव कार्य सुरू. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5,012 पदं भरण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी. आणि जालना जिल्ह्यातील मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन बाजार संकुलासाठी 3 हेक्टरहून अधिक शासकीय गायरान जमीन मिळणार. आता सविस्तर बातम्या. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात 7.8% वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील 6.9% वाढीच्या तुलनेत यंदाची कामगिरी लक्षणीय आहे. केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं एप्रिल ते जून या कालावधीतील GDP तिमाही अंदाज आज जाहीर केले. या तिमाहीत नॉमिनल GDP 10.3% तर वास्तविक सकल वाढ 8.2% झाली. जागतिक आर्थिक आव्हानं कायम असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेनं विकासाची गती कायम राखल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. निराशावादींचा अंदाज चुकला आणि भारत पुन्हा एकदा प्रगतीच्या दिशेनं झेपावला असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. तेलाच्या किमतीतील धक्के, पुरवठा साखळीतील अडचणी आणि जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही देशानं ही वाढ साध्य केल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.

0: वस्त्र आणि वस्त्रप्रावरण क्षेत्र हा देशाच्या केवळ सांस्कृतिक वारशाचाच महत्त्वाचा भाग नाही, तर त्याचं लाखो नागरिकांना उपजीविका देण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्लीत राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या पदवीदान समारंभात बोलत होत्या. देशाचा उच्च सांस्कृतिक वारसा आणि मूल्य यांच्या आधारे जागतिक दृष्टिकोन अंगीकारण्याचं आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केलं. सध्या या क्षेत्रात महिलांचं प्राबल्य वाढल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. देशभर पसरलेल्या फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या 18 संकुलांमधल्या विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. देशात चीप उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सेमिकॉन योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. यासाठी 1,27,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय कंपन्यांनी या चीप्सची रचना करणं, त्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांसाठी उत्पादन केंद्र उभारणं, सेमीकंडक्टर फॅब्स, चीप्सची जोडणी, पॅकेजिंग आणि चाचण्या अशा 6 भागांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. सेमीकंडक्टर उद्योगाच्या संपूर्ण मूल्य साखळीला आर्थिक पाठबळ देण्यात येईल, असं सरकारनं याबाबतच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर मदत, बचाव आणि शोधकार्य आजही सुरू आहे. आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले असून 4,000 जास्त नागरिक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. ज्या मृतदेहांची ओळख पटवणं शक्य नसेल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र सचिव अमृत बहादूर राय यांनी दिली आहे. राज्यातल्या अनुदानित खाजगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5,012 पदं भरण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. तसंच भरतीच्या वेळी मुलाखतीचं CCTV चित्रीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. विद्यार्थी पटसंख्या आणि कार्यभार यासंबंधी ऑक्टोबर 2025 तयार केलेल्या समीकरणानुसार ही पदं मंजूर केली आहेत. संबंधित महाविद्यालयांनी विद्यापीठ आयोगाच्या नियमानुसार पदभरतीची प्रक्रिया करावी, असं अधिसूचनेत म्हटलं आहे. मुलाखतीचं चित्रीकरण मुलाखतीच्या दिवसापासून 1 वर्षासाठी सांभाळून ठेवावं, असंही अधिसूचनेत म्हटलं आहे. राज्यात SIR अर्थात मतदार याद्यांची फेरतपासणी आणि सुधारणा मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. ही प्रारूप मतदार यादी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर तसंच संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राज्यातील भटके विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित भटके विमुक्त दिवस निमित्त राज्यस्तरीय कार्यक्रमात मार्गदर्शन करत होते. आदिवासी कुटुंब वास्तव्यास असलेल्या ठिकाणी मुलांच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसंच वसतिगृह, आश्रमशाळा, शिष्यवृत्ती, डिजिटल शिक्षण, उच्च आणि व्यावसायिक शिक्षण तसंच संशोधनाच्या संधी वाढवण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केलं. जालना जिल्ह्यातील मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन बाजार संकुलासाठी मौजे ठेंगे वडगाव इथल्या 3 हेक्टर 95 आर शासकीय गायरान जमीन देण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला. नाममात्र 1 रुपया कब्ज हक्क रकमेवर जमीन बाजार समितीला देण्यात येणार आहे. ही जमीन केवळ बाजार संकुलासाठी वापरता येणार असून मोजणी, हद्द निश्चिती आणि आवश्यक परवानग्या घेणं बंधनकारक राहणार आहे. धाराशिव इथं उद्या 1 आणि 2 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणारं मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्यानं केंद्रीय संचार ब्युरोच्या सोलापूर क्षेत्रीय कार्यालय आणि जिल्हा प्रशासनानं हे प्रदर्शन आयोजित केलं आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते उद्या सकाळी 10 वाजता या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वयस्कर तसंच बोटांचे ठसे न जुळणाऱ्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करता यावी यासाठी विशेष कार्यपद्धती

0: निश्चित करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गड, किल्ले आणि राज्य संरक्षित स्मारकांचं संरक्षण, संवर्धन आणि परिसरातील अतिक्रमणं हटवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत राहणार आहे. विविध प्रशासकीय विभागांच्या समन्वयातून ऐतिहासिक वारशांचं जतन करण्यावर भर दिला जाणार आहे. या समितीत महसूल, पोलीस, वन, पुरातत्व, भूमी अभिलेख, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांचा तसंच अशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिकच्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक क्षेत्रात भूखंड वाटपाची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. इच्छुकांना 4 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. या अंतर्गत बिडकीनमधील 30 तर शेंद्रा इथल्या 11 अशा एकूण 41 भूखंडांसाठी ऑरिक प्रशासनानं ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर इथं समृद्धी महामार्गावर हडस पिंपळगावजवळ ट्रॅव्हल्स कंटेनरवर आदळली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर 15 जण जखमी झाले. आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. हेमंत हरिश्चंद्र दाभाडे असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. आज 3 श्रावणी सोमवारनिमित्त विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैद्यनाथ मंदिरासह जिल्ह्यातल्या विविध महादेव मंदिरांमध्ये भाविक मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत. गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख मंदिर परिसर पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला असून भाविकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यावर लक्ष देण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथल्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक दाखल होत आहेत. काल रात्रीपासून ब्रह्मगिरीला महाप्रदक्षिणा म्हणजेच फेरीला प्रारंभ झाला. 3 श्रावणी सोमवारी या ज्योतिर्लिंगाचं विशेष महत्त्व असल्यानं यंदा 3 लाखाहून अधिक भाविक दाखल होतील असा अंदाज आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या 280 अतिरिक्त बसगाड्या त्र्यंबकेश्वरसाठी सोडण्यात आल्या आहेत. दरम्यान वेरूळ इथल्या श्री घृष्णेश्वर मंदिरात होणारी भाविकांची गर्दी पाहता भगवान महावीर चौक ते मालोजीराजे भोसले चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी दिले आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा सकल व राष्ट्रीय उत्पादनात 7.8% वाढ. वस्त्र आणि वस्त्र प्रावरण क्षेत्रामुळं लाखो नागरिकांना उपजीविका, राष्ट्रपतींचं प्रतिपादन. नेपाळच्या पुरात अजूनही 4,000 अधिक नागरिक बेपत्ता. मदत आणि बचाव कार्य सुरू. राज्यातल्या अनुदानित खाजगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5,012 पदं भरण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.
1: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः. बिश्केक नगरे प्रधानमन्त्रिणा मोदिना ईरान देशस्य राष्ट्रपतिना मसूद पेजस्कियानेन सह द्विपक्षीय वार्ता सम्पादिता. नौपरिवहन वाणिज्य स्वातन्त्र्यस्य रक्षणाय कृतम् आह्वानम्. किर्गिज राष्ट्रपतिना आर्मेनिया प्रधानमन्त्रिणा च सहापि विहितं मेलनम्. सर्वकारेण 1.7 लक्ष कोटि रूप्यकाणां परिव्ययेन सेमिकॉन इंडिया कार्यक्रमस्य 2.0 षट् स्तम्भाः अधिसूचिताः. राष्ट्रपतिपदासीना द्रौपदी मुर्मू निफ्ट छात्रान् देशस्य समृद्ध सांस्कृतिक न्यासे संलग्नाः सन्तः वैश्विक दृष्टिकोणम् अङ्गीकर्तुम् आह्वयत्. भारतीय नौसेनया INS निपुण इति पोतः सम्मेलितः. अयं तावत् विविधानां निमज्जन अन्तर्जालीय कार्याणां सम्पादनाय विशेषमञ्चरूपेण निर्मितः. नेपालदेशे विनाशकारी जलाप्लवानन्तरम् आपदुद्धार कार्याणि तीव्रीभूतानि. मृतानां संख्या 3,900 सम्प्राप्ता. 4,000+ जनाः अधुनापि विलुप्ताः. अपि च भारतीय क्रीडकेन अंकुर भट्टाचार्य इत्यनेन चेक गणराज्ये WTT फीडर ओलोमॉक स्पर्धायां प्रथमं पुरुष एकल विजेत्री पदम अर्जितम्. अथ वार्ताः विस्तरेण. बिश्केक नगरे किर्गिस्तान देशस्य राष्ट्रपतिना सादिर जापारोव

0: दशकेषु निफ्ट इत्यस्य छात्रैः विशेषज्ञैश्च राष्ट्रियान्ताराष्ट्रियस्तरे महत्वपूर्णाः उपलब्धयः अर्जिताः, येन भारतस्य प्रतिष्ठा प्रवर्धिता। अत्रावसरे केन्द्रीय वस्त्रमन्त्री गिरिराजसिंहः अवदत् यत् अष्टोत्तर द्विसहस्रतमे वर्षे तत्कालीनः राष्ट्रपतिः डॉ एपीजे अब्दुल कलामः निफ्ट दीक्षांत भाषणं प्रदत्तवान्। अष्टादश वर्षेभ्यः परं पुनः राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः छात्रेभ्यः शुभाशीर्वादं प्रदत्तवती। सा अकथयत् यत् अद्य प्रायः 4000 छात्राः उपाधिपत्राणि प्राप्तवन्तः। प्रियाः श्रोतारः, संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज़ ऑन एआईआर चलदूरभाषीयतन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति। भारतीय नौसेनया अद्य मुंबई नगरस्थे नौसेना गोदी प्रांगणे निस्तार वर्गस्य द्वितीयः निमज्जन सहायकपोतः आईएनएस निपुण विधिवत नौसेनायां सम्मेलितः। समारोहं संबोधयन् नौसेना प्रमुखः एडमिरल कृष्ण स्वामीनाथन अवदत् यत् रणनीतिक परिवर्तनस्य अस्मिन् समये समुद्रे बहुक्षेत्रीय गभीर जल अभियानेभ्यः नौसेनायाः विशिष्ट अन्तर्जालीय क्षमतासु निपुण इति पोतः एकं सशक्तं संयोजनं भविष्यति। विशाखापत्तनं स्थितया हिन्दुस्तान शिपयार्ड लिमिटेड इत्यनया संस्थया स्वदेशी ज्ञानेन परिकल्पितः निर्मितश्च निपुण पोतः निमज्जनस्य अथ च अन्तर्जालीय अभियानानां विविधानां आवश्यकतानां पूर्णाय विशेषतया निर्मितः। नेपालदेशे गतसप्ताहे विनाशकारी जलाप्लावनेन मृत्तिकास्खलनेन च मृतानां संख्या 3,900 यावत् वर्धिता। प्रायः 7,400+ जनाः विलुप्ताः एव सन्ति। नेपालदेशस्य राष्ट्रिय आपत् संकट न्यूनीकरण प्रबन्धन प्राधिकरणस्यानुसारं रविवासरात् एषा संख्या वर्धिता अस्ति। नेपालदेशस्य 8 प्रभावितमण्डलेभ्यः शवाः प्राप्ताः, रक्षकाः लुप्तान् अन्वेष्टुं रक्षयितुं च लग्नाः सन्ति। अत्रान्तरे प्रायः विभिन्नासु जलविद्युत् परियोजनासु न्यूनातिन्यूनं 33,900 यावत् कर्मकराः बाधिताः इति मन्यन्ते। तिब्बत क्षेत्रे सम्प्रति मृतकानां संख्या 16 अस्ति, 44,500 यावत् जनाः लुप्ताः सन्ति इति उच्यते। भारतीयः टेबल टेनिस क्रीडकः अंकुर भट्टाचार्यः इत्येषः चेक रिपब्लिक इत्यत्र WTT फीडर ओलोमौक स्पर्धायां स्वस्य प्रथमं WTT पुरुषैकल उपाधिं विजितवान् इति वार्ताः।
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत। आता साहित्य सौरभ कार्यक्रम
2: प्रसारित करीत आहोत। मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम साहित्य सौरभ। आजच्या कार्यक्रमामध्ये युवा गझलकार सुधीर महाजन यांचं गझल गायन आणि त्यानंतर कवी गोकुळ शिवाजी पाटील यांचं कविता वाचन। कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची। तर श्रोते हो, सुरुवातीला ऐकूया युवा गझलकार सुधीर महाजन यांचं गझल गायन।
3: नमस्कार, गझल घेतो। वनवा मोठा त्यास विझवणे इतके सोपे नसते, उभ्या पिकाला जळत पाहणे इतके सोपे नसते। पगार होतो आणि लगेचच संपून असा जातो, पगार होतो आणि लगेचच संपून असा जातो, बाकी महिना हसत थांबणे इतके सोपे नसते। गझला कविता पाठांतरमी ठेवत नाही हल्ली, गझला कविता पाठांतरमी ठेवत नाही हल्ली, शब्दांसोबत मेळ साधणे इतके सोपे नसते। सागरास्तर सगळे मिळती त्यात नवलते कसले, होऊन नदी सतत वाहणे इतके सोपे नसते। आणि शेरे बघा की येथे जखमा देणारे तर जागो जागी मिळती, येथे जखमा देणारे तर जागो जागी मिळती, जखम कुणाची भरून काढणे इतके सोपे नसते। जगात नसते कुणी कुणाचे कळले मित्रा आता, जगात नसते कुणी कुणाचे कळले मित्रा आता, खिसा रिकामा घेऊन फिरणे इतके सोपे नसते। आणि बघा शेरे पुढचा की शनी रवीची सुट

सुट्टी मोठी मजेत गेल्यानंतर, शनि रवीची सुट्टी मोठी मजेत गेल्यानंतर सोमवारला लोकल धरणे इतके सोपे नसते. बायको मला विचारते की आज कशी मी दिसते, बायको मला विचारते की आज कशी मी दिसते, खोटे खोटे सुंदर म्हणणे इतके सोपे नसते. आणि पुढचा शेर बघा की भार्या माझी रुसल्यानंतर खूपच सुंदर दिसते, आनंदाने तिला मनवणे इतके सोपे नसते, इतके सोपे नसते. पुढची गजल घेतो की ठरवून मार्ग माझा मी गाठले न भाला, तेव्हा कुठे जगाला हा चेहरा कळाला. दुःखामध्ये जगाच्या माझाच भाग आला, नशिबास आज माझ्या दोषी धरू कशाला. आणि जरा वेगळा शेर आहे की पैसाच आज मोठा मित्रास हे कळाले, पैसाच आज मोठा मित्रास हे कळाले, घेण्यास मग सुपारी तोही तयार झाला. ना ओळखी कुणाची ना साथ सावलीची, हा एकटाच रस्ता मग सोबतीस आला. या सावली समाजा मी पाहिलेच नाही, या सावली समाजा मी पाहिलेच नाही, अंधार सोबतीला अन दीप तो मिळाला. आणि मग त्याचा शेर असा आहे, शेवटचा शेर आहे गजलेचा की गजले तुझ्यामुळे ही ओळख नवी मिळाली, मी भाग्यवान आहे हे समजले स्वतःला, मी भाग्यवान आहे हे समजले स्वतःला. एक गजल ठेवतो आपल्या समोर की मनात माझ्या फिरण्यासाठी तुलाच आहे मूक संमती, मनात माझ्या फिरण्यासाठी तुलाच आहे मूक संमती, प्रीत पाखरू तुझ्याच असते सखे नेहमी अवतीभोवती, कर्जापायी हताश झालो छाटत गेलो इच्छा माझ्या, कर्जापायी हताश झालो छाटत गेलो इच्छा माझ्या, मरण्यासाठी दोर टांगला मी झाडाच्या फांदीवरती, नशिबाने ही थट्टा केली आभाळाने वैर साधले, मरण पाहिले उभ्या पिकाचे दगड ठेवला हृदयावरती, ध्येय गाठण्या वेड्यावानी जो रक्ताचे पाणी करतो, ध्येय गाठण्या वेड्यावानी जो रक्ताचे पाणी करतो, आळ सात जो बुडेल त्याची होते फक्त दुर्गती, संवाद किती मनासारखा मिठतल्या त्या मौनामध्ये, संवाद किती मनासारखा मिठीतल्या त्या मौनामध्ये, हवा हवासा म्हणून असतो प्रेमामध्ये एक सोबती, शेतामध्ये पीक पिकवले वादळ आले पीक नासले, शेतामध्ये पीक पिकवले वादळ आले पीक नासले, पाहून किती नुकसान असे डोळ्यांमधूनी नीर ओघळती, जीवनामध्ये हार कधीही नसे मानली या सुधीरने, जीवनामध्ये हार कधीही नसे मानली या सुधीरने, गर्दीमधल्या हजार नजरा इथे तुलाही रोज झोंबती. अनलज्वाला वृत्तामधली गजल ठेवतो आपल्या समोर. स्वभाव शीर्षक आहे बघा. स्वभाव त्याचा समजत जातो नंतर नंतर, प्रेमामध्ये फसवत जातो नंतर नंतर, कधी कोवळा कधी खडतर उमगत नाही, कधी कोवळा केव्हा खडतर उमगत नाही, भल्या भल्यांना हिनवत जातो नंतर नंतर, तीर नजरेने असे सोडतो जखमी करतो, तीर नजरेने असे सोडतो जखमी करतो, मलम शब्दांचे लावत जातो नंतर नंतर, शब्दांच्या या दुनियेमध्ये गुरफटलेला, शब्दांच्या या दुनियेमध्ये गुरफटलेला, कविता त्याची फुलवत जातो नंतर नंतर, सुधीर आता संथ वाटतो शर्यतीतया, सुधीर आता संथ वाटतो शर्यतीतया, स्पर्धकासतो हरवत जातो नंतर नंतर, स्पर्धकासतो हरवत जातो नंतर नंतर. गजल ठेवतो आपल्या समोर, मतला असा आहे त्याचा की कष्ट पित्याचे जीवनात मी पाहत गेलो, कष्ट पित्याचे जीवनात मी पाहत गेलो, मनास माझ्या दुःख मनाचे सांगत गेलो, दुःखी होतो तेव्हा रडलो थोडा थोडा, दुःखी होतो तेव्हा रडलो थोडा थोडा, आयुष्याला घडवत घडवत बदलत गेलो, खूप यातना सोसत होता बाबा माझा, बाबांनाही

0: मी सुखामध्ये मी ठेवत गेलो, शर्ट फाटका नेहमी असे अंगामध्ये, शर्ट फाटका नेहमी असे अंगामध्ये, स्वाभिमान मी मनासारखा मिरवत गेलो, स्वार्थी आहे दुनिया सारी सुधीर सांगतो, स्वार्थी आहे दुनिया सारी सुधीर सांगतो, जिंकण्यास मग या दुनियेला हरवत गेलो, जिंकण्यास मग या दुनियेला हरवत गेलो. एक तरही गझल घेतो, यातला जो मिसरा आहे, खंतही नाही कशाची खेदही नाही मला, हा जळगाव येथील प्रसिद्ध गझलकार डॉक्टर ज्ञानेश पाटील यांचा मिसरा आहे. बघा, मतला असा आहे गझलेचा की दुःख आता फार झाले प्रेमही नाही मला, दुःख आता फार झाले प्रेमही नाही मला, खंतही नाही कशाची खेदही नाही मला, बायको का वागते आता जराशी वेगळी, बायको का वागते आता जराशी वेगळी, शोधण्याला आज थोडा वेळही नाही मला, वेदनांना सांगतो मी आज या भेटायला, वेदनांना सांगतो मी आज या भेटायला, भेटलेले सुख जरासे मान्यही नाही मला, टाळतो मी दुःख माझे अन सुखाला शोधतो, टाळतो मी दुःख माझे अन सुखाला शोधतो, भेटलेल्या या सुखाचा गर्वही नाही मला, का अशी तू याचना करतोस आहे वेगळी, का अशी तू याचना करतोस आहे वेगळी, देव म्हणतो थांबलो मी अंतही नाही मला, हक्क सारे सोडताना बांध फुटला लोचनी, हक्क सारे सोडताना बांध फुटला लोचनी, रागही नाही मला अन शेतही नाही मला, रागही नाही मला अन शेतही नाही मला, नाव मोठे होत आहे भग सुधीर आता तुझे, नाव मोठे होत आहे भग सुधीर आता तुझे, भेटलेल्या या सुखाचे भानही नाही मला, भेटलेल्या या सुखाचे भानही नाही मला. पुढची गझल ठेवतो, लवंगला तारोत्तामध्ये आहे. स्वप्नकालचे आज पुन्हा ती शोधत आहे वेडी, स्वप्नकालचे आज पुन्हा ती शोधत आहे वेडी, दुःखामध्ये साथ भेटली सांगत आहे वेडी, खोटे खोटे भांडण केले कोर्टामध्ये गेली, खोटे खोटे भांडण केले कोर्टामध्ये गेली, तेथे सुद्धा खोट्या गोष्टी बोलत आहे वेडी, प्रेमासाठी आतुरलेली वाटत होती तेव्हा, प्रेमासाठी आतुरलेली वाटत होती तेव्हा, सोबत माझी जीवनातया सजवत आहे वेडी, रमलो होतो गतकाळाच्या गोष्टींमध्ये थोडा, रमलो होतो गतकाळाच्या गोष्टींमध्ये थोडा, मनात माझ्या प्रेमरंग का भरवत आहे वेडी, हरवत जातो सुधीर जेव्हा गोड बोलते भार्या, हरवत जातो सुधीर जेव्हा गोड बोलते भार्या, केविलवाण्या स्वप्नांना ती मिरवत आहे वेडी, केविलवाण्या स्वप्नांना ती मिरवत आहे वेडी. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण युवा गझलकार सुधीर महाजन यांचं गझल गायन ऐकलं. साहित्य सौरभ या कार्यक्रमात आता ऐकूया कवी गोकुळ शिवाजी पाटील यांचं कविता वाचन.
2: नमस्कार, मी कवी गोकुळ शिवाजी पाटील नगरदेवा. मी आपल्या समोर माझ्या काही कविता सादर करीत आहेत. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाण्या पावसाचे दिस. पाण्या पावसाचे दिस दिस ढगाळ ढगाळ, पाण्या पावसाचे दिस दिस ढगाळ ढगाळ, मोठ्या अंतराने येतो ऊन सावल्यांचा काळ, मोठ्या अंतराने येतो ऊन सावल्यांचा काळ, पाण्या पावसाचे दिस मन वेल्हाळ वेल्हाळ, पाण्या पावसाचे दिस मन वेल्हाळ वेल्हाळ, कुण्या दैवताच्या कंठी हिरव्या डोंगरांची माळ, कुण्या दैवताच्या कंठी हिरव्या डोंगरांची माळ, पाण्या पावसाचे दिस रान सुगंधी सुगंधी, पाण्या पावसाचे दिस रान सुगंधी सुगंधी, भोळ्या शंकराचं आवतं हाके गोरापान नंदी, भोळ्या

शंकराचं आवत हाके गोरा पान नंदी, पाण्या पावसाचे दिस दिस हिरवे हिरवे, पाण्या पावसाचे दिस दिस हिरवे हिरवे, भिजलेल्या पाखरांचा थवा आभाळ मिरवे, भिजलेल्या पाखरांचा थवा आभाळ मिरवे. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे तुझ्याप्रमाणे जगव आता एक झाड माणसा. हातामधली फेकून दे कुऱ्हाड माणसा, हातामधली फेकून दे कुऱ्हाड माणसा, तुझ्याप्रमाणे जगव आता एक झाड माणसा. या धरतीच्या वैभवास पोखरू नको रे, या धरतीच्या वैभवास पोखरू नको रे, वृक्षांचे कर मुलांप्रमाणे लाड माणसा. तुझ्या कृपेने, तुझ्या कृपेने नग्न जाहली वसुंधरा ही, बागेच्या जागी दिसते रेताड माणसा. हातामधली फेकून दे कुऱ्हाड माणसा, तुझ्याप्रमाणे जगव आता एक झाड माणसा. सृष्टीच्या सौंदर्याचा कोळसा करावा, सृष्टीच्या सौंदर्याचा कोळसा करावा, हीच भावना कुठेतरी तू गाढ माणसा. हातामधली फेकून दे कुऱ्हाड माणसा, परपीडेचे दुःख जाणण्यासाठी केवळ, परपीडेचे दुःख जाणण्यासाठी केवळ, एक घाव तू पायावरती पाड माणसा, एक घाव तू पायावरती पाड माणसा. दिसेल नंदन वनापरी मग धरती माता, दिसेल नंदन वनापरी मग धरती माता, थांबव या झाडांची तू चिरफाड माणसा, हातामधली फेकून दे कुऱ्हाड माणसा. महासत्तेचे स्वप्न गुलाबी साकाराया, महासत्तेचे स्वप्न गुलाबी साकाराया, सृष्टीच्या जखमेचे बुज भगदाड माणसा, हातामधली फेकून दे कुऱ्हाड माणसा, तुझ्याप्रमाणे जगव आता एक झाड माणसा. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे जीवन सरिता. काल कुणाच्या गर्द व्यथेची वाऱ्याने गुणगुणली गाणी, काल कुणाच्या गर्द व्यथेची वाऱ्याने गुणगुणली गाणी, व्यथा अशी की गळू लागले दगडाच्या डोळ्यातून पाणी, व्यथा अशी की गळू लागले दगडाच्या डोळ्यातून पाणी. काळोखाने केला सौदा सूर्याच्या किरणांचा आणिक, काळोखाने केला सौदा सूर्याच्या किरणांचा आणिक, मोलाशिवाय जगू लागले आता हिरे मोती माणिक, मोलाशिवाय जगू लागले आता हिरे मोती माणिक. कुणी तरावे कुणी बुडावे अशीच असते जीवन सरिता, कुणी तरावे कुणी बुडावे अशीच असते जीवन सरिता, जगणाऱ्याला भान असावे जगतो आपण मरण्याकरिता, जगणाऱ्याला भान असावे जगतो आपण मरण्याकरिता. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे सुरू जाहला गार महोत्सव. चैतन्याच्या सरी बरसल्या धरतीच्या अंगावर आता, चैतन्याच्या सरी बरसल्या धरतीच्या अंगावर आता, जिकडे तिकडे सुखावणारा मृदगंधाचा वावर आता, जिकडे तिकडे सुखावणारा मृदगंधाचा वावर आता. दीर्घ काहिली तप्त उन्हाची सोसत होती अवघी धरणी, दीर्घ काहिली तप्त उन्हाची सोसत होती अवघी धरणी, गरजत गरजत दिला गारवा बघा निळ्या मेघांची करणी, गरजत गरजत दिला गारवा बघा निळ्या मेघांची करणी. आता नव्याने बहरून येईल वसुंधरेचे हिरवे वैभव, आता नव्याने बहरून येईल वसुंधरेचे हिरवे वैभव, कोवळ्या कोवळ्या पानांवरती सजून येतील मेघांचे दव, कोवळ्या कोवळ्या पानांवरती सजून येतील मेघांचे दव. ओला हिरवा उत्सव आला दिली नभाने गर्द आरोळी, ओला हिरवा उत्सव आला दिली नभाने गर्द आरोळी, आनंदाने भरून गेल्या मृगसरी धरणीची झोळी. धावत आल्या सरी सावळ्या, धावत आल्या सरी सावळ्या उष्ण धुळीच्या निमंत्रणाने, धावत आल्या सरी सावळ्या उष्ण धुळीच्या निमंत्रणाने, दिशा दिशातून रम्य स्वरांनी निनादले कोकिळचे गाणे, दिशा दिशातून रम्य स्वरांनी निनादले कोकिळचे गाणे. पहिला पाऊस भिजवून गेला नांगरटीच्या उघड्या भेगा, पहिला पाऊस भिजवून गेला नांगरटीच्या उघड्या भेगा,

असिराहुदे कृपा बळीवर आभाळाच्या काळ्या मेघा आभाळाच्या काळ्या मेघा सुरू जाहला गार महोत्सव नक्षत्रांचे नारळ फोडून सुरू जाहला गार महोत्सव नक्षत्रांचे नारळ फोडून छचोरधारा बरसून गेल्या थेंबांच्या घुंगरांना तोडून छचोरधारा बरसून गेल्या थेंबांच्या घुंगरांना तोडून. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे संध्याकाळचा सूर्योदय. पानांमध्ये रुबाब असतो फुलात असते निव्वळ भय. पानांमध्ये रुबाब असतो फुलात असते निव्वळ भय. सूर्यफुलाची शेती म्हणजे संध्याकाळचा सूर्योदय. सूर्यफुलाची शेती म्हणजे संध्याकाळचा सूर्योदय. पिवळे पिवळे मऊ रेशमी धुके पांघरून अंगावर. पिवळे पिवळे मऊ रेशमी धुके पांघरून अंगावर. अलगद हसून सूर्य भाळतो सूर्यफुलांच्या रंगावर. अलगद हसून सूर्य भाळतो सूर्यफुलाच्या रंगावर. टोंगल कंगन हार बांगड्या. टोंगल कंगन हार बांगड्या हळद लागते रानाला. टोंगल कंगन हार बांगड्या हळद लागते रानाला. डुलवतात मग पिवळ्या बाह्या सूर्यफुलाच्या कानाला. डुलवतात मग पिवळ्या बाह्या सूर्यफुलाच्या कानाला. हिरव्या स्वरात पिवळे गाणे गाण्यांची पण पिवळी लय. हिरव्या स्वरात पिवळे गाणे गाण्यांची पण पिवळी लय. सूर्यफुलाची शेती म्हणजे संध्याकाळचा सूर्योदय. सूर्यफुलाची शेती म्हणजे संध्याकाळचा सूर्योदय. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे घाटमाथ्याची कौलारू घरे. घाटमाथ्याची कौलारू घरे आणि डोंगरी दुधाचे झरे. घाटमाथ्याची कौलारू घरे आणि डोंगरी दुधाचे झरे. इथे आनंद मिळतो सारा हेच वैभव आमूचे खरे. इथे आनंद मिळतो सारा हेच वैभव आमूचे खरे. मुक्त मोरांचा संचार छान ताला सुरात पक्ष्यांचं गाणं. मुक्त मोरांचा संसार छान ताला सुरात पक्ष्यांचं गाणं. नदी नात्याची वळण माळ जणू गळ्यात सोनेरी पानं. नदी नात्यांची वळण माळ जणू गळ्यात सोनेरी पानं. आम्ही डोंगर वस्तीचे वासी आम्ही शिवारी मथुरा काशी. आम्ही डोंगर वस्तीचे वासी आमचे शिवार मथुरा काशी. आणि कष्टाच्या सुपात साऱ्या धनधान्याच्या पीक तिराशी. आणि कष्टाच्या सुपात साऱ्या धनधान्याच्या पीक तिराशी. काट्या कुट्याचा आम्हा आधार हिरव्या चाऱ्याच दुधाची धार. काट्या कुट्याचा आम्हा आधार हिरव्या चाऱ्यात दुधाची धार. ऊन वाऱ्याच्या सोबत आम्ही पार करतो सारा संसार. ऊन वाऱ्याच्या सोबत आम्ही पार करतो सारा संसार. आमची लक्ष्मी गोठ्यात गाय हीच बाप आमची आमची माय. आमची लक्ष्मी गोठ्यात गाय हीच बाप आमची माय. आमचं डोंगर माथ्याचं जिण हिरवा डोंगर सोयरा हाय. आमचं डोंगरी माथ्याचं जिण हिरवा डोंगर सोयरा हाय. माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे माय सरस्वती. कोण म्हणे आसो द्याची लेख आहे ओ अडाणी. कोण म्हणे आसो द्याची लेख आहे ओ अडाणी. कसं जगावं जगात शिकवते तिची वाणी. तीच झाली तिचा गुरु ज्ञान पाजल जगाले. तीच झाली तिचा गुरु ज्ञान पाजल जगाले. जणू भर उन्हाळ्यात पाना दाटला ढगाले. जणू भर उन्हाळ्यात पाना दाटला ढगाले. खेत निंदता निंदता तिने वाचला पाऊस. खेत निंदता निंदता तिने वाचला पाऊस. आणि मनाच्या डोळ्यात उभा टिपला माणूस. आणि मनाच्या डोळ्यात उभा टिपला माणूस. तिच्यासाठी पांडुरंग आला धावून पिकात. तिच्यासाठी पांडुरंग आला धावून पिकात. देव लाडाने नांदतो तिच्या परिभाविकात. देव लाडाने नांदतो तिच्या परिभाविकात. माझ्या बहिणाबाईची वती सरस होती माय. माझ्या बहिणाबाईची वती सरस होती माय. तिनं जाणलं म्हणाले आणि म्हटलं वढाय. तिनं जाणलं म्हणाले आणि म्हटलं वढाय. माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे बिनपंखाचं पाखरू. मन दिसेना डोळ्याले कसं हातामध्ये.

0: धरू, मन दिसेना डोळ्याले कस हातामध्ये धरू, खोप्या वाचून राहते बिन पंखाचं पाखरू, खोप्या वाचून राहते बिन पंखाचं पाखरू, त्याले नाही हात पाय नाही डोकं नाही कान, त्याले नाही हात पाय नाही डोकं नाही कान, कोणी दिलं त्याले सदा बटकाचं वरदान, कोणी दिलं त्याले सदा बटकाचं वरदान, भल्या भल्यांना मनाने देशोधडीले लावलं, भल्या भल्यांना मनाने देशोधडीले लावलं, देणं घेणं माणसाचं त्याच्या ठाई समावलं, देणं घेणं माणसाचं त्याच्या ठाई समावलं, कोसा कोसाला हिंडते त्याचा कानाबाना येग, कोसा कोसाले हिंडते त्याचा कानाबाना येग, भिंत चिरून धावते पडू देत नाही भेग, भिंत चिरून धावते पडू देत नाही भेग, अरे मना मना तुझा कुठे साचा सापडला, अरे मना मना तुझा कुठे साचा सापडला, ज्याने घडवलं तुले तो बी कोड्यात पडला, ज्याने घडवलं तुले तो बी कोड्यात पडला, बाई कोंडता येईना मन वाऱ्याचं लेकरू, बाई कोंडता येईना मन वाऱ्याचं लेकरू, खोप्या वाचून राहते बिन पंखाचं पाखरू, खोप्या वाचून राहते बिन पंखाचं पाखरू। धन्यवाद।
1: श्रोते हो, आताच आपण मराठी साहित्यावर आधारित साहित्य सौरभ हा कार्यक्रम ऐकलात। कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती।

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. आता प्रादेशिक बातम्या.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
2: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
1: आणखी
2: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा. आली आहे मोठी.
1: आता जाग बाई.
3: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एसआयआर नंतर राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. 2,08,00,000 अधिक नावं वगळली. 30 सप्टेंबर पर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8%. नेपाळमध्ये अडकलेल्या 406 नागरिकांशी राज्य सरकारचा संपर्क. अजूनही 206 नागरिक नेपाळ आणि चीनमध्येच. आणि राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5,012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. एसआयआर अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध झाल्या. त्यात 21% अधिक म्हणजेच 2,06,88,487 मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्याच्या प्रारूप मतदार यादीत 7,71,65,562 मतदारांचा समावेश आहे. मतदार यादीत नमूद ठिकाणी अनुपस्थित, स्थलांतर, मृत्यू, दुबार नोंदणी किंवा गणनापत्र भरायला नकार दिल्यामुळे 2 कोटींहून अधिक मतदारांचा प्रारूप मतदार यादीत समावेश नाही. पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक

ठीक, या जिल्ह्यांतून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. सर्वाधिक 28,66,000 अधिक मतदार पुण्यातले तर 28,59,000 अधिक मतदार ठाणे जिल्ह्यातले आहेत. मुंबई उपनगरमधून 26,58,000 अधिक तर नागपुरातून 14,43,000 अधिक मतदारांची नावं प्रारूप मतदार यादीत नाहीत. सिंधुदुर्गमध्ये हे प्रमाण सर्वात कमी म्हणजेच 82,513 इतकं आहे. गडचिरोली, हिंगोलीच्या यादीतून 1,00,000 कमी मतदार वगळलेले आहेत. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना किंवा 1 ऑक्टोबरला 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदारांना प्रपत्र 6 घोषणापत्रासह भरावं लागेल. पडताळणीनंतर त्यांची नावं मतदार यादीत समाविष्ट होऊ शकतील. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी

0: दावे आणि हरकती दाखल करता येतील. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना किंवा 1 ऑक्टोबरला 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदारांना प्रपत्र 6 घोषणापत्रासह भरावं लागेल. पडताळणीनंतर त्यांची नावं मतदार यादीत समाविष्ट होऊ शकतील. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. याविषयी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम म्हणाले,
1: समजा काही कारणामुळे यादीमध्ये आलेले नाही, प्रारूप यादी प्रसिद्धी झाल्यापासून 1 महिन्याच्या आत आपण फॉर्म नंबर 6 भरून देऊ शकतात. परंतु असा गृहीत धरू की ते 1 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भरून देऊ शकलेले नाही. आमचं अंतिम यादी प्रसिद्धी होणार आहे, त्यांच्या नंतर आपण अर्ज करू शकतात. पुढील निवडणूक येईलपर्यंत आपण भरू शकतात. आमच्या मतदार यादी अपडेशनचा कार्यक्रम निरंतर चालू असतात, म्हणून आपल्याला स्पष्ट सूचना आहे की या वेळामध्ये काही कारणामुळे कुणाच्या चुकामुळे काही झालं तर सुद्धा आपल्या नाव घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी पुरेसा संधी उपलब्ध राहणार आहेत.
0: या प्रक्रियेदरम्यान राज्यातल्या मतदान केंद्रांचंही सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे. त्यानंतर 37 मतदान केंद्र कमी झाली आहेत. मतदार कमी झाल्यानं हा बदल झाल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. याशिवाय 1403 मतदान केंद्रांचं ठिकाण बदलण्यात आलंय. प्रामुख्यानं मुंबई, ठाणे आणि पालघर मधलीही मतदान केंद्र आहेत.
2: चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.8% राहिला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा दर 6.9% होता. या कालावधीत देशात ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न 81,36,000 कोटी रुपये होतं. या कालावधीत कृषी, पशुपालन, मासेमारी, खाणकाम यासारख्या क्षेत्रांची वाढ गेल्या वर्षीच्या 5.3% तुलनेत 2.9% होती. उत्पादन, बांधकाम, वीज, गॅस, पाणी पुरवठा यासारख्या क्षेत्रांमध्ये 8.6% वाढ नोंदवली गेली. गेल्या वर्षी हा दर 6.1% होता. व्यापार, हॉटेल, परिवहन, दळणवळण, वित्त, स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण यासारख्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या 8% तुलनेत 10% वाढ झाली. देशाच्या अर्थव्यवस्थेनं साध्य केलेल्या या कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. पुरवठा साखळीतले अडथळे आणि जागतिक पातळीवरच्या अनिश्चिततेच्या काळात नागरिकांनी सामूहिक ताकदीच्या बळावरच हा दर साध्य केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.
3: आपल्या देशात 1.5 कोटींपेक्षा जास्त दृष्टीहीन किंवा अंध आहेत, पण अंधत्वाने आयुष्य थांबत नाही. आयुष्य प्रकाशमान करण्याच्या अनेक वाटा आहेत. या अंधत्वा संदर्भातील कोणतेही प्रश्न, शंका आणि माहितीसाठी संपर्क साधा 8800004334.
2: नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर मदत, बचाव आणि शोधकार्य आजही सुरू आहे. आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले असून 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या 406 नागरिकांची नोंद झाली आहे. त्यापैकी 342 जणांशी संपर्क झाला असून 60 जणांशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातले 262 नागरिक अजूनही नेपाळ आणि चीनमध्ये आहेत. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांची 5,012 पदं भरण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. तसंच भरतीच्या वेळी मुलाखतीचं CCTV चित्रीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने आज त्याची अधिसूचना जारी केली. विद्यार्थी पटसंख्या आणि कार्यभार यासंबंधी ऑक्टोबर 2025 तयार केलेल्या समीकरणानुसार ही पदं मंजूर केली आहेत. रस्ते अपघातातले वाढते मृत्यू रोखण्यासाठी राज्यात अत्याधुनिक वाहतूक यंत्रणा उभारली जाणार असून त्यासाठी 250 कोटींची तरतूद केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ठाण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही आणि आंदोलनासाठी मुंबईला जाणारच असा निर्धार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आज पुन्हा व्यक्त केला.

0: आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी आंतरवाली सरायटी इथे त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस होता. मराठा समाज बांधवांनी गनिमी काव्याचा वापर करून 12 तारखेपर्यंत मुंबईत दाखल व्हावं आणि निरोप मिळताच आंदोलनात सहभागी व्हावं अशा सूचना त्यांनी केल्या. जरांगे यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे, त्यांच्याशी चर्चा करतानाच ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत दिलं. तर जरांगे यांना मुंबईत यायची गरज भासणार नाही यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं आमदार प्रसाद लाड म्हणाले. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष निर्माण करणारे मुद्दे पुढे करून राज्य सरकार जनतेच्या मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करत आहे असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला. मराठा धनगर ओबीसी आणि आदिवासी समाजांमध्ये संघर्ष निर्माण करण्याऐवजी सरकारनं बेरोजगारी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं असंही त्यांनी सुचवलं. फेक नरेटिव्हच्या माध्यमातून देशाची आणि राज्याची प्रतिमा खराब करायचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि त्याला वैचारिक पातळीवर चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. पुण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. देश आत्मनिर्भरतेच्या दिशेनं वाटचाल करत असताना विकसित भारताची घोडदौड रोखण्यासाठी अनेक शक्ती प्रयत्नशील आहेत, राज्यघटनेचा गैरवापर करत आहेत असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी पुण्यात खोटं बोलले असा दावाही त्यांनी केला. गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीनं साजरा व्हावा असं मुख्यमंत्र्यांनी सुचवलं. 52 भटक्या विमुक्त समाजांना एकत्र आणून त्यांच्या हक्कासाठी देशव्यापी चळवळ उभारण्याकरता राज्य सरकार वचनबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. भटके विमुक्त दिनानिमित्त मुंबईत शिवसेनेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या समाजाला शिक्षण, उद्योग, नेतृत्व आणि विकासात वाटा मिळाला पाहिजे याकरता प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. तसंच लोककला, हस्तकला आणि पारंपरिक व्यवसायांचं जतन करण्यासाठी राज्यस्तरीय संमेलन भरवण्यात येईल असंही ते म्हणाले. शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण भागात संघटन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या गाभा समितीची बैठक आज मुंबईत राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना समन्वयक नेमण्यात आलं असून येत्या 27 सप्टेंबरला नाशिक इथं राज्यव्यापी शिबिर आयोजित करणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एसआयआर नंतर राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. 2,08,00,000 अधिक नावं वगळली. 30 सप्टेंबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8%. नेपाळमध्ये अडकलेल्या 406 नागरिकांशी राज्य सरकारचा संपर्क. अजूनही 206 नागरिक नेपाळ आणि चीनमध्येच. आणि राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकांची 5,012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे
2: वासली.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, आपला भारत देश तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. साहजिकच आपल्या समुद्री सीमांचं संरक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी भारतीय नौदल नेहमीच सज्ज असतं. केवळ प्रत्यक्ष युद्धातच नव्हे तर विविध सागरी दुर्घटनांमध्येही नौदलानं आपली जबाबदारी निभावली आहे. सर्व देशवासियांना अभिमान वाटेल असंच कार्य आपल्या संरक्षण दलानं केलं आहे. श्रोतेहो, किनाऱ्यावर किंवा समुद्रावरच्या अनेक आव्हानांचा आपलं नौदल सामना करत असतं. त्यात समुद्राच्या तळात उद्भवणाऱ्या विविध बाबींचा आणि समुद्राखालच्या संरक्षणाचाही समावेश आहे. या समुद्र तळात घडणाऱ्या विविध घडामोडींचा आणि पाणबुडीच्या संकट काळात त्याच्यापर्यंत जाऊन मदत करण्याचं महत्त्वाचं कार्यही केलं जात असतं. अशाच प्रकारे पाण्याच्या तळापर्यंत जाण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रणाली आणि सहाय्यक उपकरणांसह सज्ज असलेलं निपुण हे डायव्हिंग सपोर्ट जहाज आज नौदलाच्या ताफ्यात सामील झालं आहे. हे जहाज, त्याची कार्यपद्धती, सागरी संरक्षणात आणि बचाव कार्यांमध्ये होणारी त्याची मदत याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. भारतीय नौदल, त्याची कार्यपद्धती आणि या साऱ्या पार्श्वभूमीवर निपुण या युद्धनौकेचं नौदलाच्या ताफ्यात सामील होणं याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ संरक्षण तज्ज्ञ लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे. श्रोतेहो, देशाच्या संरक्षणामध्ये नौदलाची भूमिका फार महत्त्वाची आहे. बदलत्या काळानुसार आणि नव्या तंत्रज्ञानाच्या शोधानंतर नौदलातही अनेक बदल होत आलेले आहेत. या बदलांविषयी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले,
1: भारतीय नौदलाच्या आधुनिकीकरण मोहिमेला मागच्या काही काळामध्ये विशेष वेग मिळालेला आहे. जून 2026 मध्ये नौदलानं 5 स्वदेशी युद्ध नौका एकाच महिन्यामध्ये ताफ्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत, ज्यामध्ये 2 प्रोजेक्ट 17A स्टेल्थ फ्रिगेट्स, 1 सर्वेक्षण नौका

0: आणि दोन पाणबुडी विरोधी नौकांचा समावेश केलेला आहे. यापुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नेव्हल प्लॅटफॉर्म्स भारताच्या नौदलामध्ये सामील होणार आहेत. निलगिरी श्रेणीमधले प्रोजेक्ट 17A च्या अंतर्गतले स्टेल्थ फ्रिगेट्स ज्यामध्ये उदयगिरी, तारागिरी, महेंद्रगिरी, हिमगिरी, डुनागिरी आणि विंध्यगिरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 6 फ्रिगेट्स या टप्प्याटप्प्याने भारतीय नौदलामध्ये सामील होणार आहेत. यामध्ये ब्रह्मोज क्षेपणास्त्र यंत्रणा, मध्यम पल्ल्याची MRSAM म्हणजेच मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल्स आणि अत्याधुनिक सेन्सर स्वीट यांचा समावेश असणार आहे. दुसरी बाब म्हणजे ASWSWC म्हणजेच पाणबुडी विरोधी शॅलो वॉटर क्राफ्ट, INS अमिनी सारख्या लहान वेगवान आणि किनारपट्टीजवळ कार्यक्षम नौका या असणार आहेत आणि या जुन्या अभय श्रेणीमधल्या कॉर्वेट्सची जागा घेणार आहेत. प्रोजेक्ट 75I च्या माध्यमातून ज्या पाणबुड्या तयार केल्या जात आहेत त्या सुद्धा भारतीय नौदलामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका अदा करणार आहेत. जर्मनीच्या थिसेन क्रुप मराईन सिस्टम्स आणि मॅझगाव डॉकच्या भागीदारीमधून या 6 प्रगत पारंपरिक पाणबुड्या बांधल्या जाणार असून याबाबतचा करार 2026 अखेरीपर्यंत अंतिम होण्याची शक्यता आहे. प्रोजेक्ट 76 अंतर्गत स्वदेशी पाणबुडी कार्यक्रम हा भारतामध्ये तयार केला जातोय. संपूर्णत भारतीय बनावटीच्या 6 पाणबुड्यांचा हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांच्या माध्यमातून पुढे सरकतोय. या सगळ्या गोष्टींवरून स्पष्ट होतं एकाच वेळी भारतीय नौदलाच्या आणि भारत सरकारच्या माध्यमातून काम सुरू आहे आणि हे भारताच्या जहाज बांधणी उद्योगाची एकूणच वाढलेली क्षमता स्पष्टपणे दाखवून देतं.
1: नौदलाच्या ताफ्यात आज INS निपुण हे डायव्हिंग सपोर्ट जहाज सामील झालं. या जहाजाची कार्यपद्धती, त्याची वैशिष्ट्य याविषयी सतीश ढगे यांनी सांगितलं.
0: INS निपुण ही पारंपरिक अर्थानं फ्रंटलाईन कम्बॅट वॉरशिप नाहीये, तर ती डायव्हिंग सपोर्ट वेसल आहे. INS निपुण ही निस्तार क्लास मधली दुसरी स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट वेसल आहे. तिची एक प्रकारे मोठी बहीण आपण म्हणूया. INS निस्तार जुलै 2025 भारतीय नौदलामध्ये दाखल झाली होती. निपुण आज मुंबईमध्ये दाखल झाल्यामुळे भारताकडे आता पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही सागरी किनाऱ्यांवर एक प्रकारे स्पेशलाइज्ड डायव्हिंग सपोर्ट क्षमता प्राप्त झालेली आहे. ही जहाज भारताच्या हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड विशाखापट्टणम यांनी भारतीय नौदलासाठी स्वदेशी पद्धतीने डिझाईन आणि कन्स्ट्रक्ट केलेली आहे. आणखीन महत्वाचं म्हणजे निपुण मध्ये जवळपास 75% भारतीय बनावटीचंच कंटेंट आहे. म्हणजे हे फक्त एक जहाज नाहीये, तर भारताच्या स्पेशलाइज्ड नेव्हल शिप बिल्डिंग कॅपेबिलिटीचं एक उत्तम उदाहरण आहे. मग नेमकं हे INS निपुण काय करतं? कल्पना करा की समुद्रामध्ये एखाद्या पाणबुडीला गंभीर अपघात झालेला आहे. पाणबुडी समुद्राच्या खोल भागात आहे, तिथे सामान्य जहाज किंवा हेलिकॉप्टर पोहोचू शकत नाही. मग अशा वेळी सबमरीन रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी विशिष्ट प्रकारचं जहाज आवश्यक असतं आणि INS निपुण अशा परिस्थितीमध्ये डीप सबमर्जन्स रेस्क्यू वेसल म्हणजेच DSRV साठी मदरशिप म्हणून काम करू शकतं. म्हणजेच या DSRV ला आवश्यक सपोर्ट, डिप्लॉयमेंट आणि रिकव्हरी सुविधा हा निपुण त्याला प्राप्त करून देतो. डीप सी डायव्हिंग निपुण मध्ये अत्याधुनिक अशा प्रकारची इक्विपमेंट त्याच्याशी संदर्भात आहे. डीप सी सॅच्युरेशन डायव्हिंग करण्याची क्षमता याच्याकडे आहे. तिच्याकडे साईड डायव्हिंग स्टेज देखील आहे. यामुळं ज्या समुद्रामधले जे डायव्हर्स असतात त्यांना समुद्राच्या खोल भागामध्ये दीर्घकाळ काम करता येऊ शकतं. दुसरी महत्वाची बाब म्हणजे अंडर वॉटर इंटरव्हेन्शन. समुद्राखाली एखादं महत्वाचं इक्विपमेंट किंवा एखादी महत्वाची पायाभूत सुविधा किंवा नेव्हल असेट जर खराब झालेला असेल तर त्याची पाहणी करण्यासाठी, रिपेअर करण्यासाठी अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मची गरज त्या ठिकाणी लागत असते. निपुण मध्ये रिमोटली ऑपरेटेड व्हेकल्स म्हणजेच ROVs देखील आहेत आणि हे मानवाला थेट धोकादायक समुद्राच्या खोलात पाठवण्याच्या ऐवजी रिमोट कंट्रोल्ड अंडर वॉटर व्हेकल्सचा वापर करून निरीक्षण आणि सलवाज करण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरतात. तिसरी महत्वाची बाब म्हणजे मेडिकल सपोर्ट. डीप सी डायव्हिंग मध्ये डी कम्प्रेशन सिकनेस किंवा इतर डायव्हिंग रिलेटेड इमर्जन्सीसचा धोका असतो. कारण समुद्राच्या खोलावर आपण जसं जाऊ तसा एक प्रकारे प्रेशरचा परिणाम, विपरीत परिणाम हा मानवी शरीरावर होत असतो. म्हणूनच अशा जहाजावर स्पेशलाइज्ड मेडिकल सपोर्ट फॅसिलिटीज असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि या INS निपुण मध्ये डायव्हिंग अंडर वॉटर

0: इंटरव्हेन्शन आणि मेडिकल सपोर्ट या क्षमतांचं एक प्रकारे इंटिग्रेशनच करण्यात आलेलं आहे. सामरिक दृष्ट्या INS निपुण ही तीन स्तरांवर अत्यंत महत्वाची भूमिका अदा करते. पहिला स्तर म्हणजे सबमरीन सेफ्टी, म्हणजेच भारताची सबमरीन फ्लीट एक प्रकारे पाणबुड्यांची फ्लीट ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. त्यामुळं सबमरीन रेस्क्यू केपेबिलिटी देखील भारताला वाढवणं आवश्यक आहे आणि या अनुषंगानं निपुणची अत्यंत महत्वाची भूमिका असणार आहे. दुसरी बाब म्हणजे अंडर वॉटर वॉरफेअर आणि पायाभूत सुविधा. भविष्यामध्ये समुद्र तळावरच्या केबल्स, पाईपलाईन्स, सेन्सर्स आणि अन्य पायाभूत सुविधा यांचं स्ट्रॅटेजिक महत्व वाढणार आहे आणि त्या अनुषंगानं निपुण अत्यंत महत्वाचं ठरतं. तिसरी टू कोस्ट केपेबिलिटी. INS निस्तार पूर्व किनाऱ्यावर आणि INS निपुण पश्चिम किनाऱ्यावर असल्यामुळे भारतीय नौदलाला अधिक व्यापकपणे अंडर वॉटर सपोर्ट आणि रेस्क्यू कव्हरेज करता येणार आहे. म्हणूनच INS निपुणकडे फक्त एक नवीन जहाज म्हणून न पाहता भारताच्या अंडर वॉटर स्ट्रॅटेजिक केपेबिलिटी मधला अत्यंत महत्वाचा असा एक धागा, एक महत्वाची गुंतवणूक म्हणून पाहिलं पाहिजे. आपल्या भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या माहितीच्या अनुसार 30 जुलै 2026 रोजी नौदलाला ही सुपूर्द करण्यात आली होती आणि 31 ऑगस्ट 2026 रोजी अधिकृतरित्या तिचं कमिशनिंग झालेलं आहे.
1: श्रोते हो, देशाच्या नौदलाचा सर्वच पातळींवर विकास होत आहे. त्यासाठी विविध नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान असलेल्या निपुण यासारख्या विविध विशेष कार्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या जहाजांचा येत्या काळात नौदलात समावेश होत आहे. भारतीय बनावटींच्या या युद्धनौका आणि जहाजं भविष्यात नौदलाला अधिक मजबूत करणार आहेत. येत्या काळात होणाऱ्या काही नौकांविषयी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले.
0: 21वं शतक हे महासागरांचं शतक मानलं जातं. भारतीय नौदलाची भूमिका अत्यंत व्यापक झालेली आहे. केवळ युद्ध नौका, पाणबुड्या किंवा क्षेपणास्त्रांपुरतं ते मर्यादित राहिलेलं नाही, तर राष्ट्रीय सुरक्षितता, आर्थिक सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, व्यापार मार्गांची सुरक्षा आणि एकूणच भारताच्या परराष्ट्र धोरणाचं हे एक अत्यंत महत्वाचं साधन बनलेलं आहे आणि या अनुषंगानं भारतीय नौदलाची भूमिका ही अत्यंत महत्वपूर्ण बनलेली आहे. या सगळ्याच दृष्टिकोनातून विचार केला तर 4-5 महत्वाचे बदल आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. पहिला बदल म्हणजे भारताचं नौदल हे कोस्टल डिफेन्स पासून ब्लू वॉटर केपेबिलिटीकडे एक प्रकारे गतिमानपणे काम करतंय. भारताचं नौदल आता केवळ भारताच्या किनारपट्टीचं संरक्षण करणारं एक नेव्हल फोर्स राहिलेलं नाही, तर भारतीय नौदलाची क्षमता ही हिंद महासागराच्या विस्तीर्ण भागामध्ये दीर्घकाळ कार्य करण्याची राहिलेली आहे. एअरक्राफ्ट कॅरियर्स, नेव्हल डिस्ट्रॉयर्स, स्टिल्थ फ्रिगेट्स, सबमरीन्स, मेरीटाईम पेट्रोल एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टर्स आणि फ्लीट सपोर्ट व्हेसल्स यांचं एकत्रितपणे नेटवर्क तयार करून भारतीय नौदल हे समुद्रामध्ये दूरवर आपली उपस्थिती ठेवत आहे. यालाच आपण ब्लू वॉटर नेव्ही असं म्हणतो. दुसरा महत्वाचा बदल म्हणजे आता भारतीय नौदल हे बायर्स नेव्ही पासून बिल्डर्स नेव्हीकडे एक प्रकारे गतिमानपणे कार्यरत होत आहे. पूर्वी भारताला अनेक अत्याधुनिक नेव्हल प्लॅटफॉर्म्स हे परदेशाकडून विकत घ्यावे लागत होते, परंतु आता परिस्थिती वेगाने बदलतीये. आज भारतीय नेव्हीसाठी बांधली जाणारी सर्वच्या सर्व 52 प्लॅन्ड वॉरशिप्स भारतामध्येच बांधली जात आहेत. 2025 पर्यंत भारतामध्ये 177 पेक्षा जास्त शिप्स आणि सबमरीन्स बांधून ती एक प्रकारे कमिशन्ड करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे. INS विक्रांत एअरक्राफ्ट कॅरियर असो किंवा विशाखापट्टणम या क्लासचे नेव्हल डिस्ट्रॉयर्स असो, निलगिरी क्लासचे स्टेल्थ फ्रिगेट्स असो, कलवरी क्लासचे सबमरीन्स, निस्तार क्लासचे स्पेशलाइज्ड व्हेसल्स, या सगळ्या गोष्टी याच परिवर्तनाची उदाहरणं आहेत. तिसरा महत्वाचा बदल म्हणजे आता भारतीय नौदल हे नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर साठी तयार होत आहे. आजच्या युद्धामध्ये एखादं जहाज हे एकटं लढत नसतं, तर सॅटेलाइट्स, UAV, मेरीटाईम पेट्रोल एअरक्राफ्ट, कोस्टल रडार, वॉरशिप सेन्सर्स, सबमरीन्स आणि कमांड सेंटर्स यांच्याकडून मिळणारी माहिती एकत्रित करून रिअल टाइम मेरीटाईम पिक्चर तयार केलं जात असतं. यालाच आपण नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर म्हणतो. म्हणजेच शत्रूचं जहाज किंवा सबमरीन आपल्याला दिसण्यापूर्वीच त्याची माहिती मिळवणं, त्याचा मागोवा घेणं आणि योग्य प्लॅटफॉर्मला योग्य वेळी कारवाईसाठी पाठवणं ही आधुनिक नौदलाची ताकद बनलेली आहे. चौथा महत्वाचा बदल म्हणजे अंडर वॉटर डोमेन हे अधिक महत्वाचं बनत चाललेलं आहे. आज समुद्राच्या पृष्ठभागा इतकंच समुद्राखालचं क्षेत्र सुद्धा स्ट्रॅटेजिकली अत्यंत महत्वाचं बनलेलं आहे. सबमरीन्स, अंडर वॉटर ड्रोन्स,

0: सीबेड सेन्सॉर्स, अंडरसी कम्युनिकेशन केबल्स, पाइपलाइन्स आणि समुद्र तळावरचं इन्फ्रास्ट्रक्चर यांचं महत्व हे दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे आणि त्याचमुळं अंडर वॉटर डोमेन अवेअरनेस ही भविष्यामधील नौदलाची अत्यंत महत्वाची क्षमता असणार आहे. INS निपुण सारख्या जहाजांचं महत्व याच संदर्भामध्ये आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. पुढचा महत्वाचा बदल म्हणजे युद्ध नौदलापासून मल्टी मिशन नेव्हीकडे भारतीय नौदलाची वाटचाल सुरू आहे. भारतीय नौदलाची भूमिका आता फक्त युद्धापुरती मर्यादित राहिलेली नाही तर पायरेसी विरुद्ध कारवाया असो, ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स अँड डिझास्टर रिलीफ असो, इव्हॅक्युएशन ऑफ सिव्हिलियन्स, सर्च अँड रेस्क्यू मिशन, मर्चंट शिपिंग प्रोटेक्शन आणि मेरीटाईम सर्व्हिलन्स अशा वेगवेगळ्या भूमिका भारतीय नेव्ही ही लिलया वेळोवेळी पार पाडत आलेली आहे. म्हणूनच माझ्या मते भारतीय नौदलातील सध्याचं परिवर्तन जर एका वाक्यात सांगायचं असेल तर आज भारताची नेव्ही ही केवळ समुद्रामध्ये लढण्यासाठी तयार होत नाहीये तर ती भारताच्या समुद्री हितसंबंधांचं संरक्षण, संकटाच्या वेळेस मदत आणि इंडियन ओशनमध्ये स्ट्रॅटेजिक इन्फ्लुएन्स निर्माण करण्यासाठी जबरदस्त वाटचाल करते.
1: श्रोते हो, आत्मनिर्भर भारतासाठी देशाचं संरक्षण दल अत्याधुनिक असणं आवश्यक आहे. या क्षेत्रात देशानं नव्या तंत्रज्ञानाच्या स्वीकाराबरोबरच देशांतर्गत साधनसामुग्रीच्या वापरानं आपलं संरक्षण साहित्य अधिकाधिक अत्याधुनिक आणि कालसुसंगत राखलं आहे. देशाच्या संरक्षण सामुग्रीत निरंतर होत जाणारी वाढ आणि विकास हा भारतीय नागरिकांच्या अभिमानाचा विषय आहे. आपल्या सीमांचं रक्षण करणारं निपुण संरक्षण दल आपल्याकडे असल्याचा सर्वच देशवासियांना अभिमान आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन नंदिनी मथुरे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर, तसंच एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर. 7:31 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार. तत्पूर्वी
1: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
2: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमामध्ये मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात एल निनोचा प्रभाव आणि सिंचन व्यवस्थापन याविषयी. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील सिंचन आणि निचरा अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सुमंत जाधव यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो, गेल्या काही काळापासून जागतिक हवामान बदलाचे तीव्र परिणाम आपण सर्वजण अनुभवत आहोत. यामध्ये एल निनो या हवामान विषयक संकटामुळे पावसाची अनिश्चितता आणि दुष्काळाचं सावट हे मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आणि सध्याच्या परिस्थितीचा एकंदरीत आपण विचार केला तर कमी पाऊस आणि भूगर्भातील घटती जलपातळी यामुळे आपल्या पारंपरिक शेतीसमोर आणि पिकांच्या अस्तित्वासमोर खूप मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे.

0: आणि अशा या परिस्थितीमध्ये उपलब्ध पाण्याचा थेंब आणि थेंब जपून वापरणं ही आज काळाची गरज बनलेली आहे. आणि याही आव्हानाचा सामना करण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धती जसे की ठिबक आणि तुषार सिंचन आणि स्मार्ट जलव्यवस्थापन हेच आपल्यासाठी चांगल्या पद्धतीने आपल्या पिकाला पाणी व्यवस्थापन करत असताना आपल्याला उपयोगी पडणार आहे. आणि याच अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर म्हणजेच एल निनोचा प्रभाव आणि सिंचन व्यवस्थापन याविषयी माहिती देण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर सुमंत जाधव, विभाग प्रमुख सिंचन आणि निचरा अभियांत्रिकी विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांना. आणि आज त्यांच्याकडनं आपण या खंडकाळामध्ये आपल्याला आपल्या पिकाला पाणी देत असताना कशा पद्धतीचं व्यवस्थापन आपलं असायला हवं की जेणेकरून पाण्याचा काटकसरीने वापर झाला पाहिजे याविषयी माहिती घेणार आहोत. तर सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तर सर, आता प्रश्नाची सुरुवात करत असताना, आता एल निनो हा शब्द तर बऱ्याचदा आपल्या शेतकरी बंधूंच्या कानावर पडलेला आहे, ते म्हणजे काय आणि या एल निनोचा आपल्या हवामानावर आणि पावसावर कसा परिणाम होतो? बरं,
1: एल निनो हा स्पॅनिश शब्द आहे. एल निनो ही पूर्व उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील पृष्ठभागीय पाण्याच्या असामान्य तापमान वाढीशी संबंधित घटना आहे.
0: अच्छा.
1: समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढ आणि वातावरणाच्या दाबातील फरक या दोन्ही प्रक्रिया परस्पर अवलंबी असतात. या घटनेला आपण एल निनो म्हणतो.
0: अच्छा.
1: आता तापमान वाढ जर 7 ते 9 महिने टिकल्यास त्याला एल निनो स्थिती असं म्हणतात, आणि अधिक काळ जर टिकल्यास त्याला आपण एल निनो घटना असे म्हणतात.
0: बरं.
1: आणि अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही काही वर्षापूर्वी घडलेल्या आहेत. 3 ते 8 वर्षाने हा शक्यतो घडतात. आणि याचा मान्सून संबंध जर म्हणलं तर अभ्यासांत असं दिसून आलेलं आहे की एल निनो आणि भारतीय मौसमी पाऊस यामध्ये परस्पर संबंध आहे.
0: अच्छा.
1: हा संबंध प्रामुख्याने प्रतिलोम स्वरूपाचा, म्हणजेच एल निनो तीव्र झाल्यास भारतातील मान्सून पर्जन्यमान घटण्याची शक्यता वाढते. याचा परिणाम असा होतो की कधी पाऊस कमी पडतो तर कधी उशिरा येतो किंवा जास्त पडतो. काही वेळा अतिवृष्टी होते, मान्सूनची तीव्रता कमी होते, पावसाचे असमान वितरण होते, दुष्काळासारखी परिस्थिती होते, कृषी उत्पादनात घट, पाण्याची टंचाई, पर्यावरणीय असंतुलन होते. याचा थेट परिणाम अन्न सुरक्षा, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि जलसाठ्यावर होतो. विशेषतः भात, मका, सोयाबीन यासारख्या पिकावर परिणाम होतो. पाण्याची कमतरता असल्यामुळे सिंचनावर जास्त अवलंबून राहावे लागते. योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाद्वारे दुष्परिणामावर मात करणे आवश्यक आहे.
0: अच्छा. आता आपण या एल निनोचा प्रभाव देखील आपण बऱ्याच ठिकाणी बघत आहोत की म्हणजे काही काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे आणि काही काही भागामध्ये पाऊस ज्या प्रकारे पडायला पाहिजे तिथे देखील कमी प्रमाणात पडलेला आहे, नाही का सर? आता सर, आपल्या या भारतासारख्या कृषी प्रधान देशामध्ये एल निनोमुळे निर्माण होणारं संभाव्य दुष्काळी संकट आणि त्याच पद्धतीने सिंचनाची गरज यावर तुम्ही काय प्रकाश टाकाल? बरं,
1: हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. एल निनोमुळे प्रशांत महासागराचे तापमान वाढते आणि त्यामुळे भारतातील मान्सून हा कमकुवत होतो.
0: बर.
1: पावसाचे प्रमाण कमी पडते, वितरण असमान होते आणि अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते.
0: बरोबर.
1: खरीप हंगामातील पिके जसे की सोयाबीन आहे, तूर आहे, भात, कापूस यांना सर्वाधिक फटका बसतो.
0: बर.
1: आता याचा कृषी व अर्थव्यवस्थेवर परिणाम जर म्हणलं तर पिकाचे उत्पादन घटल्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होतो, महागाई वाढते, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर ताण येतो, भूजल पातळी खाली जाते आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढते. तर यासाठी आपल्या सिंचन व्यवस्थापनाची गरज आहे. तर अशा परिस्थितीत आपण जलसंधारण आणि भूजल पुनर्भरण अत्यावश्यक ठरते. जसे की ठिबक आणि तुषार सिंचन वापरल्यास पाण्याचा अपव्यय कमी होतो. तसेच माती नाला बांध, सिमेंट बंधारे, चेक डॅम यासारख्या उपायांनी पावसाचे पाणी साठवता येते. पिकांची निवड हवामानानुसार करावी जेणेकरून कमी पाण्यात येणारी पिके जसे ज्वारी, बाजरी, मूग, तूर यांना प्राधान्य द्यावे.
0: खरंच आहे, कृषी अर्थव्यवस्थेवर आपले परिणाम होऊ शकतात आणि त्यासाठी सिंचनाचं व्यवस्थापन आपण काटकसरीने कशा पद्धतीने करायला पाहिजे यासाठी मग तुम्ही आता म्हणालात की म्हणजे ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल याचा वापर शेतकरी बांधवांनी करावा.
1: हो, हो.
0: आता हे सगळे धोके लक्षात घेता सर, जलसंधारण ही शेतीसाठी आज काळाची गरज का बनली आहे हा देखील प्रश्न कुठेतरी निर्माण होतो.
1: आता एल निनो परिणामामुळे मान्सूनच्या पावसाचे आगमन रखडते. पाऊस आला तरी तो कमी राहण्याची शक्यता. अशा स्थितीत उपलब्ध पावसाचे पाणी शेत आणि परिसरात मूलस्थानी म्हणजे जागच्या जागी मुरवण्याच्या उपाययोजना आवश्यक आहेत. जसे की पेरणीपूर्वी, काही पेरणीनंतर. तर पेरणीपूर्वी जर पाणी जमिनीत मुरवण्याच्या पद्धती आपल्या माहीत असल्या तर याचा बराच उपयोग होतो. जसं जमीन सपाटीकरण, पाणी एका भागात साचू नये म्हणून आपण करतो. सपाट वाफे असतील किंवा बंदिस्त

0: वाफे, जसे 6 बाय 10 किंवा 10 बाय 10 मीटर अंतराचे वाफे जर तयार केले तरी आपण त्यामध्ये पाणी मुरू शकतो. सरीवरंबा पद्धत आहे, बंदिस्त सरीवरंबे पद्धत आहे. जसे की उताराला आपण आडवे व बंदिस्त वरंबे जर टाकले पाणी आपण अडवू शकतो. समतल मशागत व पेरणी, म्हणजे जर उतारास जर आपण आडवी मशागत केली किंवा आडवी जर पेरणी केली तरी आपल्याला जमिनीमध्ये पाणी मुरवता येते. आता जैविक बांध जर म्हणलं, जसं की आपण मेटल वायर याच्यापेक्षा जर आपण बांबू, करोंदा, जट्रोपा, मेंदी अशा प्रकारचे जर आपण जैविक बांध जर घातले तर त्याचाही अडथळा तयार आपला करता येतो. योग्य पीक पद्धतीची निवड सुद्धा आपण करायला हवी. जसे की कमी पाण्यावर तग धरणारी पिके निवडली पाहिजेत. हे झालं पेरणीपूर्वीचं. पेरणीनंतर जर जमिनीत पाणी मुरवण्याची पद्धती जर म्हणलात तर आंतरमशागत करून भेगा बुजवणे, उभ्या पिकात ठराविक ओलीनंतर सरी तयार करणे, आच्छादनाचा वापर करून आपण ओलावा टेकू शकतो. जसे की प्लास्टिक आच्छादन वगैरे. खताची फवारणी, म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश जर वापरलं किंवा केओलिन जर वापरलं तरी आपल्याला ओलावा हा साठवू शकतो आपण. संरक्षित पाण्याचा वापर आपण करू शकतो, नदी, नाले, शेततळे, विहिरी वगैरे. तसेच आपण सूक्ष्म सिंचनाचा जर वापर केला, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, याद्वारे सुद्धा आपण पाण्याचा अपव्यय टाळू शकतो.
1: अच्छा.
0: सेंद्रिय खतांचा वापर करून आपण जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवू शकतो. पट्टा पेरणी करून आपण जमिनीची धूप रोखू शकतो. किंवा याचा अर्थ असे, कमी पाऊस असो किंवा अतिवृष्टी असो, BBF हे एक नवीन तंत्रज्ञान आहे, त्याला आपण रुंद वरंबासरी पद्धत म्हणतो. बदलत्या हवामानामुळे जर कमी पाऊस किंवा अतिवृष्टी किंवा कमी कालावधीत मुसळवारधार पाऊस होतो अशा वेळेस ही पद्धत महत्वाची आहे. यामध्ये पाऊस जास्त जरी पडला तरी अतिरिक्त पाणी आपल्या सऱ्यामधून बाहेर काढता येते आणि कमी पावसात सऱ्यामध्ये पाणी साठवून हळूहळू जमिनीत मुरून त्याचा आपण ओलावा टिकवून घेऊन उत्पादनात आपल्याला 25-30% अशी वाढ होते.
1: निश्चितच. आणि काही दीर्घकालीन उपाययोजना देखील आहेत का सर?
0: हो, दीर्घकालीन उपाययोजना सुद्धा आहेत जल व मृदसंधारणासारख्या. त्यामध्ये समपातळीवरील मशागत, म्हणजे आपण त्याला कंट्रो कल्टिवेशन असं म्हणतो.
1: अच्छा.
0: किंवा गली प्लग, ओहळ जर असतील तर त्यामध्ये आपण कमी उंचीचे बंधारे टाकून आपण जलसंधारण करू शकतो. दगडी बंधारे आहेत, जलसंधारण व शेततळी आहेत, ज्यामध्ये आपण अतिरिक्त पाणी साठवून ते योग्य वेळेस आपण शेतीसाठी वापरता आणू शकतो. तसेच विहीर व बोरवेल पुनर्भरण ही सुद्धा उपचार पद्धती भूजल वाढण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच नाल्याचे रुंदीकरण किंवा खोलीकरण जर केले, म्हणजे नाल्यांचे जर पात्र रुंद व खोल केले तर आपल्याला पाणी जास्तीत जास्त मुरवता येईल.
1: निश्चितच. म्हणजे ह्या झाल्या सर सगळ्या जलसंधारण करण्यासाठीच्या ज्या काही पद्धती आहे, जे काही उपाय आहे, ते जर शेतकरी बांधवांनी अगोदरच म्हणजे करून घेतले आपल्या शेतामध्ये तर निश्चितच पाण्याचा प्रत्येक थेंब आपला जमिनीत मुरेल आणि आपल्याला वाचवता देखील येईल. आणि ज्यावेळेस मग पिकाच्या संवेदनशील अशा अवस्था असतात त्या अवस्थेमध्ये देखील पिकाला चांगल्या पद्धतीने पाणी मिळू शकेल, नाही का?
0: हो, नक्की.
1: तर सर, आता कमी पावसात किंवा जेव्हा दुष्काळ सदृश अशी परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी आपण कोणत्या आधुनिक सिंचन पद्धती आपल्याला अत्यंत उपयुक्त ठरू शकतात याविषयी काय शेतकरी बांधवांना मार्गदर्शन कराल?
0: तर सर्वप्रथम आपण पारंपरिक सिंचन पद्धती जेव्हा शेतकरी वापरतो, ज्यामध्ये सरी पद्धत आहे, सारा पद्धत आहे, यामध्ये आपण वाहत्या पाण्याने सिंचन करतो. म्हणजे शेतामध्ये आपण नाल्याद्वारे पाणी सोडतो, यामध्ये पाण्याचा अपव्यय हा खूप होतो. तसेच आपण बांध सिंचन म्हणतो, म्हणजे आपण शेताभोवती बांध घालतो आणि त्यामध्ये पाणी धरलं जाते.
1: अच्छा.
0: पण त्यामध्ये सुद्धा पाण्याचा खूप अपव्यय होतो. त्यासाठी आपण आधुनिक सिंचन पद्धती वापरल्या पाहिजेत, ज्यामध्ये जसं ठिबक सिंचन पद्धती आहे, यामध्ये आपण पाणी थेंब थेंब स्वरूपात थेट मुळाशी जेवढे पाहिजे तेवढेच पाणी देतो. ठिबक सिंचन पद्धतीमुळे पिकानुसार जर म्हणलं तर सुमारे 45-60% पाण्याची बचत होते. तसेच ठिबक सिंचनामुळे आपला भाजीपाला अथवा इतर पिकांचे उत्पादन सुमारे 15-25% वाढते. त्याची प्रत देखील सुधारते व आकर्षक व तजेलदार अशी झाडे दिसतात.
1: अच्छा.
0: ठिबक सिंचन पद्धतीचे फायदे जर म्हणलं तर त्याला रान बांधणीची गरज नाही. चढ उतार लक्षात घेऊन आपण ठिबकची रचना करतो. ठिबकचा वापर करताना लागवडीमध्ये बदल थोडेसे करावे लागतात, त्यामुळे मशागत करणे सोयीस्कर होते.
1: अच्छा.
0: तसेच ठिबक पद्धतीत मुख्य मूलद्रव्य असलेल्या रासायनिक खताची कार्यक्षमता वाढते. पिकांना सम प्रमाणात खते देता येतात. पाणी मर्यादित स्वरूपात दिल्यामुळे खते मुळांच्या कार्यक्षम कक्षेत राहिल्यामुळे खताचा उपयोग कार्यक्षमरित्या होतो. तसेच ठिबक सिंचन पद्धतीत प्रत्यक्ष पिकाच्या मुळाजवळ पाणी अपेक्षित क्षेत्रावर दिले जाते.
1: अच्छा.
0: त्यामुळे न भिजलेल्या क्षेत्रावर तणाची तीव्रता कमी राहते. परिणामी जमिनीतील तण नियंत्रणाचा खर्च देखील कमी होतो.
1: अच्छा.
0: शिवाय तणांचे प्रमाण कमी झाल्यामुळे मुख्य पिकांना जमिनीतील अन्नद्रव्याचा चांगला उपयोग करून घेता येतो. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये रोपाची किंवा झाडाची वाढ ही निरोगी असल्यामुळे कीटकनाशकांचा वापर कमी होतो.
1: बरं.
0: त्यामुळे पिकाच्या संरक्षणासाठी जो होणाऱ्या खर्चात सुद्धा बचत होते.
1: अच्छा.
0: तसेच जर आपण नवीन पद्धत म्हणजे तुषार सिंचन पद्धत ही देखील आधुनिक सिंचन पद्धत आहे, ज्यामध्ये पाणी स्प्रिंकलर नोझलद्वारे आपण पावसासारखे फवारले जाते, याचे देखील अनेक फायदे आहेत।
1: अच्छा,
0: यामध्ये देखील पाणी आपण मोजून देता येते।

0: पाण्याची बचत 20 ते 35% होते. म्हणजेच आपण उपलब्ध पाण्यामध्ये जास्तीत जास्त जमीन आपण ओली थाकाली आणू शकतो. जमिनीच्या सपाटीकरणाची अजिबात आवश्यकता नाही. मजूर कमी लागतात. योग्य वेळी पाणी दिल्यास आपल्याला उत्पादनामध्ये 14 ते 20% वाढ देखील होते. सगळीकडे समप्रमाणात पाणी देता येते. भात सोडून इतर सर्व पिकांनाही पद्धत वापरता येते. तसेच फवारा सिंचनाने जमीन वाया जात नाही. पिकावरील कीड देखील निघून कमी होते. ठिबक सिंचनापेक्षा या पद्धतीचा खर्च थोडासा जास्त आहे.
1: सर, आता हे झालं ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाचे जे काही फायदे आहेत ते तुम्ही सांगितले. आणि अजून आता जर आधुनिक याचा आपण विचार केला तर सेन्सर आधारित आधुनिक सिंचन पद्धती देखील आता सध्या अस्तित्वात आहे, तर त्याबद्दल काय सांगाल सर?
0: यामध्ये बोलायचे झाले तर सेन्सर आधारित सिंचन, यामध्ये आपण मातीमध्ये सेन्सर्स ठेवलेले असतात. ते मातीतील ओलावा तपासून आपल्याला सांगतात की किती पाणी द्यायचे आहे. त्यानुसारच आपण गरजेनुसार पाणी देऊ शकतो. त्यामुळे आपल्याला वेळच्या वेळेला योग्य तेवढेच पाणी आपण देऊ शकतो. तसेच सेंट्रल पिव्होट सिंचन पद्धती एक आहे. यामध्ये सुद्धा पाण्याची फार मोठी बचत होते. मजुरांची गरज कमी लागते. आणि समान सिंचन म्हणजे आपण ज्याला युनिफॉर्म सिंचन म्हणतो ते देता येते. मातीची धूप देखील कमी होते. मात्र ही पद्धत मात्र मोठ्या क्षेत्रासाठी उपयुक्त आहे. आणि याचे फायदे असे आहेत की यामध्ये पाण्याची बचत, मजुरांची बचत, उत्पादनात वाढ, खतांचा कार्यक्षम वापर, मातीचे संरक्षण. आणि याचा सर्वात उपयोग जिथं आहे की मोठी आणि सलग शेती जिथं आहे तिथे याचा उपयोग जास्त होतो.
1: बरं.
0: सपाट किंवा सौम्य उतार असलेल्या जमिनीला साठी सुद्धा उपयोगी आहे.
1: अच्छा.
0: पाण्याची कमतरता असलेल्या भागामध्ये उपयुक्त आहे. आणि यामध्ये यांत्रिकीकरण जर करायचे झाले तर ही पद्धत सर्वात जास्त महत्वाची आहे.
1: छान. आणि या सगळ्या पद्धतीच्या माध्यमातून पाण्याचा काटकसरीने शेतकरी बंधू वापर करू शकतात.
0: हो.
1: नाही का सर? आता सर, पिकाच्या ज्या काही वेगवेगळ्या वाढीचे टप्पे असतात, जसे की फुटवे येणं, फुलोरा आणि फलधारणा, या अवस्थेमध्ये सिंचनाचं नियोजन शेतकरी बांधवांचं नेमकं कसं असायला हवं की जेणेकरून पाण्याची मोठी बचत या माध्यमातून करता येऊ शकते आणि उत्पादनात देखील आपल्या वाढ होऊ शकते?
0: वाढीच्या टप्प्यानुसार सिंचनाचे नियोजन केलं पाहिजे. यामध्ये फुटवे येण्याचा टप्पा असतो, फुलोरा येण्याचा टप्पा, फलधारणा. तर आपण फुटवे येण्याचा टप्पा जर बघितला तर या टप्प्यावर पिकाला मुळांची वाढ आणि शाखा फुटण्यासाठी ओलावा आवश्यक असतो.
1: अच्छा.
0: अशा वेळेस आपण हलकेपणाने वारंवार सिंचन द्यायला पाहिजे. ठिबक सिंचन वापरल्यास पाणी थेट मुळाशी पोचते, अपव्यय कमी होतो. फ्लोरा टप्पा जर बघितला, याला आपण फ्लॉवरिंग स्टेज म्हणतो, हा टप्पा अत्यंत संवेदनशील असतो. ओलावा कमी पडल्यास फुलगळ होते. पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवून नियमित अंतराने सिंचन करावे लागते. स्प्रिंकलर सिंचन वापरल्यास समान ओलावा मिळतो. फलधारणा टप्पा जर म्हणलं, फ्रूट सेटिंग स्टेज, या टप्प्यावर पाण्याची गरज थोडी जास्त असते. पण जास्त सिंचन करणं टाळावे. ठिबक सिंचनाने पाणी हळूहळू दिल्यास फळांची वाढ चांगली होते. सिंचनानंतर मातीतील ओलावा तपासून पुढील सिंचनाचे अंतर ठरवावे. आणि पाणी बचत करण्याच्या उपाया संदर्भात बोलायचे झाले तर मल्चिंग, जसे आपण प्लास्टिंग मल्चिंग म्हणतो, याला करून जमिनीतील ओलावा आपण टिकवू शकतो.
1: अच्छा.
0: सिंचनाचे वेळापत्रक हवामानानुसार ठरवावे. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सिंचन केल्यास बाष्पीभवन कमी होते. पिकानुसार सिंचनाची मात्रा ठरवावी. उदाहरणार्थ भाताला जास्त तर तुरीला कमी पाणी लागते. तर पिकाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर नियोजित सिंचन केल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होतो, उत्पादन वाढते आणि दुष्काळी परिस्थितीत शेती टिकवता येते.
1: निश्चितच सर. आणि ज्यावेळेस सर आता विहिरी आणि बोरवेलमधील देखील भूजल पातळी आता दिवसेंदिवस खाली जात आहे, तर अशा वेळी भूजल पुनर्भरण करण्यासाठी देखील कोणकोणते उपाय अवलंबणं गरजेचं आहे, याविषयी काय सांगाल?
0: यामध्ये बरेच उपाय आहेत. भूजल पातळी दिवसेंदिवस खाली जाण्याचे मुख्य कारण म्हणजे पावसाचे असमान वितरण, भूजलाचा अतिवापर आणि जलसंधारणाची कमतरता.
1: बरं.
0: पावसाचे किंवा वरचे पाणी जमिनीत मुरवून भूगर्भातील पाणी साठ्याची पातळी वाढवण्याची प्रक्रिया म्हणजे भूजल पुनर्भरण.
1: खरे.
0: त्यासाठी विविध उपाय आहेत, जसे की शेततळे आणि पाणलोट विकास म्हणजे वॉटरशेड डेव्हलपमेंट. पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी शेततळी तयार करावीत व या पाण्याचा काही भाग जमिनीत झिरपतो आणि विहिरीच्या पाण्याची पातळी वाढते.
1: बरं.
0: तसेच माती नाला बांध किंवा सिमेंट बंधारे, हे बांध आपण नाल्यावर टाकले तर पाण्याचा वेग कमी होतो व पाणी हळूहळू जमिनीत झिरपते, ज्यामुळे भूजल पुनर्भरण होते.
1: बरं.
0: घरगुती पातळीवर सुद्धा ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग, छतावरचं पाणी आपण विहिरीत सोडू शकतो किंवा शहरी भागात ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. झाडे लावली पाहिजेत, तसेच मातीची धूप रोखली पाहिजे, कारण झाडे जमिनीची पारगम्यता म्हणजे परमिएबिलिटी म्हणतो आपण त्याला, ते वाढवतात आणि पाण्याचे झिरपणे सुलभ करतात.
1: अच्छा.

0: आणि रिचार्ज वेल्स म्हणजे भूजल पुनर्भरण विहिरी यासाठी विशेष विहिरी तयार करून पावसाचे पाणी आपण थेट जमिनीत सोडतो. भूजल पुनर्भरण ही केवळ पर्यावरणाची गरज नाही तर शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या टिकावासाठी अत्यावश्यक अशी प्रक्रिया आहे. जर प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात जलसंधारणाची एक तरी पद्धत वापरली तरी भूजल पातळी स्थिर ठेवणे शक्य होईल.
1: निश्चितच सर. आणि कूपनलिका भूजल पुनर्भरण तंत्रज्ञान म्हणजे आपल्याला काय सांगता येईल आणि त्याची गरज आणि त्याचं देखील तंत्रज्ञान जर लक्षात आलं तर शेतकरी बांधवांसाठी चांगलं असं मार्गदर्शन होईल सर.
0: कूपनलिका

0: ते 2 MHz वरून प्रसारित करण्यात आला.
1: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
2: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
4: समस्त श्रोत्यांना सूचित करण्यात येते की शेतशिवार या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळी रजेची आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल. कृपया झालेला बदल श्रोत्यांनी लक्षात घ्यावा आणि आवड बळी रजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत आणि शेतशिवार या कार्यक्रमांतर्गत येणारे सगळे कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या बदलानुसार प्रसारित करण्यात येतील. तेव्हा कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं, आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला शेतशिवार कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी प्रसारित करण्यात येईल संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
0: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक. आम्ही आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून बोलत आहोत 229.9 अर्थात 1305 KHz तसंच FM band 102 MHz. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी
4: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो
5: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12:00.
4: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
5: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
4: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 024

0: मंडळी, याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची पण वेळ संपत आलेली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह शेतशिवाऱ्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि बहिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसेच FM बँड

0: कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
0: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा ऐकायला विसरू नका
0: हॅलो आकाशवाणी.

0: तुमच्यासाठी आम्ही खास कार्यक्रम घेऊन येत आहोत.
1: तुमच्या पसंतीचे कार्यक्रम.
0: कार्यक्रम जुनेच पण नव्या रंगात, नव्या ढंगात, तुमच्या संवादासहित आणि तुमच्या फोन फरमाईश सहित मस्त अशा गीतांची मेजवानी.
2: अहो पण कार्यक्रम कोणते?
0: हॅलो आकाशवाणी
1: आणि स्वरलहरी.

आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8% व्यवसायानंतर

रात्रीचे 10 वाजलेले आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज सुभाष नारिंगरेकर यांनी सरोदवर वाजवलेला राग यमन आपण ऐकणार आहात. विलंबित गत 3 तालात निपत्त आहे. त्यांना तबल्याची साथ शंतनू किंजवडेकर यांनी केलेली आहे. ऐकूया सुभाष नारिंगरेकर यांनी सरोदवर वाजवलेला राग यमन.

सुभाष नारिंगरेकर यांनी तबल्यावर वाजवलेला राग यमन आपण ऐकलात. त्यांना विलंबित गत 3 तालात निबद्ध होती. आता ऐकूया आशुतोष देवगारिया यांनी तबल्यावर वाजवलेला राग हेमंत. विलंबित लय 1 तालात निबद्ध आहे आणि द्रुतलय 3 तालात निबद्ध आहे. विलंबित लयीचे बोल आहे तन मन सब. यांना तबला साथ केली आहे आशुतोष देवागिरी आणि हार्मोनियम साथ केली आहे अनिरुद्ध गोस्वामी.

नादब्रह्मा हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. निषाद बाकरे यांनी गायलेला राग हेमंत आपण ऐकत होतात. त्यांना तबला साथ केली होती आशुतोष देगारिया यांनी आणि हार्मोनियम साथ होती अनिरुद्ध गोसावी यांची.

यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचं पहिलं प्रसारण 5:50 सुरू होईल. दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपचं प्रसारण अखंड सुरू राहील. तेव्हा निरोप घेऊया. शुभरात्री. जय हिंद.